सुप्रभात, नमस्कार। एफएम बैंड 101.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल एप्लिकेशनवर आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत। आज आहे गुरुवार, भारतीय सौर, एक श्रावण, शके 1948, दिनांक 23 जुलै 2026। सकाळचे 5:56 होत आहेत। आमच्या प्रसारणाला प्रारंभ करत आहोत मंगल वाद्याने।

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:05 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत चिंतन हे सदर. आज या सदरात ऐकूयात वारकरी संप्रदायातील पर्यावरण प्रेम याविषयी राजश्री मिरजकर यांचं भाषण.
1: वारकरी संप्रदायातील पर्यावरण प्रेम. नमस्कार माऊली. पहाटेची प्रसन्न वेळ, आकाशात पक्ष्यांचा किलबिलाट, रिमझिम पावसांच्या सरी, हिरवाईनं नटलेली धरती आणि त्या निसर्गाच्या साक्षीनं विठ्ठल नामाचा अखंड गजर करीत पंढरीच्या वाटेने चालणारे लाखो वारकरी. हे दृश्य पाहिलं की एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते. वारी म्हणजे केवळ भक्तीचा उत्सव नाही, ते निसर्गाशी जुळलेलं एक सुंदर नातं आहे. आपल्या संतांनी निसर्गाला देवाचं रूप मानलं. पृथ्वी, जल, वायू, वृक्ष, पशुपक्षी आणि संपूर्ण सृष्टीबद्दल आदर बाळगणं हीच खरी भक्ती असल्याचं त्यांनी आपल्या अभंगातून सुद्धा सांगितलंय. म्हणूनच वारकरी परंपरेतील पर्यावरण प्रेम हे संस्कार रूपानं रुजलेले दिसतात. संत तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती. या अभंगात केवळ काव्यसौंदर्य नाही तर पर्यावरण संरक्षणाचा अत्यंत गहन संदेश आहे. झाडे, वेली, पक्षी आणि वन्यजीव हे आपले नातेवाईक आहेत अशी व्यापक दृष्टी संतांनी दिली. आजच्या पर्यावरणीय संकटाच्या काळात ही शिकवण अधिक महत्वाची वाटते. आज जंगलतोड वाढत आहे, नद्या प्रदूषित होत आहेत, हवामान बदलाचे परिणाम सर्वत्र जाणवत आहेत. या पार्श्वभूमीवर संतांचा संदेश आपल्याला निसर्गाशी मैत्री करण्याची प्रेरणा देतो. पर्यावरणाचं रक्षण ही केवळ सरकारी जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. वारीकडे पाहिलं तर शिस्त, संयम आणि साधेपणा दिसतो. कमी साधनात समाधान मानणं, अन्नाचा अपव्यय टाळणं, पाण्याचा जपून वापर करणं आणि निसर्गाशी सुसंवाद राखणं हे सारे पर्यावरणपूरक जीवनाचे धडे आहेत. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात विश्वकल्याणाची प्रार्थना केली, जो जे वांशील ते लाहो प्राणी जात. या ओळीत सर्व सजीवांच्या कल्याणाची भावना व्यक्त होते. माणूस, प्राणी, पक्षी, वृक्ष सर्वांच्या अस्तित्वाचा आदर करणं हीच भारतीय संस्कृतीची आणि संत परंपरेची ओळख आहे. आज आपण प्रत्येकाने एक झाड लावलं, प्लास्टिकचा वापर कमी केला, पाणी वाचवलं आणि परिसर स्वच्छ ठेवला तर तेही विठ्ठल सेवेचंच एक रूप ठरेल. कारण निसर्गाचं रक्षण म्हणजे भविष्यातील पिढ्यांचं संरक्षण. श्रोते हो, भक्ती आणि पर्यावरण यांचा अतूट संबंध आपल्या संतांनी शेकडो वर्षापूर्वीच ओळखला होता. त्यांनी निसर्गावर प्रेम करायला शिकवलं, कारण निसर्गातच परमेश्वराचं दर्शन आहे. आषाढीच्या या मंगल पर्वात आपण एक संकल्प करूया, विठ्ठलाचं नाम घेण्याबरोबरच निसर्गाचंही जतन करूया. आपल्या घरात, गावात आणि मनात हरित संस्कार रुजूया, कारण हिरवीघर धरती हीच विठ्ठलाला अर्पण केलेली सर्वात सुंदर पूजा आहे. या भावनेनं संतांच्या वचनाचं स्मरण करूया, पर्यावरण जपूया आणि भावी पिढींसाठी निसर्गसंपन्न महाराष्ट्र घडवूया. रामकृष्ण हरी. माऊली, रामकृष्ण हरी.
0: वारकरी संप्रदायातील पर्यावरण प्रेम याविषयी राजश्री मिरजकर यांचे भाषण आताच आपण ऐकलं. हे भाषण चिंतन या सदरात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आले. सकाळचे 6:10 होत आहेत. ऐकूयात भक्तिसंगीत. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात बेला शिंदे यांच्या स्वरात अरविंद अगाशे यांची भक्तिरचना. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी.

आहा, काय तो टाळांचा गजर आणि काय ती भक्तीची तन्मयता। आषाढ महिन्यात चंद्रभागेच्या तीरावरील भक्तीचा कल्लोळ पाहण्यासारखा असतो। जात पात धर्म श्रीमंती गरिबी या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन माझा विठुराया मला भेटणार या एकाच आशेने संपूर्ण महाराष्ट्र पांडुरंगमय होतो। ऐकूयात अजित कडकडे यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली वंदना विटणकर यांची ही रचना।

आभाळात काळ्याकुट्ट ढगांची दाटी झाली आहे. मातीला मृदगंध आलाय आणि अस्मंतात दुमदुमतय फक्त आणि फक्त विठ्ठल नामाचा गरज. आषाढ म्हणजे केवळ पावसाची सर नाही, तर आषाढ म्हणजे भक्तीचा, नामाचा व आणि वारीचा सोहळा. याच भक्तिमय वातावरणात आता ऐकूयात संत ज्ञानेश्वर यांची अपर्णा पाटील यांनी गायलेली रचना. संगीत आहे किशोर कुलकर्णी यांचं.

श्रोतहो, देहू आणि आळंदीवरून निघालेल्या पालख्या आता पंढरपूरच्या वेशीवर पोहोचत आहेत. पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या पायात फोड आले तरी मुखात मात्र एकच नाव असतं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐकूया कार्यक्रमातील हे शेवटचं गीत. रवींद्र साठे यांनी गायलेलं आहे, अरविंद आगाशे यांचं गीत. भक्तिरचना, संगीतकार आप्पा वढावकर.

श्रोते हो, नामाचा जप करत आणि विठ्ठल रूपात लीन होत आजचा हा भक्तिसंगीताचा प्रवास इथे थांबवण्याची वेळ झाली आहे. आषाढ महिन्यातील ही भक्तीची वाट अशीच आपल्या मनात कायम राहो आणि पांडुरंगाची कृपा तुम्हा सर्वांवर राहो हीच प्रार्थना. आजच्या या आपल्या कार्यक्रमातून आता आनंद पंडित आपला निरोप घेतो आहे. ऐकत रहा आकाशवाणी नांदेड केंद्र.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:35 झाले आहेत. ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर ठीक 6:40 आपण ऐकाल कृषी सल्ला हा शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम. आज या कार्यक्रमात पावसाच्या खंडकाळात पीक व्यवस्थापन याविषयी संकलित माहिती आम्ही प्रसारित करू. 6:45 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला

0: आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हा पर्यावरण विषयक कार्यक्रम, 7:10 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारे प्रादेशिक बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू। त्यानंतर 7:25 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम दिलखुलास, 7:40 आपण ऐकाल ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद, 7:50 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल, 8:00 समाचार प्रभात हे बातमीपत्र आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू। 8:15 आपण ऐकाल मिश्र संगीत, 8:30 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू। 8:40 लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त डॉ शिवराम जाधव यांचं भाषण मी लोकमान्य टिळक बोलतोय आम्ही प्रसारित करू। 9:15 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 10:00 हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतशिल्प, 10:30 भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आपण ऐकाल, लेखक आशा बगे आणि अभिवाचक जयश्री पुराणिक, भाग असेल 42। 10:45 लोकसंगीताच्या कार्यक्रमात विठ्ठल देवटे आणि सहकारी यांनी गायलेली लोकगीतं आपण ऐकाल, 11:00 प्रायोजित कार्यक्रम उमंग, 11:30 आपली आवड या कार्यक्रमात श्रोत्यांच्या पसंतीवर मराठी गीतं आपण ऐकाल, 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। त्यानंतर 1:00 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू। दरम्यान 1:30 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या, 1:40 जिल्हा वार्तापत्र, 1:45 पुन्हा विविध भारती सेवेचे कार्यक्रम, 3:00 प्रादेशिक मराठी बातम्या, 5:30 युवावाणी हा युवक मित्र मैत्रीसाठी कार्यक्रम, 7:00 प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष, 8:45 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 11:00 राष्ट्रीय हिंदी बातमीपत्र आणि 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातमीपत्र, 7:30 किसानवाणी या कार्यक्रमात शेती व्यवसाय आणि मार्केटिंग कौशल्य याविषयी महेश यमलवाड यांची राहुल आत्राम यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल। आणि आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल रात्री 11:10। तर होते आमचे आज प्रसारित होणारे कार्यक्रम। आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत। आमच्या यानंतरच्या कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच।
1: जमिनीची सुपीक

0: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम कृषी सल्ला. आज या कार्यक्रमात ऐकूयात पावसाच्या खंडकाळात पीक व्यवस्थापन याविषयी संकलित माहिती.
1: भगिनींना नम्रता वावळेचा सस्नेह नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, प्रसारित करीत आहोत पावसाच्या खंडकाळातील पीक व्यवस्थापन याविषयीचा कृषी सल्ला. शेतकरी बंधू भगिनींनो, संरक्षित सिंचन यामध्ये पावसाचा खंड आणि पीक

0: वाढीच्या संवेदनशील अवस्थेनुसार सिंचन, ठिबक सिंचन, तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. सकाळी किंवा सायंकाळी सिंचन करावे. यामध्ये पाण्याच्या चराची दुरुस्ती करून पाण्याचा अपव्यय टाळावा. त्यानंतर आच्छादनाचा वापर करताना पीक अवशेष, सोयाबीन काढ, भात किंवा गहू पेंढा, गिरीपुष्प, सुबाभूळ पाला इत्यादी आच्छादन म्हणून वापरावा. त्यानंतर जमिनीची सुपीकता राखली जाऊन सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढते. हेक्टरी 4 ते 5 टन पीक अवशेष किंवा 2.5 ते 3 टन हिरव्या पाल्याचे आच्छादन फायदेशीर ठरते. पावसाच्या खंडकाळात हलकी कोळपणी किंवा आंतरमशागत करावी. आवश्यकतेनुसार पिकांना मातीची पहर द्यावी. पीक 21 दिवसाचे झाल्यास कोळपणी करावी. यामुळे जमिनीच्या भेगा बुजून बाष्पीभवन कमी होते. मातीची भर लागून मुळांची वाढ चांगली होते. सोयाबीन, ज्वारी यामध्ये 15 ते 45 दिवस, मूग, उडीद, बाजरीमध्ये 15 ते 30 दिवस आणि कापूस 60 ते 70 दिवस तणमुक्त ठेवावे. यानंतर पावसाच्या खंडकाळात खोल मशागत, जास्त प्रमाणात नत्र, खत देणे किंवा इतर ताण वाढवणारी कामे टाळावीत. शेणखत, कंपोस्ट, गांडूळ खत, जीवाणू खते इत्यादी सेंद्रिय घटकांच्या वापरामुळे जमिनीची पाणीधारण क्षमता वाढते. जमिनीत पुरेसा ओलावा असेल तरच रासायनिक खते वापरावीत. त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य, विद्राव्य खतांचा फवारणीद्वारे वापर करावा. पाणावरील फवारणीच्या माध्यमातून अन्नद्रव्य पुरवठा केल्यास पिकांची पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते. पिकांच्या अवस्थेनुसार 1% पोटॅशियम नायट्रेट 10 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे द्यावे. त्यानंतर 19:19:19 हे खत 1% किंवा 0.0050 या खतांची 0.5% फवारणी केल्यास पीक 6 ते 8 दिवस पाण्याचा ताण सहन करू शकतो. पावसाचे खंड पडल्यास ओलाव्याच्या कमतरतेमुळे तसेच कोरड्या वातावरणानंतर अचानक पाऊस झाल्यास पिकांमध्ये कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यासाठी पिकांचे नियमित निरीक्षण करून किडींचे सुरुवातीच्या अवस्थेत नियंत्रण करावे. त्यानंतर सोयाबीनमध्ये खोडमाशी, पाने खाणाऱ्या आळ्या, चक्रीभुंगा तसेच कापसामध्ये तुडतुडे, मावा, पांढरी माशी, थ्रिप्स आणि गुलाबी बोंड आळीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवावे. पावसानंतर अचानक आर्द्रता वाढल्यास सोयाबीनमध्ये कॉलर रॉट, रिझोक्टोनिया तसेच कापूस आणि तुरीमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यानंतर शेतामध्ये कामगंध सापळे, पिवळे आणि निळे चिकट सापळे लावून किडींचे निरीक्षण आणि नियंत्रण करावे. नियंत्रणासाठी कमी खर्चिक जैविक संवर्धनाचा अवलंब करावा. शेतातील मित्र कीटकांचे संरक्षण करावे. अनावश्यक रासायनिक कीटकनाशकांची फवारणी टाळावी. कीड किंवा रोगांचे आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतरच रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. आर्थिक नुकसान पातळी लक्षात घेऊन एकात्मिक कीड रोग व्यवस्थापनाचा अवलंब करावा.
1: पावसाच्या खंडकाळात पीक व्यवस्थापन याविषयी संकलित माहिती आताच आपण ऐकली. ही माहिती कृषी सल्ला या कार्यक्रमात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आली. यानंतर 6:45 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. यामध्ये सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हा पर्यावरण विषयक कार्यक्रम.
2: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय

0: प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण मेनोपॉज नंतर शरीरात कोणते बदल होतात आणि त्यासाठी कोणती काळजी घ्यावी हे बघणार आहोत. सर्वप्रथम बोलूया हाडांच्या आरोग्याबद्दल. आपल्या शरीरात हाडे सतत तयार होत असतात आणि जुनी हाडं झिजत असतात. इस्ट्रोजेन हे हार्मोन हाडांचं संरक्षण करतं. मेनोपॉज नंतर इस्ट्रोजेनची कमतरता झाल्यामुळे हाडांची झीज वाढते, हाडे ठिसूळ होऊ शकतात आणि ह्यालाच आपण ऑस्टिओपोरोसिस असं म्हणतो. काही महिलांना याची कल्पनाही नसते, पण एक दिवस जेव्हा एखादं हाड मोडतं किंवा मणक्याचं हाड मोडतं तेव्हा तो आजार लक्षात येतो.

0: किंवा मणक्याचं हाड मोडतं तेव्हा तो आजार लक्षात येतो. म्हणूनच वयाच्या या टप्प्यात कॅल्शियम व्हिटॅमिन डीचं महत्व खूप आहे. दूध, दही, ताक, पनीर, नाचणी, तीळ, सोयाबीन, हरभरा, हिरव्या पालेभाज्या यांचा नियमित आहारात समावेश असावा. सकाळच्या कोवळ्या उन्हात 15 ते 20 मिनिटं चालल्यास शरीराला नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी मिळण्यास मदत होते. आता दुसरा महत्वाचा विषय म्हणजे हृदयाचं आरोग्य. अनेक महिलांना वाटतं की हृदयविकार फक्त पुरुषांनाच होतात, पण मेनोपॉज नंतर महिलांमध्येही हृदयविकाराचा धोका तितकाच वाढतो, कारण इस्ट्रोजनचे संरक्षण कमी होते. म्हणून रक्तदाब, ब्लड शुगर म्हणजे रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल यांची नियमित तपासणी करणे महत्वाचे आहे. आता पुढचा महत्वाचा विषय म्हणजे वजन. मेनोपॉज नंतर बऱ्याच महिलांना वाटतं की त्या पूर्वीसारख्याच खात असतात, पण वजन मात्र वाढतंय. याचं कारण फक्त आहार नव्हे, वय वाढल्यामुळे शरीराचा मेटाबॉलिझम कमी होतो आणि त्यामुळे वजन वाढण्यास जास्त, म्हणजे जेवढं आपण खातो तेवढंच राहतं, पण चयापचय कमी झाल्यामुळे वजन मात्र वाढतं. म्हणूनच नियमित चालणं, जिना चढणं, हलका व्यायाम करणं, योगासने करणं, स्नायू मजबूत करणं यासारखे व्यायामांचा समावेश करणे खूप महत्वाचं आहे. याच्याशिवाय महत्वाचा विषय म्हणजे मानसिक आरोग्य. काही महिलांना सतत उदास वाटतं, आत्मविश्वास कमी होतो, स्वतःला कोणी समजत घेत नाही अशी भावना निर्माण होते. ही भावना कमजोरी नाहीये, अशा परिस्थितीत काय करावं बरं? कुटुंबियांशी मोकळेपणानं बोला, आपल्या मैत्रिणींशी संवाद साधा. जे आपल्याला आवडतं, वाचन, संगीत, प्राणायाम, ध्यान, बागकाम किंवा एखादा आवडता छंद जोपासा. आणि गरज पडल्यास नक्कीच मानसोपचार तज्ज्ञांचा किंवा स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला अजिबात संकोचू नका. आता आपण एका संवेदनशील विषयावर बोलूयात, ज्याबद्दल अनेक महिला बोलण्यास कचरतात, ते म्हणजेच लैंगिक आरोग्य. मेनोपॉज नंतर इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे योनी मार्गामध्ये म्हणजे वजायनामध्ये कोरडेपणा येऊ लागतो. शारीरिक संबंध ठेवताना वेदना होतात, पण याचा अर्थ वैवाहिक जीवन संपले असा होत नाही. यासाठी देखील सुरक्षित आणि प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. इस्ट्रोजनचे उपचार, काही मॉइश्चरायझर्स आणि औषधे ही त्यासाठी उपयोगी पडतात. आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणजे काय. काही महिलांना हॉट फ्लशेस, झोपेचा त्रास ही लक्षणे अतितीव्र असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी नक्कीच घेऊ शकतात. काय काय तपासण्या कराव्यात? रक्तदाब तपासावा, साखर तपासावी, कोलेस्टेरॉल तपासावे, स्तनांची तपासणी आणि गरजेनुसार मॅमोग्राफी करून घ्यावी, गर्भाशयाच्या मुखाची पॅप्स्मिअर नावाची तपासणी करून घ्यावी आणि तसेच हाडांच्या घनतेची म्हणजेच बोन मिनरल डेन्सिटी या तपासण्या नक्कीच करून घ्याव्या. तसेच वर्षातून एकदा सोनोग्राफी करून घ्यावी. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण तपासण्या जर करून घेतल्या तर नक्कीच मेनोपॉजचा कालावधी आपण जास्त निरोगी आणि आनंददायी पद्धतीनं नक्कीच करू शकू. धन्यवाद.
1: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज या विषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: राष्ट्रांनी लोकांना पर्यावरण सवयींबद्दल जागरूक करणे गरजेचे झाले आहे. किंबहुना डॉक्टरच यामध्ये खूप मोठा रोल प्ले करू शकतात असे माझे मत आहे. डॉक्टरांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपण काटेकोरपणे पालन करत असतो, त्यामुळे तिथे विश्वास, श्रद्धा या सर्व गोष्टी एकवटलेले असतात आणि त्यातून आपले भलेच होणार आहे याची जाणीव सतत प्रत्येक पेशंटच्या मनात असते. या जाणीवेचा विचार मनात ठेवून जर प्रत्येक पेशंटच्या आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक अशा सर्व डॉक्टरांनी जर ठरवले तर फार मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक जीवनशैली ही प्रत्येक पेशंटच्या घरी प्रस्थापित होऊ शकते. फळे खाताना तुम्ही तुमच्या परिसरात जी फळे तयार होतात ती खावा. घरी पिकवलेल्या भाज्या खाल्ल्या तर जास्त चांगले होईल. दिवसातून एक तासभर बागेमध्ये काम करा, त्याच्याने मन आणि आरोग्य प्रसन्न राहते असे सल्ले एका डॉक्टरने दिले तर प्रत्येकजण त्याचे काटेकोरपणे पालन करेल, यात तीळ मात्रही शंका नाही. तसेच डॉक्टरांच्या वैयक्तिक पातळीवर पाहायला गेले तर रुग्णालयांमध्ये प्लास्टिक आणि बायोमेडिकल वेस्टचे योग्य व्यवस्थापन करणे खूप महत्वाचे आहे. हल्लीच्या स्पर्धेच्या युगामध्ये डॉक्टरांना प्रचंड स्ट्रेसला सामोरे जावे लागत आहे. डॉक्टरांच्या घरी असलेली बाग हे त्यांच्यासाठी खूप मोठे स्ट्रेस बस्टर होऊ शकते. दिवसभर पेशंटच्या तक्रारी, दुखणं, खुपणं हे पाहून संध्याकाळपर्यंत डॉक्टरही उदासीन होऊ शकतो. शेवटी डॉक्टरही माणूसच आहे, त्यांचे हे औदासिन्य त्यांच्या घरातील बाग एका क्षणात पळवून लावू शकते. एखादी छोटीशी आलेली कळी, छान हिरवेगार झाड, पाना फुलांनी बहरलेले ते झाड पेशंटच्या तसेच डॉक्टरांच्याही मनाला प्रसन्नता देईल. रुग्णालयांमध्येही एक हिरवा कोपरा तयार केला किंवा अगदी ओपीडीमध्येही एक छोटेसे इनडोअर प्लांट लावले तरी लगेच त्या खोलीचे, रुग्णालयाचे वातावरण बदलते. मी एका छान मोठ्या रुग्णालयामध्ये एक खूप छान दृश्य पाहिले. तिथे त्यांनी एका बाजूला वॉटर बॉडी आणि भरपूर झाडांची योजना अशी केली आहे, त्या पाण्यामध्ये त्यांनी छान रंगीत मासे सोडले आहेत की जे पाहिल्याने थकवा क्षणात दूर होतो, मन उल्हसित होते. पेशंटचे नातेवाईक काही वेळेला खूप उदास होतात आपल्या पेशंटच्या काळजीने. ती उदासीनता त्या देखण्या रंगीत माशांकडे पाहून, त्या पाण्याकडे पाहून कमी होण्यास मदत होते हे मी स्वतः सुद्धा अनुभवले आहे. त्या ठिकाणी बसण्याचीही सोय केली आहे, त्यामुळे आपण रुग्णालयात आहोत की एका छोट्या बागेत आहोत असा संभ्रम निर्माण व्हावा असे तिथे वातावरण होते. डिजिटल प्रिस्क्रिप्शनचाही वापर केल्यास कागदांचीही बचत होऊ शकते. डॉक्टरांनी रुग्णांना चालणे, सायकल वापरणे, झाडांमध्ये वेळ घालवणे, स्वच्छ हवा आणि नैसर्गिक जीवनशैली याबद्दल प्रोत्साहन द्यावे. आरोग्य आणि पर्यावरण हे एकमेकांशी जोडलेले आहेत हे डॉक्टर समाजाला प्रभावीपणे समजावू शकतात. आज आपण डॉक्टर कशा पद्धतीने पर्यावरण संरक्षणासाठी मदत करू शकतात हे थोडक्यात पाहिले. नमस्कार
1: श्रोतेहो. परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी डॉक्टरांची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम पुनः प्रसारित होईल दुपारी 2:10
3: FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलतो आहोत. सकाळचे 6:55 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत दिनविशेष. आज 23 जुलै. सुरुवातीला आजचा सुविचार. दुसऱ्याच्या दुःखाचा जो विचार करतो तोच खरा सुशिक्षित. आता ऐकूयात आजचे दिनविशेष. आज 23 जुलै. आज आहे राष्ट्रीय प्रसारण दिवस. 1927 आजच्याच दिवशी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीचेच IBC म्हणजेच मुंबई केंद्रावरून भारतातील पहिले रेडिओ प्रसारण सुरू केले होते. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक 1856 यांचा जन्म झाला. चंद्रशेखर आझाद 1906 यांचा जन्म झाला. भारतीय स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणारे थोर आणि महान क्रांतिकारक. डॉ मोहन आगाशे प्रसिद्ध भारतीय चित्रपट

0: परिसर श्रोत्याहो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी डॉक्टरांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोत्याहो, आज परिसर या भागामध्ये आपण डॉक्टर पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात हे थोडक्यात समजून घेऊ. डॉक्टर समाजाच्या आरोग्याचे रक्षण करतात. पर्यावरण आणि आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध आहे. प्रदूषणामुळे दमा, अॅलर्जी, हृदयरोग वाढत आहेत, त्यामुळे डॉक्टर

0: नाट्यक्ष अभिनेते तसेच ज्येष्ठ मानसोपचारतज्ञ 1947 साली यांचा जन्म झाला. हे होते आजचे दिनविशेष. आता ऐकूयात काही जाहिरात संदेश.
1: खडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
2: संपर्क डॉक्टर अशोक भिसे पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्राराणी भिसे पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
1: मोबाईल 94-23-13-87-89.
3: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवार, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, AVN, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95-95-24-25-59.
4: विश्वासाची सुवर्ण परंपरा, आकर्षक डिझाईन्स, शुद्धतेची हमी आणि उत्कृष्ट सेवा. आजच भेट द्या दत्तात्रय टेहरे ज्वेलर्स, वामन मदर, पूर्णा रोड, नांदेड.
5: आता आपल्या सेवेत डॉक्टर राजेश्वर ओमप्रकाश देशमुख कवठेकर, फिजिशियन आणि इंटेसिव्हिस्ट यांचे.
6: भोसीकर हॉस्पिटल बोर्बन फॅक्टरी नांदेड येथे अत्याधुनिक सुविधेसह सुरू झाले आहे.
5: गरजूंनी लाभ घ्यावा.
6: संपर्क
5: 87-88-48-10-17.
7: KK वाघ अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधन संस्था,
8: नामवंत ऑटोनॉमस संस्था, NAC A ग्रेड प्राप्त
7: आणि अद्ययावत इनोव्हेशन सेंटर,
8: सर्वोत्कृष्ट प्लेसमेंट रेकॉर्ड
7: आणि इंडस्ट्री द्वारा चालविण्यात येणारे ऑनर कोर्सेस, राष्ट्रीय स्तरावर हॅकेथॉन स्पर्धांमधील विजेते विद्यार्थी घडवणारी संस्था.
8: DTE कोड
7: 5121.
8: संपर्क
7: 02-53-222-13-10 आणि 78-80-45-550.
8: ग्रो विथ KK वाघ.
7: KK वाघ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नॉट जस्ट अ कॅम्पस, लँड ऑफ अचीवर्स.
9: नांदेड शहरात प्रथमच डोळे तपासणी टायटन मध्ये मोफत.
6: टायटन चष्म्यासाठी भरपूर ऑफर्स, एक घेतला तर एक फ्री.
9: इंटरनॅशनल ब्रँड आणि प्रोग्रेसिव्ह लेन्स, एक खरेदी केली तर दुसऱ्या खरेदीवर 50% डिस्काउंट. यामध्ये गॉगल सुद्धा घेऊ शकता.
6: संपर्क टायटन आय प्लस कला मंदिर नांदेड. नियम आणि अटी लागू.
1: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
10: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
11: तुकामाई हॉस्पिटल फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया.
12: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
11: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, CT स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
12: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825-872.
0: आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7 वाजत आहेत. ऐकूयात उदित नारायण, अलका याज्ञिक, हंसराज हंस, भूपिंदर आणि सहकारिणी गरिली देव कोहली यांची देशभक्तीपर गीतरचना. संगीतकार आहेत आनंदराज आनंद.

0: कैदनिक हंसराज हंस, भूपिंदर आणि सहकार्यांनी गायले देव कोहली यांची देशभक्तीपर गीतरचना आपण ऐकली. संगीतकार होते आनंदराज आनंद. हे गीत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आले.
1: दहा लाखांची लॉटरी मला.
2: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: रसिक श्रोते हो, ऐकायला विसरू नका. श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश.
6: तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त.
5: या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी. मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेत.
7: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94-04-72-52 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा. कार्यक्रम फोन फरमाइश.
8: मला जाऊ द्यान घरी.
9: श्रोतो फोन फरमाइश आता आपण ऐकू शकाल दर शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 ते 11 या वेळेमध्ये
7: कार्यक्रम फोन फरमाइश.
0: आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. यानंतर 7:10 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलनावर कारवाईच्या मुद्द्यावरून तिसऱ्या दिवशीही संसदेचं कामकाज बाधित. सरकारची संसदेत चर्चेची तयारी असल्याचं संसदीय कार्यमंत्र्यांचं निवेदन, तर स्थगन प्रस्ताव आणून चर्चेची काँग्रेसची मागणी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रातिनिधिक 532 शेतकऱ्यांची यादी जाहीर. कृष्णा खोऱ्यातलं पाणी मराठवाड्यात वळवण्याच्या योजनेला गती, सविस्तर प्रकल्प अहवाल प्रशासकीय मंजुरी. आणि

0: नाशिक जिल्ह्यातल्या नांदूर मध्यमेश्वरसह 8 धरणांमधून पाण्याचा विसर्ग, आजही बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता। आता सविस्तर बातम्या। नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलनावर कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत विरोधकांचा गदारोळ काल तिसऱ्या दिवशीही कायम राहिला। लोकसभा तसंच राज्यसभेत कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी सुरू केली। लोकसभेत के सी वेणुगोपाल यांनी या प्रकरणी सदनात चर्चेची मागणी केली, तर राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या प्रकरणी पारदर्शक चर्चेसाठी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्याची मागणी केली। संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सरकारची या मुद्द्यावर चर्चेची तयारी असल्याचं लोकसभेत सांगितलं, मात्र त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं सदनाचं कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत स्थगित झालं। 2 वाजेनंतर लोकसभेत कामकाज सुरू झाल्यावर तालिका अध्यक्षांनी खासदार कल्याण बॅनर्जी यांच्याविरुद्ध प्राप्त तक्रारींची सदनाला माहिती दिली। महिला खासदारांबाबत आक्षेपार्ह विधान तसंच आक्षेपार्ह कृती केल्याबद्दल बॅनर्जी यांना चालू अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित करण्यात आलं आहे। त्यानंतर सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। राज्यसभेत मात्र गदारोळामुळे 2 वाजेनंतर कामकाज पुन्हा तासभर स्थगित करावं लागलं। कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर रिजिजू यांनी यासंदर्भात बोलताना काँग्रेस पक्षाच्या वतीनं चर्चेची तयारी असल्याचं दाखवलं जातं, मात्र वेगवेगळ्या अटी घालून चर्चा टाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला। विरोधी पक्षांनी चर्चा होण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन रिजिजू यांनी केलं। ते म्हणाले,
1: हमने जब खुले दिल से ऑफर किए सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं, तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है। हम तो हमेशा चर्चा चाहते हैं, सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है, और लोकतंत्र में लोगों के प्रति हम जो काम करते हैं उसको जानकारी देना हमारा दायित्व है। हम चर्चा से तो भाग नहीं सकते हैं। मैं ऑपोजिशन पार्टी के साथियों को मैं अनुरोध करता हूं कि ऐसा तरीका मत अपनाए कि चर्चा रुक जाए।
0: रिजिजू यांच्या या निवेदनानंतरही विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिल्यानं उपसभापतींनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं। राज्यसभेत बोलताना सदनाचे नेते जेपी नड्डा यांनी विरोधकांची वर्तणूक बेजबाबदारपणाची आहे अशी टीका केली। दरम्यान काँग्रेस नेत्या खासदार प्रियंका गांधी यांनी संसदेत स्थगन प्रस्ताव आणून या विषयावर चर्चा करण्याची मागणी केली। त्या म्हणाल्या,
2: हम जनरल मोशन मांग रहे हैं ताकि ठीक से डिस्कशन हो। आप 8 घंटे के लिए वंदे मातरम डिस्कस कर सकते हैं, तो आप लंबे समय के लिए ठीक ढंग से और जनमन मोशन पे ये इश्यू भी डिस्कस कर सकते हैं।
0: लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार प्रकरणी जबाबदारी निश्चित करावी आणि या कारवाईबद्दल विद्यार्थ्यांची माफी मागावी, या 3 मागण्यांवर आपण ठाम असल्याचं गांधी यांनी सांगितलं। दरम्यान याच मुद्द्यावरून काल काँग्रेस तसंच भारतीय जनता पक्षाच्या वतीनं परस्परांविरोधात आंदोलनं करण्यात आली। मुंबईत भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेश कार्यालयासमोर आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली। छत्रपती संभाजीनगर इथं भाजपच्या वतीनं शहागंज परिसरात गांधी भवन इथं, तर काँग्रेस पक्षानंही सरकारच्या विरोधात क्रांती चौकात निदर्शनं केली। बीड इथं काँग्रेसच्या माजी खासदार रजनी पाटील यांच्या निवासस्थानासमोर भाजपच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली, तर माजलगाव इथं विद्यार्थी समविचारी पक्ष आणि संघटनांच्या वतीनं केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात निषेध रॅली काढण्यात आली। लातूर जिल्ह्यात उदगीर इथं बहुजन विकास अभियानाच्या वतीनं सरकारच्या विरोधात निषेध नोंदवत उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आलं। नीट निकालातली गोंधळाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। या गंभीर प्रकरणाची तात्काळ स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करून राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून स्पष्टीकरण मागवावं अशी मागणी सोनवणे यांनी या पत्रात केली। दरम्यान दिल्लीतल्या आंदोलनावर कारवाईच्या निषेधात वंचित बहुजन आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। पक्षाचे राज्य उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली।
3: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता।

0: मध्य प्रदेशातल्या कोट्यवधी रुपयांच्या बहुचर्चित फोर्टिफाईड तांदूळ घोटाळ्या प्रकरणी गोंदिया जिल्ह्यातल्या दोन राईस मिल चालकांना अटक करण्यात आली आहे. खंडेलवाल राईस मिलचे संचालक किशनलाल खंडेलवाल आणि जुगल खंडेलवाल अशी या आरोपींची नावं आहेत. या बहुचर्चित फोर्टिफाईड तांदूळ घोटाळ्याप्रकरणी आरोपींची संख्या 10 पोहोचल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल लोकभवन इथं त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती इथं अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी अजित पवार यांना आदरांजली वाहिली. छत्रपती संभाजीनगर, बीड, नाशिक आदी ठिकाणीही अजित पवार यांना विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीच्या औचित्यानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रातिनिधिक 532 शेतकऱ्यांची यादी काल जाहीर करण्यात आली. या याद्या गावपातळीवर ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सहकारी संस्था कार्यालय तसंच संबंधित बँकेच्या शाखेत प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. सदर यादीमध्ये पात्र शेतकऱ्यांना एक विशिष्ट क्रमांक देण्यात येणार आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यावर लाभाची रक्कम DBT द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहे. राज्यातल्या सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पात्र लाभार्थ्यांच्या बाबतीतली संपूर्ण प्रक्रिया येत्या 31 जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रातल्या 57,000 अल्पभूधारक शेतकऱ्यांचा अपघात विमा काढण्याचा उपक्रम भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी सुरू केला. छत्रपती संभाजीनगर इथंही फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, हरित महोत्सव आदी उपक्रम घेण्यात आले. कृष्णा खोऱ्यातला अतिरिक्त 50 अब्ज घनफूट पाणी मराठवाड्याच्या दिशेनं वळवण्याच्या योजनेला आता गती मिळाली आहे. यासंदर्भात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्यासाठी 24.5 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आल्याची माहिती तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. दरम्यान धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर या नवीन रेल्वे मार्गासाठी DPR तयार करण्यासाठी आवश्यक सर्वेक्षणास रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. यासंदर्भात प्रकल्प अहवाल तयार करण्याचं काम सुरू झालं आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांनी सखोल माहिती दिली आहे. त्यांची जिल्हा माहिती अधिकारी डॉ मिलिंद दुसाने यांनी घेतलेली मुलाखत आज सकाळी 8:40 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणार आहे. पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज तसंच संत एकनाथ महाराजांच्या पालख्यांनी काल सोलापूर शहरात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही पालख्यांचं दर्शन घेतलं. दरम्यान माळशिरस तालुक्याच्या हद्दीत सोपान काका आणि ज्ञानोबा माऊलींच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा झाला. तसंच ठाकूरबुवा समाधी इथं माऊलींच्या पालखीचं नेत्रदीपक गोल रिंगणही काल साजरं झालं. नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे दारणा, गंगापूर, नांदूर, मधमेश्वरसह लहान मोठ्या 8 धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नांदूर मधमेश्वरमधून 4,769 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी जायकवाडीच्या दिशेनं येत आहे. कोकणातल्या बहुतांश जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, पुणे जिल्ह्यात घाटमाथा परिसराला रेड अलर्ट, तर विदर्भ आणि खान्देशात येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलनावर कारवाईच्या मुद्द्यावरून तिसऱ्या दिवशीही संसदेचं कामकाज बाधित. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रातिनिधिक 532 शेतकऱ्यांची यादी जाहीर. आणि कृष्णा खोऱ्यातलं पाणी मराठवाड्यात वळवण्याच्या योजनेला गती, सविस्तर प्रकल्प अहवालास प्रशासकीय मंजुरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 नमस्कार.
1: FM 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल एप्लिकेशनवर आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:20 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री गंगा हॉस्पिटल.

0: brand new audio series, The Savior, brought to you by Sri Ganga Hospital.
1: आयुष्य कधी कोणत्या वळणावर थांबेल हे कोणालाच माहित नसतं. अशोकच्या आयुष्यातही असंच एक वळण आलं. नेहमीप्रमाणे तो सकाळी कामासाठी घराबाहेर पडला, पण काही क्षणातच एका भीषण अपघाताने त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं. अपघातानंतर त्याचे दोन्ही हातपाय पूर्णपणे निश्चल झाले होते. घरच्यांनी त्याला तातडीने जवळच्या प्रायमरी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. MRI केल्यानंतर परिस्थितीची खरी गंभीरता समोर आली. त्याच्या मणक्यातील C5 आणि C6 मधील डिस्क सरकली होती, त्यामुळे मज्जातंतूंवर तीव्र दबाव आला होता आणि त्याच्या दोन्ही हातापायांची ताकद पूर्णपणे गेली होती. त्यामुळे पुढील उपचारांसाठी अशोकला तातडीने श्री गंगा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे ब्रेन आणि स्पाइन स्पेशालिस्ट डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांनी त्याची तपासणी केली. रिपोर्ट्स पाहिल्यानंतर परिस्थितीची गंभीरता त्यांच्या लक्षात आली. ही अत्यंत क्रिटिकल अवस्था होती. जास्त वेळ गेल्यास हातपाय कायमचे निकामी होण्याचा धोका होता. घरच्यांच्या मनात एकच भीती होती, अशोक पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल का. पण डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांनी वेळ न दवडता तातडीने सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्याच दिवशी सकाळी सर्जरीला सुरुवात झाली. ही सर्जरी अत्याधुनिक एंडोस्कोपिक टेक्नॉलॉजी म्हणजेच दुर्बिणीच्या सहाय्याने करण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे मज्जातंतूंवरील दबाव अचूकपणे दूर करण्यात आला. काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर सर्जरी सक्सेसफुल झाली. पण सर्जरी नंतरचे पुढचे काही दिवस अशोक आणि त्याच्या घरच्यांसाठी महत्वाचे होते. योग्य ट्रीटमेंट आणि एक्सपर्ट केअरमुळे पाचव्याच दिवशी अशोक स्वतःच्या पायांवर उभा राहिला. हळूहळू तो चालू लागला. हातापायांची ताकद परत येऊ लागली आणि त्यांच्या दैनंदिन हालचाली पुन्हा नॉर्मल होऊ लागल्या. एका अपघाताने थांबलेलं आयुष्य, योग्य वेळी झालेलं निदान, पण डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांचे कुशल उपचार आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे पुन्हा नव्याने सुरू झालं.
0: मेंदू व मडक्याच्या जटिल शस्त्रक्रियांवर अत्याधुनिक एंडोस्कोपिक तंत्रज्ञानाद्वारे मिळवा खात्रीशीर उपचार. श्री गंगा हॉस्पिटल, शिवाजीनगर, नांदेड.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. श्री गंगा हॉस्पिटल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: श्रोते हो, ऐकायला विसरू नका. श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीतं प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश. तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त. या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी. मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेत.
4: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94-04-72-52 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा. कार्यक्रम फोन फरमाइश.
2: आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. यानंतर ठीक 7:25 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार श्रोतेओ, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेओ, संगीत म्हणजे साधना, साधनेतून घडतात ते संस्कार आणि संस्कार

0: संगीतातून घडते ती पुढची पिढी आणि हेच संगीताचं खरं सौंदर्य आहे. त्यासाठी संगीताचा अभ्यास अतिशय महत्वाचा आहे. मात्र हा अभ्यास सरावापुरता मर्यादित न ठेवता त्यामध्ये संशोधन चिंतन सातत्य ठेवत हा वारसा पुढील पिढीसाठी हस्तांतरित करण्याचं काम सुप्रसिद्ध गायिका लेखिका प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे करीत आहेत. आणि त्यांचा हा संपूर्ण संगीत क्षेत्रातला जो प्रवास आहे त्यासोबतच शास्त्रीय संगीत सुगम संगीत यामधलं जे कार्य आहे आणि चित्रपट संगीतामध्ये जे काही त्यांनी संशोधन लेखन केलेलं आहे या संपूर्ण कार्यासाठी त्यांना नुकताच स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 नं सन्मानित करण्यात आलेला आहे. एकंदरीतच त्यांच्या या संगीत प्रवासाबद्दल आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि त्याचसाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे सुप्रसिद्ध गायिका लेखिका आणि प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांना. मॅम नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. आपल्याला स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर 2025 हा पुरस्कार नुकताच देण्यात आलेला आहे तर ती भावना आधी काय होती त्याबद्दल सांगा.
1: नमस्कार. भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हे आपल्यासाठी एक दैवत आहे आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात जी भावना आहे ती तर मला आहेच. परंतु मला समजायला लागल्यापासून ज्या स्वराचा मी निधिध्यास घेतला ज्याचा मी अभ्यास केला एक भारावले पण एक असतं आणि त्याच्या पलीकडे जाऊन मग संशोधनही करायचं असतं तेव्हा तुम्हाला खूप गोष्टी विचारात घ्याव्या लागतात आणि मग पुन्हा तो अभ्यास करताना जेव्हा त्या कलावतीच्या अनेक पैलू माझ्या नजरेत आले आणि त्याचा मी अभ्यास सुरू केला आणि ह्या टप्प्यावर मला त्यांच्या नावाचा हा पुरस्कार मिळणं हे माझ्यासाठी महत्भाग्य आहे. यापेक्षा दुसरं काही मोठं असूच शकत नाही कारण लता मंगेशकर हे नाव म्हणजे एक मंत्रोच्चारासारखं आहे. त्यामुळे मी खूप स्वतःला भाग्यशाली समजते आणि एक अशीही भावना आली की ज्यांना या क्षेत्रात संशोधन करायचं आहे काही काम करायचं आहे त्यांच्यासाठी ही निःसंशय एक आशादायी गोष्ट आहे की अशा प्रकारच्या संशोधनाला पुरस्काराची मोहर उमटू शकते आणि हा एक चांगला संदेश या निमित्ताने गेला.
0: आणि संगीत क्षेत्रासाठीच ही फार गौरवाची बाब आहे. पुरस्कार तुम्हाला मिळाला म्हणजेच तो तुमच्या पूर्ण संगीत क्षेत्रासाठी
1: बरोबर
0: आणि हे जे कार्य आहे तुमचं ते अतिशय खूप मोठं आहे. मात्र संगीत क्षेत्राकडचा हा प्रवास कसा काय सुरू झाला तुमचा ती प्रेरणा कुठून मिळाली.
1: लहानपणापासून मी गाणं शिकतच आले. माझे आई वडील दोघंही उत्तम गातात.
0: अच्छा.
1: आणि छंद म्हणून बासरी वाजवतात वडील. व्यवसाय जरी डॉक्टर म्हणून असला त्यांचा तरी आणि आई तर उत्तमच माझी गायिका. त्यामुळे संस्कार माझ्यावर लहानपणापासून होते आणि अतिशय उत्तम मला गुरु लाभले. मी भाग्यशाली आहे त्या बाबतीत की पंडित गजानन बुवा जोशी पंडित एस के अभ्यंकर बुवा पंडित मधुकर जोशी असे मला शास्त्रीय संगीतातले दिग्गज शिकवायला होते आणि त्यांनी मला खूप सुंदर संथा दिली. खूप छान माझ्यावर संस्कार केले त्यामुळे तो पाया पक्का होत गेला आणि मग नंतर माझा ओढा हा जास्त सुगम संगीताकडे किंवा ज्याला भावसंगीत आपण म्हणू तिथे माझा जास्ती ओढा. मला जाणवलं की मला शुद्ध शास्त्रीय संगीत तर खूप आवडतं आणि एक साधना म्हणून ती आवश्यकही आहे पण तितकाच ओढा मला काव्याचा आहे शब्दांचा आहे आणि मग जी शब्दप्रधान गायकी आहे म्हणजे आपली भावगीत आहे सुगम संगीत आणि विशेष करून चित्रपट संगीत आहे त्याकडे मी जास्त वळले आणि मग जरी मी शास्त्रीय संगीतात एम ए केलं म्हणून माझं जास्ती तिथे तेव्हा त्याचं शिक्षण मी घेतलं म्हणा परंतु जेव्हा त्याचा विचार करतानाच मला लक्षात आलं की आपला जास्त ओढा हा शब्दप्रधान गायकीकडे आहे आणि मग मी ती जास्त जोपासना त्या कलेची जास्त केली अर्थात आणि मग एका क्षणी मला वाटलं की यात संशोधन करण्याची खूप गरज आहे. मला जो इंटरेस्ट किंवा मला जो रस निर्माण झालाय त्याला संशोधनाचं जर अधिष्ठान मिळालं तरच त्या आपल्या म्हणण्याला काहीतरी वजन येतं. कारण छंद म्हणून ऐकणं छंद म्हणून गाणं छंद म्हणून काही त्यावर भाष्य करणं हे वेगळं आहे आणि एक अधिकारी व्यक्ती म्हणून त्याच्यावर जर आपल्याला काही भाष्य करायचं असेल तर त्याला एक शिस्त हवी आणि म्हणून मी शब्दप्रधान गायकीच्या आणखीन खोल

0: त्यात शिरले एक संशोधन म्हणून.
1: आणि अशी उदाहरणं फार कमी आहेत, आहेत पण फार कमी आहेत, की शास्त्रीय आणि सुगम संगीतामध्ये सुरुवात केल्यानंतर पुन्हा चित्रपट संगीत आणि त्यात नुसतं गायन नाही तर त्यामध्ये संशोधन आणि लेखन करणं. तर हा मोठा एवढा प्रवास करताना तुम्ही मुंबई विद्यापीठामध्ये प्राध्यापिका म्हणून सुद्धा कार्यरत आहात, तर तो अनुभव सुद्धा कसा होता? कारण तुम्ही अगदी लहानपणापासून तुम्ही गायन करताय आणि तेही शास्त्रीय आणि सुगम संगीत, आणि त्यात लगेच आजची ही जेनझी ज्याला आपण म्हणतो त्यांना सामोरं जाणं आणि त्यांना शिक्षणाचे धडे देणं, तर तो अनुभव कसा होता?
0: हा जो प्रवास माझा सुरू झाला त्यानंतर मी म्हणजे मास्टर्स माझं झाल्यानंतर खूप वर्षांनी मी पीएचडी करायला घेतली. म्हणजे माझं मास्टर्स झालंय ते 1991 मध्ये झालंय आणि मी 2004 साली निर्णय घेतला की मला पीएचडी करायची आहे. म्हणजे मधली काही वर्ष त्याआधी माझं मानसशास्त्राचं जे पदवी माझी मानसशास्त्रातली आहे बॅचलर्स, त्यामुळे तोही विषय माझा तितकाच आवडीचा आहे. मग नंतर लक्षात आलं की आपण या दोन्हीची सांगड घातली पाहिजे, हे आपलं नॉलेज आणि आपलं हा अनुभव. कारण अनेक वाद्यवृंदांमधून मी गात होते, काही चित्रपटांना मी पार्श्वगायन केलेलं आहे, मंचीय सादरीकरण मी गेली 40 वर्ष करते आणि त्यातून मला खूप अनुभव मला माझ्या गाठीशी होता. आणि मुंबई विद्यापीठात माझा प्रवेश झालाय तो 2013 साली. तेव्हा माझ्या मनात असंच होतं की तरुण पिढीशी मी जोडली जाईन आणि शिकवण्याची मला खूप आवड आहे. म्हणजे मला एखादी गोष्ट स्वतःला जी माहिती आहे ती दुसऱ्याला समजावून सांगणं आणि माझ्या शिष्यांच्या गळ्यातून ती काढणं यात एक विलक्षण आनंद आहे. आणि त्यासाठी मी मुंबई विद्यापीठात 2013 साली माझी निवड झाली आणि मी रुजू झाले आणि त्यानंतर आता हा प्रवास निरंतर सुरू आहे. आणि मला आनंद वाटतो की माझे विद्यार्थी अतिशय छान अनेक ठिकाणी गाजतायत, खूप छान काम करतायत असे माझे विद्यार्थी आहेत. आणि हाही मला एक आनंदाचा भाग आहे, समाधान आहे अतिशय, की फक्त गाणं मी नाही शिकवत. गाणं हे सांगीतिक शाब्दिक जेवढं असतं त्याच्याही पलीकडे ते भावनिक आहे. मी मुलांना माझ्या नेहमी आवर्जून सांगते की गाण्याकडे बघण्याची एक दृष्टी विकसित करा, नजर घ्या आधी गाण्याची. प्रत्येक गाण्याला एक म्हणणं असतं ज्याला आपण कहन म्हणतो. हर एक गाणे की एक कहन है, हर एक गाणं कुछ कहना चाह रहा है. तो नेमकं काय त्याचं म्हणणं आहे हे तुम्हाला ज्या क्षणी कळेल त्या क्षणी तुम्हाला त्या गाण्याची नस सापडेल. म्हणजे जसा एखादा वैद्य असतो, एखादे डॉक्टर असतात, त्यांना तर नाडी परीक्षे आधी सुद्धा चेहरा बघूनच कळतं तुमचा की तुम्हाला काय झालंय आज. म्हणजे तुम्ही काही बोलायच्या आत तुमचा चेहरा जसं बोलून जातो तसं त्या गाण्याचा चेहरा मोहरा गाणं ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलं पाहिजे या गाण्याचा नेमकं त्याचं मर्म आहे कशात. ती दृष्टी आणि माझ्या ह्या प्रयोगाला हळूहळू यश येत आहे असं मला वाटतं. कारण माझे विद्यार्थी ज्या पद्धतीने आता गाण्याकडे बघायला लागलेत आणि ते सांगतात मला स्वतः येऊन की मॅडम तुम्ही जे सांगितलं होतं तसं आता मी ती दृष्टी घेऊन इतर गाणी ऐकायला लागलो. मग ते मला मुद्दे त्याही गाण्यात सापडले, आता मला गाण्याकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी मिळाली. तर हा मला खूप आनंदाचा भाग आहे की आता हळूहळू मुलांना ती एक सजगता येत चालली आहे. सुगम संगीतात ती अतिशय आवश्यक आहे की गाण्यातला भाव कळणं आणि त्याचं एकूण भाव प्रदर्शन अतिशय उत्कटपणे होणं हा फार महत्वाचा भाग आहे. आणि तो मला ही पिढी सुद्धा तितकाच चांगला प्रतिसाद देते, अर्थात त्यांच्या पुढची आव्हानं बरीच आहेत. त्यांना खूप प्रकारची प्रलोभनं आहेत, प्रसिद्धीचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत, त्यामुळे साधना आणि व्यक्त होणं ह्यात एक अंतर लागतं जे आमच्या पिढीला सुदैवाने मिळालं. कारण आमच्या वेळेला एवढे चॅनल्स नव्हते, आतासारखे रियालिटी शोज नव्हते, त्यामुळे आपोआपच एक कालखंड असा गेला की फक्त शिका, अंतर्मुख व्हा, रियाज करा, मग व्यक्त व्हा. म्हणजे जे समर्थांनी म्हटलेलं आहे की अभ्यासोनी प्रकटावे, तुम्ही आधीच आता प्रकट होण्याची घाई इतकी असते प्रत्येकाला की अभ्यास मागे राहू शकतो. तेव्हा मला असं वाटतं आमच्यासारख्या शिक्षकांचं खूप मोठं आता आणखीन आव्हान वाढलंय आमच्या पुढचं की मुलांना हा संयम सुद्धा शिकवायला आवश्यक आहे फार.
1: आणि त्याचा फायदा बऱ्याच मोठ्या प्रमाणात होतो. कारण आपण पाहतो की जरी शोज असतील वेगवेगळे माध्यमांवर पण त्यामध्ये सुद्धा सगळेच बाजी मारत नाहीत. जे सातत्य ठेवतात आपल्या शिक्षणात किंवा साधना जी आहे ती अगदी मनोभावे करतात, तेच पुढे जातात. तर त्यासाठी तुम्ही प्राध्यापक म्हणून काम

करताय तर ते फार गरजेचं आणि महत्वाचं ठरतं. श्रोतेहो, संगीत ही केवळ कला नसून ती साधना आहे आणि या साधनेतून आपल्या आवाजानं, अभ्यासानं, संशोधनानं, अध्यापनातून अनेक पिढ्यांना प्रेरणा देण्याचं काम हे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉ मृदुला दाढे मॅम करतात आणि अलीकडेच त्यांना हा सन्मान सुद्धा खूप मोठा जो आहे तो प्राप्त झालेला आहे. एकंदरीतच संगीत क्षेत्रातली त्यांची जी कारकीर्द आहे किंवा त्यांनी केलेलं जे अफाट कार्य आहे त्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण संवाद साधत होतो. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमामध्ये सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकलात दिलखुलास, आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी 100 ईत प्रवेश करते, मला वाटते खरंच आनंदाची गोष्ट आहे. ह्या निमित्ताने मला आमच्याकडे प्रथम रेडिओ आला त्याची आठवण झाली. आणि त्या काळामध्ये म्हणजे आता जवळजवळ 60 वर्षापूर्वीची गोष्ट जर विचार केला तर त्या काळचे सगळे कार्यक्रम आठवले तरी खूप मनोरंजन आणि त्याच्याबरोबरच प्रबोधन असं दोन्ही ह्या कार्यक्रमांनी होत होतं. त्या पिढीचं मनोरंजन केलंच पण अनेक प्रबोधनात्मक कार्यक्रम सुद्धा त्या काळामध्ये आम्ही ऐकलेले आहेत. अनेक दिग्गज कवी संगीत क्षेत्रातले मान्यवर लेखक हे लोक आकाशवाणीमध्ये प्रत्यक्ष काम करत होते त्या काळामध्ये. म्हणजे मला आठवते तर मर्ढेकरांपासून अनेक लेखक म्हणजे मग अगदी महेश केळुसकरांपर्यंत ह्या कवी लेखकांनी आकाशवाणीवर काम केलेलं आहे. लहानपणी मी अनेक कार्यक्रमांचं असं प्रक्षेपण होत होतं ते आम्ही ऐकत होतो. म्हणजे मला आठवते तो एक गंमत जम्मत सारखा कार्यक्रम ज्याच्यामध्ये लहान मुलांना एक खूप चांगलं प्रोत्साहन मिळत होतं. त्यांना सांगितलं जायचं की तुम्हाला कार्यक्रम आवडला तर पत्र पाठवा वगैरे. आणि मला आठवते त्या काळामध्ये मी पत्र पाठवलेलं होतं आणि माझं नाव आकाशवाणीवर त्यावेळेला आलं होतं. त्याचा इतका आनंद झाला होता की आपलं पत्र वाचलं गेलं तिथे. त्यामुळे ह्या अशी आकाशवाणी आज 100 मध्ये प्रवेश करते ह्याचा आनंद आहे. आणि तिने आणखीन टिकावं ह्या आजच्या सगळ्या काळामध्ये जिथे सगळा एक सोशल मीडिया राज्य करायला लागलंय अशा काळामध्ये आकाशवाणीने आपलं एक सत्व आणि एक प्रांजळ मनोरंजन करण्याचं काम आणि लोकांना काहीतरी सकस आणि समृद्ध देण्याचं काम कायम केलेलं आहे ते असंच करत राहू देत. त्यासाठी मी आकाशवाणीला खूप मनपूर्वक शुभेच्छा देते.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी
2: FM आणि 101.1 MHz आणि न्यूज ऑन AI या मोबाईल अप्लिकेशनवर आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री विश्व वल्लभ आयुर्वेद.
3: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, डोळे हे अतिशय संवेदनशील आणि उपयोगी असं पंचेंद्रिय आहे. त्यांनी आपण सगळं जग पाहू शकतो, रंगांची उधळण अनुभवू शकतो आणि त्यामुळेच त्याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. याच डोळ्यांची काळजी कशी घ्यावी हे सांगणारा आपला हा कार्यक्रम आहे गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी. आज पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला काचबिंदू या विकारावरची माहिती देणार आहेत. त्यासाठी सर्वात प्रथम आपण

0: डॉक्टर गर्दे यांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: डॉक्टर, आताच मी म्हटलं काचबिंदू या विकारावर तुम्ही माहिती देणार आहात, तर नेमकं काचबिंदू म्हणजे काय, हा काय विकार आहे डोळ्याचा?
1: काचबिंदू म्हणजे काय मॅडम, खरं तर लोकांचा गैरसमज असा होतो काचबिंदू म्हणजे मोतीबिंदू. मोतीबिंदू हा विकार वेगळा आहे आणि काचबिंदू हा विकार वेगळा आहे. मोतीबिंदू म्हणजे डोळ्यातली जी ट्रान्सपरंट लेन्स आहे ती दुधी होणं, गडूळ होणं, त्याला मोतीबिंदू म्हणतो. आणि काचबिंदू म्हणजे डोळ्याचं प्रेशर वाढतं. जसं आपलं नॉर्मल बीपी आहे 120-80 नॉर्मल आहे, तो वाढला तर उच्च रक्तदाब म्हणतो आपण. तसं डोळ्याचं नॉर्मल प्रेशर जनरली 16-18 दरम्यान असतं, ते त्याच्यापेक्षा वाढायला लागलं आणि त्याचा दृष्टीवरती परिणाम व्हायला लागला तर त्याला काचबिंदू म्हणतात. जनरली काय होतं, काचबिंदूच्या पेशंटमध्ये आपल्याला कारणं वेगवेगळी दिसतात. काचबिंदूच्या पेशंटमध्ये त्याचं मूळ कारणाचा शोध न घेता, त्याचं कारण न शोधता, त्याचं निदान फक्त केलं जातं. म्हणजे डोळ्याचं प्रेशर वाढलंय आणि मग ह्याला काचबिंदू म्हणायचा आणि मग त्याची एक विविक्षित त्यांची ट्रीटमेंटचा पार्ट आहे. तर तो काय असतो, तर डोळ्यात प्रेशर मेंटेन करायला ड्रॉप टाकले जातात आणि त्या ड्रॉप टाकूनही जर ते प्रेशर कंट्रोलमध्ये येत नसेल आणि दृष्टी झपाट्यानं कमजोर व्हायला लागली, कमी व्हायला लागली, तर मग त्याचं एक ऑपरेशन केलं जातं जेणेकरून प्रेशर मेंटेन राहतो. एवढं करून सुद्धा मॅक्झिमम लोकांमध्ये एका सर्टन स्टेज नंतर, वयाच्या एका अवस्थेनंतर तुमची दृष्टी कायमची जाते.
0: अरे बापरे,
1: ही सगळी लक्षणं आपल्याला काचबिंदू मध्ये आढळत असतात.
0: तर डॉक्टर, आता तुम्ही काचबिंदू म्हणजे नेमकं काय याविषयीची माहिती दिलीत, आता काचबिंदू विषयीचीच आणखी काही माहिती जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. तर डॉक्टर, काचबिंदू म्हणजे काय हे तुम्ही नेमकं सांगितलं, पण आता तो कशामुळे होतो, त्याच्या मागची कारणं काय आणि काचबिंदूची नेमकी लक्षणं काय, म्हणजे ओळखायचं कसं की आपल्याला काचबिंदू झालंय?
1: खरं तर प्रश्न चांगला आहे मॅडम. काचबिंदू आयुर्वेदानुसार काय, आधुनिक शास्त्रानुसार काय, डोळ्यांचा अतिशय धोकादायक विकार आहे. ह्याचं कारण का, ह्या आजारात डोळा कधी जाईल सांगता येत नाही. खरं तर याची लक्षणं काय असतात, आयुर्वेदानुसार काचबिंदूचं वर्णन आदिमंत या विकाराच्या नावाखाली आलेलं आहे. ह्याच्यात लक्षणं काय असतात, डोकं, डोळी, भुवळ्या, हे तर प्रचंड वेदना होणं.
0: अच्छा.
1: आणि मग आस्ते आस्ते आस्ते त्या वेदनांचं स्वरूप वाढत जातं, ह्याचा सततच्या वेदना राहिल्यानंतर दृष्टी कमी व्हायला लागते आणि दिसणं कायमचं बंद होतं. हे खरं तर त्याची लक्षणं आहेत. पण काही रुग्णांमध्ये मात्र आपल्याला काचबिंदूची लक्षणं हे कोणत्याही पद्धतीनं दिसत नाहीत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, बऱ्याचदा असं होतं की एक डोळा कधीतरी 5-7 वर्षापूर्वी गेलेला असतो.
0: अच्छा.
1: दुसऱ्या डोळ्याची दृष्टी खूप कमी झालेली असते, मग डॉक्टरकडे जातात आणि चेक करताना ज्यावेळी एक डोळा बंद करून दुसऱ्या डोळ्याने वाचायचे सांगितले जाते, त्यावेळी कळतं की अरे एका डोळ्याला तर अजिबातच दिसत नाही. म्हणजे तो कधीतरी प्रेशर वाढून ते एका प्रमाणापेक्षा जास्त किंवा सततचं हाय प्रेशर डोळ्याचं राहून नंतर डोळा गेलेला असतो, तसंच दुसऱ्या डोळ्यावर परिणाम झालेला असतो आणि ते दिसणं कमी दुसऱ्याचं झाले मग लक्षात येतं. असं बऱ्याच वेळेला बऱ्याच पेशंटमध्ये दिसतं. हे झालं ज्यांच्यामध्ये लक्षणं दिसत नाही त्यांच्यामध्ये. ज्यांच्यामध्ये मी सांगितलेली लक्षणं दिसत आहेत त्यांच्यामध्ये उपचार लगेच चालू केले जातात. साहजिकच आहे, पहिल्यांदा आयुर्वेदाकडे कोणी येतच नाही, तर ते आधुनिक शास्त्राची ज्यावेळी औषधं चालू होतात त्याच्या ट्रीटमेंटमध्ये मागाशी जसं मी सांगितलं की दोनच पार्ट, एक सर्जरी आणि दुसरे ड्रॉप्स. सुरुवातीला कोणताही डॉक्टर पटकन सर्जरीला हात घालत नाही. इनिशियल स्टेज असेल किंवा प्रेशर वाढले, दिसणं जरी कमी झाले तरी बऱ्याचदा ते खूप हाय प्रेशर नसतं. 16-18 प्रेशर सांगितलं ते 20-22-25 रेंजमध्ये असतं, पण एका स्टेज नंतर ते खूप दिवस राहिल्यामुळे दृष्टी कमी झालेली असते, मग ड्रॉप देतात. ड्रॉप दिलं की प्रेशर मेंटेन राहतं पण दृष्टी मात्र आस्ते आस्ते कमीच होत जाते.
0: अच्छा.
1: म्हणजे तो आजार असा आहे, त्याला आपण कितीही प्रेमानं सांभाळलं, त्याची कितीही काळजी घेतली, त्याची औषधं न चुकता टाकली, त्याची ट्रीटमेंट आधुनिक शास्त्राची जी काय आहे, म्हणजे प्रेशर कंट्रोल येत नाही म्हणून सर्जरी जरी केली तरी एका ठराविक आजाराच्या वयानंतर काचबिंदू नावाचा विकार आपला डोळा कायमचा घालवतो.
0: अरे बापरे, ही लक्षणं सांगितली डॉक्टर, पण आता अजूनही आपण काही लक्षणं आणि कारणं जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर

0: गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. तर डॉक्टर, तुम्ही आता काही लक्षणं सांगितली, पण अजून काय कासाबिंदू बद्दल सांगता येईल?
1: जसं मी आता सांगितलं की लक्षणं अशी असतात, आधुनिक शास्त्रानुसार ट्रीटमेंट करता येते. आता खरं तर सांगायचा मुद्दा हा आहे की जर काचबिंदू आहे, कोणतेही शास्त्र, खरं तर शास्त्र आहे ते, वाईट कोणतंच नाही.
0: बरोबर.
1: आधुनिक शास्त्र असू दे, म्हणजे अॅलोपॅथी असू दे, आयुर्वेद असो किंवा होमिओपॅथ असू दे, शास्त्र हे शास्त्र आहे. प्रत्येक शास्त्राच्या काही तर मर्यादा ठरली.

0: 99 98 225 261 99. तर डॉक्टर, तुम्ही आता काही लक्षणं सांगितली, पण अजून काय कासाबिंदू बद्दल सांगता येईल?
1: जसं मी आता सांगितलं की लक्षणं अशी असतात, आधुनिक शास्त्रानुसार ट्रीटमेंट करता येते. आता खर तर सांगायचा मुद्दा हा आहे की जर काचबिंदू आहे, कोणतेही शास्त्र खरंतर शास्त्र आहे, ते वाईट कोणतंच नाही.
0: बरोबर.
1: आधुनिक शास्त्र असू दे, म्हणजे अॅलोपॅथी असू दे, आयुर्वेद असो किंवा होमिओपॅथी असू दे, शास्त्र हे शास्त्र आहे. प्रत्येक शास्त्राच्या काही तरी मर्यादा ठरलेल्या असतात, त्या मर्यादेत राहून ट्रीटमेंट करणं हे गरजेचं आहे. आयुर्वेद काय सांगतं, मुळात आजार होऊ नये म्हणून काही गोष्टी प्रिकॉशन घ्यायला सांगतं, आणि आजार झाल्यानंतर ट्रीटमेंट सांगते, पण ती ट्रीटमेंट या पद्धतीनं सांगते की तो आजार पुनरुद्भवी होऊ नये
0: आणि मुळापासून
1: गेला पाहिजे. हे प्रत्येक शास्त्रात असेल असं नाही, हे आयुर्वेदाची खासियत आहे.
0: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98 225 261 99.
1: मुळात आयुर्वेदात मूळ कारण काय ह्याचा शोध घ्यायची पद्धत जी आहे, ती विकार कायमचा घालवण्यासाठीची खरं तर मेख किंवा गमक आहे. आधुनिक शास्त्रात जसं मी सांगितलं की प्रेशर तुमचे जास्त आहे, ड्रॉप दिले जातील, आणि ड्रॉपने कंट्रोल येत नाही म्हटलं की सर्जरी आहे. त्याचं कारण काय, त्याचा तो मेंदूचा विकार आहे का, शारीरिक दोष आहे का, डोळ्याचा विकार आहे, नेमकं डोळ्याचं प्रेशर का वाढते अगदी, ते ह्याचा विचारच केला जात नाही आणि मग त्याची चिकित्सा केली जाते. ज्यावेळी आपण याचा कारणांचा उहापोह विचार करायला तो तुम्हाला गंमत वाटेल, ज्या माणसाला जर म्हणजे खरं तर आधुनिक शास्त्रानुसार म्हणा किंवा आयुर्वेदानुसार ही म्हणा, ग्लॉकोमा हा अनुवंशिक ही असू शकतो. बऱ्याच वेळेला अनुवंशिकता त्याची दिसते.
0: अच्छा.
1: तर अशा लोकांमध्ये बऱ्याच वेळेला आम्ही चेक करताना लक्षात येते की क्रोनिक कॉन्स्टिपेशन जर असेल तर बऱ्याच पेशंटमध्ये आपल्याला ग्लॉकोमाचे केसेस आढळून येतात.
0: मग हा
1: अगदी म्हणजे हा मलाव स्तंभ हा वाताचा विकार आहे पोटाशी संबंधित, आणि तो एका स्टेज नंतर, एका वयाच्या अवस्थेनंतर तो सगळ्यांना डोळ्या परिणाम नक्की करत नाही, पण तो काही पेशंटमध्ये मात्र काचबिंदू होण्या इतपत मेजर परिणाम शरीराव करतो. त्यामुळे काचबिंदूचं मूळ निदान करून ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. नुसतंच काचबिंदूचे ड्रॉप टाकते असं होता कामा नये.
0: बरोबर आहे डॉक्टर. तुम्ही आता काचबिंदूची काही लक्षणं आणि काही कारणं सांगितलीत, पण हा विषय एवढा मोठा आहे की आपल्याला पुढच्या भागात सुद्धा या विषयावरचीच माहिती ऐकायचे. तर आपण पुढच्या भागात भेटूया, या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
1: नमस्कार.
0: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 98225 261 99 98 225 261 99.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आता संपणार आहे. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:50 होत आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम, पण सुरुवातीला हे जाहिरात संदेश.
3: सेवेत डॉक्टर राजेश्वर ओमप्रकाश देशमुख कवठेकर फिजिशियन आणि इंटेसिव्हिस्ट यांचे
4: भोसीकर हॉस्पिटल बोर्बन फॅक्टरी नांदेड येथे अत्याधुनिक सुविधेसह सुरू झाले आहे.
3: गरजूंनी लाभ घ्यावा.
4: संपर्क
3: 87 88 48 10 17.
5: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
6: मुळव्यात मुतखडा स्त्रियांची

0: आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
1: संपर्क डॉक्टर अशोक भिसे पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्राणी भिसे पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकीजवळ सिडको नांदेड.
0: मोबाईल 94-23-13-87-89.
2: PM जय, अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: मूळव्याध भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
2: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
3: नांदेड शहरात प्रथमच डोळे तपासणी टायटन मध्ये मोफत.
4: टायटन चष्म्यासाठी भरपूर ऑफर्स, एक घेतला तर एक फ्री.
3: इंटरनॅशनल ब्रँड आणि प्रोग्रेसिव्ह लेन्स, एक खरेदी केली तर दुसऱ्या खरेदीवर 50% डिस्काउंट. यामध्ये गॉगल सुद्धा घेऊ शकता.
4: संपर्क टायटन आय प्लस, कला मंदिर, नांदेड. नियम आणि अटी लागू.
5: KK वाघ अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधन संस्था,
6: नामवंत ऑटोनॉमस संस्था, NAC A ग्रेड प्राप्त
5: आणि अद्ययावत इनोव्हेशन सेंटर,
6: सर्वोत्कृष्ट प्लेसमेंट रेकॉर्ड
5: आणि इंडस्ट्री द्वारा चालविण्यात येणारे ऑनर कोर्सेस, राष्ट्रीय स्तरावर हॅकेथॉन स्पर्धांमधील विजेते विद्यार्थी घडवणारी संस्था.
6: DTE कोड
5: 5121.
6: संपर्क
5: 02-53-222-13-10 आणि 78-880-45-550.
6: ग्रो विथ KK वाघ.
5: KK वाघ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नॉट जस्ट अ कॅम्पस, लँड ऑफ अचीवर्स.
7: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
8: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
7: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, CT स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
8: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825-872.
9: विश्वासाची सुवर्ण परंपरा, आकर्षक डिझाईन्स, शुद्धतेची हमी आणि उत्कृष्ट सेवा. आजच भेट द्या दत्तात्रय टेहरे ज्वेलर्स, वामन मदर, पूर्णा रोड, नांदेड.
10: PM जय, अब गरीबों की जय बन गई.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

शंकर महादेवन आणि सहकारिणी गायलेल्या प्रवीण दवणे यांच्या या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 8 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: मुळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
5: संपर्क डॉक्टर अशोक भिसे पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्राणी भिसे पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
4: मोबाईल 94-23-13-87-89.
6: PM जय. अब गरीबों की जय बन गई है.

0: शासकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: नांदेड शहरात प्रथमच डोळे तपासणी टायटन मध्ये मोफत.
2: टायटन चष्म्यासाठी भरपूर ऑफर्स, एक घेतला तर एक फ्री.
1: इंटरनॅशनल ब्रँड आणि प्रोग्रेसिव्ह लेन्स, एक खरेदी केली तर दुसऱ्या खरेदीवर 50% डिस्काउंट. यामध्ये गॉगल सुद्धा घेऊ शकता.
2: संपर्क टायटन आय प्लस कला मंदिर नांदेड. नियम आणि अटी लागू.
3: पीएम जय, अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्य

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: विश्वासाची सुवर्ण परंपरा, आकर्षक डिझाईन्स, शुद्धतेची हमी आणि उत्कृष्ट सेवा. आजच भेट द्या दत्तात्रय टेहरे ज्वेलर्स, वामन मदर, पूर्णा रोड, नांदेड.
3: के वाघ अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधन संस्था,
4: नामवंत ऑटोनॉमस संस्था, नॅक ए ग्रेड प्राप्त
3: आणि अद्ययावत इनोव्हेशन सेंटर,
4: सर्वोत्कृष्ट प्लेसमेंट रेकॉर्ड
3: आणि इंडस्ट्री द्वारा चालविण्यात येणारे ऑनर कोर्सेस, राष्ट्रीय स्तरावर हॅकेथॉन स्पर्धांमधील विजेते विद्यार्थी घडवणारी संस्था.
4: डीटी कोड
3: 5121.
4: संपर्क
3: 02-53-222-13-10 आणि 78-880-45-550.
4: ग्रो विथ के वाघ.
3: के वाघ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, Not just a campus, a land of achievers.
5: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
6: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
7: आता आपल्या सेवेत डॉक्टर राजेश्वर ओमप्रकाश देशमुख कवठेकर, फिजिशियन आणि इंटेसिव्हिस्ट यांचे.
8: भोसीकर हॉस्पिटल बोर्बन फॅक्टरी नांदेड येथे अत्याधुनिक सुविधेसह सुरू झाले आहे.
7: गरजूंनी लाभ घ्यावा.
8: संपर्क
7: 87-88-48-10-17.
9: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया.
10: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
9: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, CT स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
10: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825-800-72.

वैशाली सामंत आणि अशोकपती यांनी गायलेल्या या भावगीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 8:30 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत. प्रतीक्षा वाद्यसंगीतात.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30:20 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी माधुरी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारताचं स्वप्न ही एक लोकचळवळ व्हावी, पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट पेपर फुटीच्या मुद्द्याचं कुणीही राजकारण करू नये, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांचं आवाहन. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना आजपासून स्कॉटलंडमधल्या ग्लासगोमध्ये सुरुवात. आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. विकसित भारताचं स्वप्न ही एक लोकचळवळ व्हावी आणि या संकल्पनेचा मजबूत पाया म्हणून देशातल्या युवकांनी योगदान द्यावं असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी ग्रामीण विकास, कृषी, सामाजिक कल्याण आणि अन्य संबंधित क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काल नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली.

त्यावेळी पंतप्रधान बोलत होते. सर्व सुधारणांच्या केंद्रस्थानी नागरिकांचं कल्याण असलं पाहिजे, तसंच शासकीय धोरणं नागरिकांच्या गरजांनुसार तयार केली पाहिजेत, असं पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रीय विकासाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संपूर्ण शासकीय दृष्टिकोन स्वीकारण्याच्या महत्वावरही पंतप्रधानांनी भर दिला. भारतीय युवकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी मिळावी आणि भविष्यातल्या रोजगाराच्या मागण्यांशी त्यांना जुळवून घेता यावं यासाठी कौशल्य प्रशिक्षण आवश्यक आहे, असं पंतप्रधान म्हणाले. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यासाठी सरकार तयार असून विरोधकांनी या मुद्द्याचं राजकारण करू नये, असं आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी केलं आहे. ते काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. या मुद्द्यावर केवळ आरोप प्रत्यारोप करण्याऐवजी आणि वारंवार भूमिका बदलण्याऐवजी विरोधकांनी या गंभीर मुद्द्यावर संसदेत अर्थपूर्ण चर्चेत सहभागी व्हावं, असं ते म्हणाले. पेपर फुटी ही चिंतेची बाब आहे. ती केवळ एका सरकारपुरती किंवा राजकीय पक्षापुरती मर्यादित समस्या नाही. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी प्रभावी धोरण तयार करण्याची गरज आहे आणि त्यासाठी संसदेत या विषयावर सखोल चर्चा होणं आवश्यक आहे, असं नड्डा म्हणाले. यासाठी सरकार बरोबर मिळून काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं. काँग्रेस आणि विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमधील विविध परीक्षांच्या पेपरफुटीचा मुद्दाही नड्डा यांनी उपस्थित केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना या प्रकरणातून राजकीय फायदा घ्यायचा आहे ही दुर्दैवी बाब असल्याचं ते म्हणाले. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर मांडलं जाईल, असंही नड्डा यांनी सांगितलं. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांची आपण रुग्णालयात भेट घेतली आणि त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली, असं नड्डा यांनी सांगितलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना वांगचूक यांनी योग्य मार्गदर्शन करावं, असं आवाहन केल्याचंही ते म्हणाले. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यासाठी सरकार तयार असल्याचं केंद्र सरकारनं काल पुन्हा एकदा स्पष्ट केलं. संसदीय नियमांचं पालन करून आणि देशातील युवकांच्या भवितव्याचा विचार करून या विषयावर विधायक चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे, असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल लोकसभेत सांगितलं. दरम्यान नीट पेपर फुटी, विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे काल सलग तिसऱ्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या विषयावरील चर्चेपूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. अयोध्येत काल श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची बैठक झाली. या बैठकीत मंदिर व्यवस्थापन, देणगी प्रणाली, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती, न्यासातली रिक्त पदं भरणं आणि धार्मिक समितीची पुनर्रचना यासारख्या अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेण्यात आले. भाविकांची श्रद्धा पूर्वी इतकी दृढ असून ते मंदिरात दर्शनासाठी येत असल्याचं न्यासानं पुन्हा एकदा स्पष्ट केलं. विशेष तपास पथकांचा अंतिम अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्यानं त्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असंही न्यासानं सांगितलं. मंदिरात अर्पण केल्या जाणाऱ्या सोने आणि चांदीचं प्रमाण आणि शुद्धता तपासण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीतील संस्थेच्या सहकार्यानं कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आज राष्ट्रीय प्रसारण दिन आहे. 23 जुलै 1927 या दिवशी तत्कालीन बॉम्बे केंद्रावरून इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या पहिल्या रेडिओ प्रसारणाची सुरुवात झाली. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. भारताच्या विकासात रेडिओ प्रसारणानं महत्वाची भूमिका बजावली आहे. 1956 याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थानं सार्थ ठरवत आकाशवाणी ही सेवा अव्याहतपणे बजावत आली आहे. जगातल्या सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाच्या राष्ट्रपती एक महिला असणं ही अभिमानाची बाब असल्याचं उत्तर मॅसेडोनियाच्या राष्ट्रपती गोर्डाना सिल्यानोस्वा डावकोवा यांनी म्हटलं आहे. उत्तर मॅसेडोनियातल्या स्कोपे इथं आकाशवाणीच्या प्रतिनिधींशी बोलताना त्या म्हणाल्या की भारताचा प्रदीर्घ इतिहास आणि आध्यात्मिक वारसा यामुळे त्या प्रभावित झाल्या होत्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटल्यानंतर भारताबद्दल त्यांचा सन्मान आणखी वृद्धिंगत झाला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान काल फिलिपीन्समध्ये मनिला इथं कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांची भेट घेतली. भारत आणि कॅनडा यांच्यातील सहकार्य सातत्यानं वाढत असल्याचं जयशंकर यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये नमूद केलं. उभय देशांच्या

0: पंतप्रधानांनी द्विपक्षीय संबंधांसाठी निश्चित केलेली उद्दिष्ट साध्य करण्यावर या चर्चेत भर देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. परराष्ट्र मंत्र्यांनी न्यूझीलंडचे परराष्ट्र मंत्री विन्स्टन पीटर्स यांचीही भेट घेतली आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षेच्या परिस्थितीवर चर्चा केली. तसंच भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सागरी सहकार्य अधिक दृढ करण्याबाबतही त्यांनी चर्चा केली. अमेरिकी लष्करानं इराणवर सलग 12व्या दिवशी हल्ले केले. दोन्ही बाजूंनी नागरी पायाभूत सुविधांना अधिकाधिक लक्ष केलं जात आहे. जलमार्गातून प्रवास करणाऱ्या नागरी खलाशांना आणि व्यापारी जहाजांना धमकवणाऱ्या इराणची क्षमता आणखी कमी करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. आयएएसवी त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्य दलांच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं मुंबईत दूरस्थ पद्धतीनं स्वागत करताना ते काल बोलत होते. मुंबईतून 11 सप्टेंबर 2025 रोजी या मोहिमेला सुरुवात झाली होती. सुमारे 25,000 अधिक सागरी महिलांचा प्रवास करत या मोहिमेनं आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना आजपासून स्कॉटलंडमधल्या ग्लासगोमध्ये सुरुवात होत आहे. 10 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 74 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. भारतीय संघात पॅरा अॅथलेटिक्ससह 125 सदस्य आहेत. ऑलिम्पिक पदक विजेते नीरज चोप्रा, मीराबाई चानू, लवलीना बोरगोहेन हे खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेत अॅथलेटिक्स, जलतरण, बास्केटबॉल, भारोत्तोलन, मुष्टीयुद्ध आणि ज्युडो या खेळांसह केवळ 10 खेळांचा समावेश असेल. मागील राष्ट्रकुल खेळांमध्ये भारतानं 61 पदकं पटकावली होती. चीनमधल्या चांगझो इथं सुरू असलेल्या चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधू, आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन यांनी एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पीव्ही सिंधूनं महिला एकेरीच्या सामन्यात उन्नती हुडाचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला तर पुरुष एकेरीमध्ये आयुष शेट्टीनं इंडोनेशियाच्या अल्वी फरहानचा पराभव केला. दुसऱ्या एका सामन्यात लक्ष्य सेननं जपानचा खेळाडू युशी तनाकाला पराभूत केलं. 20 षटकांच्या 3 सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतला पहिला T20 क्रिकेट सामना भारत आणि झिम्बाब्वे दरम्यान आज हरारे इथं होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 4:30 सुरू होईल. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाचे मालिकेतील उर्वरित 2 सामने येत्या शनिवारी आणि रविवारी याच मैदानावर खेळले जातील. उभय संघांदरम्यान आतापर्यंत झालेल्या एकंदर मर्यादित सामन्यांमध्ये 14 पैकी 11 सामने जिंकत भारतानं आपलं वर्चस्व राखलं आहे. गुजरात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. देशाच्या बहुतांश भागात दिवसभर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कर्नाटक, केरळ, विदर्भ, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर तसंच लडाखमध्ये रविवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारताचं स्वप्न ही एक लोकचळवळ व्हावी पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट पेपर फुटीच्या मुद्द्याचं कुणीही राजकारण करू नये केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांचं आवाहन. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना आजपासून स्कॉटलंडमधल्या ग्लासगोमध्ये सुरुवात आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:40 झालेत. प्रसारित करीत आहोत लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर शिवराम जाधव यांचं भाषण. मी लोकमान्य टिळक बोलतोय.
2: नमस्कार. मी बाळ गंगाधर टिळक, मात्र माझ्या देशबांधवांनी मला प्रेमाने दिलेल्या नावाने सांगायचे झाले तर मी लोकमान्य टिळक बोलतोय. होय, तोच टिळक ज्याने म्हटले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. माझ्या या घोषणेचा अर्थ केवळ माझ्यापुरता नव्हता, तो भारतातील प्रत्येक स्त्री पुरुषाचा अधिकार होता. भारतभूमीवर जन्मलेल्या प्रत्येक भारतीयाचा अधिकार होता, कारण परकीय सत्तेच्या अधीन राहून कोणताही देश खऱ्या अर्थाने प्रगत होऊ शकत नाही. माझा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी येथे झाला. माझे वडील गंगाधरपंत टिळक हे विद्वान

शिक्षक होते. बालपणापासूनच मला शिक्षण, सत्य आणि स्वाभिमान यांचे संस्कार मिळाले. मी गणिताचा विद्यार्थी होतो, संस्कृतचा अभ्यासक होतो, परंतु माझ्या मनात एक प्रश्न सतत घोळत होता. आपल्या देशातील लोक अज्ञानात, गरिबीत आणि परकीय गुलामगिरीत का जगत आहेत? या प्रश्नाचे उत्तर शोधताना मला जाणवले की भारताच्या दुर्दशेचे एक मोठे कारण म्हणजे शिक्षणाचा अभाव. म्हणूनच आम्ही विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या सहकार्याने न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. पुढे डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन कॉलेज यांच्या माध्यमातून राष्ट्रीय शिक्षणाची चळवळ उभी केली. माझा विश्वास होता, शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्याचे साधन नसते, शिक्षण हे राष्ट्रनिर्मितीचे शस्त्र असते. परंतु केवळ शिक्षण पुरेसे नव्हते, जनतेमध्ये राष्ट्रीय भावना जागृत होणे आवश्यक होते. त्या काळात ब्रिटिश सरकारने भारतीय समाजात फूट पाडली होती. लोक एकमेकांपासून दूर होते. जात, प्रांत आणि विविध भेदांमध्ये समाज विभागला गेला होता. म्हणून मी गणेश उत्सवाला सार्वजनिक करून सामाजिक आणि राष्ट्रीय स्वरूप दिले. गणपती हा प्रत्येकाच्या घरातील देव होता, परंतु सार्वजनिक गणेश उत्सवाच्या माध्यमातून तो राष्ट्रीय एकतेचा केंद्रबिंदू बनू शकतो असा माझा विश्वास होता. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीतून जनतेला स्वाभिमान, शौर्य आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळावी म्हणून शिवजयंती उत्सव सुरू केला. माझ्या दृष्टीने हे उत्सव केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम नव्हते, ते होते जनजागृतीचे व्यासपीठ, राष्ट्रभक्तीचे विद्यालय आणि स्वातंत्र्याच्या संघर्षाची पूर्वतयारी. माझ्या विचारांचा प्रसार करण्यासाठी मी पत्रकारितेचा मार्ग स्वीकारला. या दृष्टीने मराठी भाषेत केशरी आणि इंग्रजी भाषेत द मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. मी स्पष्टपणे लिहिले, निर्भीडपणे लिहिले, अन्यायाविरुद्ध लिहिले. त्यामुळे ब्रिटिश सरकारला माझ्या लेखणीची भीती वाटू लागली, कारण तलवार एखाद्या व्यक्तीला जखमी करू शकते, परंतु विचारांची लेखणी संपूर्ण समाजाला जागृत करू शकते. माझ्या लेखणीने जनतेला प्रश्न विचारायला शिकविले. आपल्या देशावर परकीय सत्ता का? आपल्या संपत्तीवर परकीयांचा अधिकार का? आपल्या निर्णयावर परकीय सरकारचे नियंत्रण का? आणि मग भारतीय जनतेच्या मनात एक विचार रुजला, आपण स्वतंत्र का होऊ नये? माझ्या राजकीय जीवनात मला अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला. ब्रिटिश सरकारने मला मंडालीच्या तुरुंगात पाठवले. तेथे अत्यंत कठीण परिस्थितीत मी श्रीमद भगवद्गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. गीतेचा माझ्या दृष्टीने अर्थ केवळ संन्यास नव्हता, माझा संदेश होता कर्म करा, कर्तव्य करा, अन्यायाविरुद्ध उभे राहा. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. माणसाने आपल्या कर्तव्यापासून पळून जाऊ नये. राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे असा माझा विश्वास होता. म्हणूनच माझ्या विचारधारेचा केंद्रबिंदू होता कर्मयोग. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. इंग्रजांनी फोडा आणि झोडाचा कुटील डाव टाकला. हा डाव साधण्यासाठी 1905 मध्ये बंगालची फाळणी केली. ब्रिटिश सरकारची फोडा आणि राज्य करा ही नीती अधिक स्पष्ट झाली. तेव्हा आम्ही स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण या चळवळींना प्रोत्साहन दिले. माझा आग्रह होता परकीय वस्तूंचा बहिष्कार करा, स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करा, आपल्या उद्योगांना बळ द्या, कारण आर्थिक गुलामगिरीतून राजकीय स्वातंत्र्य मिळू शकत नाही. माझ्या मते स्वराज्य म्हणजे केवळ ब्रिटिशांना भारतातून हकलून देणे नव्हते, तर स्वराज्य म्हणजे भारतीयांनी स्वतःच्या देशाचा कारभार स्वतः चालविणे, भारतीयांनी स्वतःच्या भविष्याचा निर्णय स्वतः घेणे आणि आपल्या राष्ट्राच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणे. माझ्या राजकीय जीवनात माझे मतभेद अनेक नेत्यांशी झाले, परंतु माझे ध्येय एकच होते, भारताचे स्वातंत्र्य. मवाळ असो वा जहाल, प्रत्येक राष्ट्रभक्ताच्या मनात भारत मातेची मुक्ती हीच अंतिम इच्छा होती. मी राजकारणाला जनतेपर्यंत नेले. राजकारण हे काही मोजक्या सुशिक्षित लोकांचे क्षेत्र नसावे. शेतकरी, कामगार, विद्यार्थी, स्त्रिया, समाजातील प्रत्येक घटकाने राष्ट्रनिर्मितीत सहभागी व्हावे अशी माझी भूमिका होती. कारण राष्ट्राची शक्ती सरकारमध्ये नसते, राष्ट्राची खरी शक्ती असते जनतेच्या जागृत चेतनेत. आज मी तुमच्याशी बोलत असताना माझ्या मनात एक प्रश्न आहे. आज भारत स्वतंत्र आहे, मग माझ्या विचारांची आज गरज आहे का? होय,
आजही माझ्या विचारांची

गरज आहे, मात्र आजचा स्वराज्याचा अर्थ अधिक व्यापक आहे. आज स्वराज्य म्हणजे केवळ राजकीय स्वातंत्र्य नाही, आज स्वराज्य म्हणजे अज्ञानावर विजय, भ्रष्टाचारावर विजय, गरिबीवर विजय, अंधश्रद्धेवर विजय, सामाजिक विषमतेवर विजय आणि स्वतःच्या क्षमतेवर संपूर्ण विश्वास. आजच्या तरुणांनी माझ्या नावाचा केवळ जयघोष करू नये,

पर्यटन, उद्योग, शेती आणि संरक्षण या सर्व क्षेत्रात भारत प्रगती करत आहे. परंतु राष्ट्राची खरी प्रगती केवळ आर्थिक विकासात नसते. ज्या देशातील नागरिक जागरूक असतात, ज्या देशातील तरुण प्रश्न विचारतात, ज्या देशातील समाज एकजुटने उभा राहतो आणि ज्या देशातील नागरिक आपल्या कर्तव्याला प्राधान्य देतात, तोच देश खऱ्या अर्थाने महान बनतो. म्हणून आज मी भारतातील तरुणांना सांगू इच्छितो, स्वतःवर विश्वास ठेवा, ज्ञान मिळवा, परिश्रम करा, स्वदेशाचा अभिमान बाळगा आणि अन्याय दिसला तर शांत राहू नका. कारण राष्ट्रनिर्मिती ही केवळ नेत्यांची जबाबदारी नसते, राष्ट्रनिर्मिती ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असते. माझ्या जीवनाचा शेवट 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला, परंतु विचार कधी मरत नाहीत. शरीर नश्वर असते, परंतु स्वातंत्र्याची ज्वाला अमर असते, राष्ट्रभक्तीची भावना अमर असते आणि स्वराज्याचा विचारही अमर असतो. आज तुम्ही मला स्मरता, माझे नाव घेता, माझ्या घोषणांचा जयघोष करता, याचा मला आनंद आहे. परंतु मला खरा आनंद केव्हा होईल? जेव्हा भारतातील प्रत्येक नागरिक आपल्या कर्तव्याला प्राधान्य देईल, जेव्हा प्रत्येक तरुण ज्ञान आणि परिश्रमाच्या मार्गाने राष्ट्रनिर्मिती करेल, जेव्हा समाजातील प्रत्येक घटक एकजुटीने उभा राहील आणि जेव्हा प्रत्येक भारतीय अभिमानाने म्हणेल, हा देश माझा आहे आणि या देशाच्या प्रगतीसाठी माझे योगदान मी देणारच. मी तुम्हाला एकच संदेश देऊन जातो, स्वराज्य हा केवळ माझा जन्मसिद्ध हक्क नव्हता, स्वराज्य ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी होती. आणि आजच्या काळात समृद्ध, सक्षम, स्वाभिमानी आणि न्याय्य भारत घडविणे ही प्रत्येक भारतीयांची जबाबदारी आहे. म्हणूनच जागे व्हा, संघटित व्हा, ज्ञान मिळवा, कर्तव्य करा आणि राष्ट्रनिर्मितीत सहभागी व्हा. कारण माझा आवाजही तुम्हाला सांगतोय, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आजच्या भारतात आपण जगतो आहोत तंत्रज्ञानाच्या वेगवान युगात, चंद्रावर पोहोचणाऱ्या भारतात, डिजिटल क्रांतीच्या भारतात, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत. पण या प्रगतीसोबत काही प्रश्नही आपल्या समोर उभे आहेत. आपण खरोखरच जागरूक नागरिक आहोत का? आपण स्वातंत्र्याचा अर्थ समजून घेतला आहे का? आपण स्वदेशीचा अर्थ केवळ वस्तू खरेदी करण्यापुरता मर्यादित केला आहे का? आपण सामाजिक माध्यमांवर केवळ व्यक्त होतो पण समाजासाठी प्रत्यक्ष कृती करतो का? आपण इतिहासाचा अभिमान बाळगतो पण इतिहासातून काही शिकतो का? आणि अशा असंख्य प्रश्नांच्या काळात माझे उत्तर सोपे आहे, विचारांना मृत्यू नसतो. शरीर काळाच्या पडद्याआड जाते पण विचार जिवंत राहतात. मी ज्या काळात जगलो त्या काळात भारतावर परकीय सत्ता होती, आज भारत स्वतंत्र आहे. मग माझ्या विचारांची आज गरज काय? हा प्रश्न योग्य आहे. परंतु मी तुम्हाला विचारतो, गुलामगिरी केवळ परकीय सत्तेतच असते का? अज्ञानाची गुलामगिरी नाही का? भ्रष्टाचाराची गुलामगिरी नाही का? अंधानुकरणाची गुलामगिरी नाही का? जातीय आणि धार्मिक द्वेषाची गुलामगिरी नाही का? खोट्या माहितीची आणि अफवांची गुलामगिरी नाही का? आळस, उदासीनता आणि माझे मला काय या वृत्तीची गुलामगिरी नाही का? म्हणूनच मी आजही सांगतो, स्वराज्याचा संघर्ष संपलेला नाही, त्याचे स्वरूप बदललेले आहे. स्वराज्य म्हणजे काय? जेव्हा मी म्हणालो स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, तेव्हा माझा संघर्ष ब्रिटिश सत्तेविरुद्ध होता. आज तुमच्याकडे स्वतःचे संविधान आहे, तुमच्याकडे मतदानाचा अधिकार आहे, तुमच्याकडे लोकशाही आहे, तुमच्याकडे संसद आहे, तुमच्याकडे न्यायव्यवस्था आहे, तुमच्याकडे मुक्त प्रसार माध्यम आहेत. मग आजचे स्वराज्य काय? आजचे स्वराज्य म्हणजे आपल्या विचारांवर स्वतःचे नियंत्रण, आपल्या निर्णयांमध्ये विवेक, आपल्या समाजाच्या प्रश्नांबद्दल जागरूकता आणि आपल्या देशाच्या भविष्याची जबाबदारी स्वीकारणे. लोकशाही म्हणजे 5 वर्षांनी एकदा मतदान करणे नव्हे, तर लोकशाही म्हणजे प्रश्न विचारणे, योग्य माहिती घेणे, मतभेदांचा आदर करणे, कायद्याचा सन्मान करणे आणि स्वतःच्या अधिकारांसोबत कर्तव्यही पार पाडणे. मी ब्रिटिश सत्तेला प्रश्न विचारले. आज तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, मी देशासाठी काय करतोय? मी समाजासाठी काय करतोय? मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी, माझ्या गावासाठी, माझ्या शेतासाठी, माझ्या मातृभूमीसाठी, मातृभाषेसाठी मी काय करतोय? कारण स्वराज्य सरकार बदलल्याने पूर्ण होत नाही, स्वराज्य नागरिक बदलण्याने पूर्ण होत. आजचा भारत आणि राष्ट्रीय एकता, माझ्या काळात ब्रिटिशांनी भारतीय समाजातील मतभेदांचा फायदा घेतला.

त्यांची नीती होती फोडा आणि राज्य करा. आज भारत स्वतंत्र आहे, पण आजही समाजात विविध मतभेद आहेत. भाषा वेगवेगळ्या आहेत, धर्म वेगवेगळे आहेत, जाती जाती वेगवेगळ्या आहेत, प्रांत वेगवेगळे आहेत, राजकीय विचार वेगवेगळे आहेत. ही विविधता भारताची शक्ती आहे. पण जेव्हा विविधता वैरात बदलते तेव्हा राष्ट्र दुर्बल होते. म्हणून मी आजच्या भारताला सांगतो, मतभेद जरूर ठेवा, मनभेद ठेवू नका. तुमचे राजकीय विचार वेगळे असू शकतात, तुमची भाषा वेगळी असू शकते, तुमची उपासनेची पद्धत वेगळी असू शकते, पण राष्ट्र एक आहे, भारताची माती एक आहे, भारताचे संविधान सर्वांचे आहे आणि भारताचे भविष्यही सर्वांचे आहे. मी गणेशोत्सव आणि शिवजयंती सार्वजनिक केली तेव्हा माझ्या मनात एक विचार होता, लोकांनी एकत्र यावे, समाज जागृत व्हावा, राष्ट्रभावना निर्माण व्हावी. आज तुमच्याकडे त्यापेक्षा कितीतरी मोठी साधने आहेत, दूरदर्शन, रेडिओ, इंटरनेट, मोबाईल, सामाजिक माध्यमे आहेत. परंतु माझा प्रश्न आहे, तुम्ही या साधनांचा वापर समाज जोडण्यासाठी करता की समाज तोडण्यासाठी? जर माझ्या काळात सोशल मीडिया असता तर मी त्याचा वापर जनजागृतीसाठी केला असता. परंतु लक्षात ठेवा, वेगाने पसरलेली माहिती सत्य असेलच असे नाही. अफवा राष्ट्राला पेटवू शकते, खोटी माहिती समाजात द्वेष निर्माण करू शकते. म्हणून आजच्या तरुणांना माझा संदेश आहे, फॉरवर्ड करण्यापूर्वी विचार करा, वाचण्यापूर्वी स्त्रोत तपासा, राग व्यक्त करण्यापूर्वी सत्य जाणून घ्या. कारण आजच्या काळात लेखणीऐवजी तुमच्या हातात मोबाईल आहे, पण जबाबदारी तीच आहे. शब्दांचा वापर राष्ट्रनिर्मितीसाठी करा, राष्ट्रविघातासाठी नव्हे. शिक्षण नोकरीसाठी की राष्ट्रासाठी? माझ्या काळात मी शिक्षणाला अत्यंत महत्व दिले, मी शाळा स्थापन केल्या, राष्ट्रीय शिक्षणाचा पुरस्कार केला. माझा विश्वास होता, शिक्षण हे राष्ट्रनिर्मितीचे सर्वात मोठे साधन आहे. आज भारतात शिक्षणाचा विस्तार झालेला आहे, शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, विद्यापीठे आहेत, डिजिटल शिक्षण आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, ज्ञानाची साधने हातात आहेत. पण मी आजच्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना विचारतो, शिक्षण म्हणजे फक्त नोकरी मिळवणे आहे का? नाही. शिक्षण म्हणजे विचार करण्याची शक्ती, सत्य आणि असत्य ओळखण्याची क्षमता, समाजाच्या प्रश्नांची जाणीव, राष्ट्राबद्दलची जबाबदारी आणि स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास. आजच्या भारताला केवळ पदवीधरांची गरज नाही, भारताला हवे आहेत विचार करणारे विद्यार्थी, संशोधन करणारे विद्यार्थी, प्रश्न विचारणारे विद्यार्थी, नवीन निर्माण करणारे विद्यार्थी. मी तरुणांना सांगतो, तुम्ही केवळ नोकरी शोधणारे बनू नका, तुम्ही रोजगार निर्माण करणारे बना. तुम्ही केवळ परीक्षेत गुण मिळवू नका, तुम्ही जीवनात गुण आणा, मूल्य आणा. कारण राष्ट्राची खरी संपत्ती तरुणांच्या बुद्धीत, चारित्र्यात आणि परिश्रमात असते. स्वदेशीचा आजचा अर्थ, माझ्या काळात मी परकीय वस्तूंच्या बहिष्काराचे आव्हान केले, मी स्वदेशीचा पुरस्कार केला. आज जग एकमेकांशी जोडले गेले आहे, व्यापार आंतरराष्ट्रीय आहे, तंत्रज्ञान जागतिक आहे, मग स्वदेशीचा अर्थ काय? स्वदेशी म्हणजे जगापासून स्वतःला तोडून घेणे नव्हे, स्वदेशी म्हणजे आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवणे, आपल्या शेतकऱ्याला बळ देणे, आपल्या कारागिराला बाजार देणे, आपल्या उद्योगांना प्रोत्साहन देणे, आपल्या संशोधकांना संधी देणे, आपल्या भाषेला ज्ञान निर्माण करणे, आपल्या गावातील उत्पादनाला मान देणे. आज भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण आत्मनिर्भर भारत केवळ घोषणांनी निर्माण होणार नाही, त्यासाठी संशोधन हवे, कौशल्य हवे, प्रामाणिक परिश्रम हवा, गुणवत्ता हवी आणि भ्रष्टाचार मुक्त व्यवस्था हवी. मी आजच्या भारताला सांगतो, स्वदेशी म्हणजे केवळ देशात बनलेली वस्तू खरेदी करणे नव्हे, स्वदेशी म्हणजे देशाच्या समस्यांचे समाधान देशाच्या बुद्धीने आणि सामर्थ्याने शोधणे. शेतकरी आणि भारत, माझ्या काळात भारत कृषीप्रधान होता, आजही भारताच्या अर्थव्यवस्थेत शेतकऱ्यांचे महत्व अत्यंत मोठे आहे. पण शेतकरी अनेक संकटांना सामोरा जातो, हवामानातील बदल, पाण्याची समस्या, उत्पादन खर्च, बाजारभाव, कर्ज आणि तंत्रज्ञानाचा अभाव. आजच्या शेतकऱ्यांना सांगतो, तुम्ही देशाचे अन्नदाता आहात, परंतु केवळ परंपरेवर अवलंबून राहू नका, ज्ञान घ्या, नवीन तंत्रज्ञान स्वीकारा, संघटित व्हा, सहकार वाढवा, मूल्यवर्धन करा आणि तुमच्या श्रमाला योग्य मूल्य मिळवण्यासाठी सामूहिक शक्ती निर्माण करा. आणि शहरातील नागरिकांना सांगतो, शेतकरी हा केवळ मतदार नाही, तो भारताच्या जीवनव्यवस्थेचा आधार आहे. पत्रकार

0: चरिता आणि सत्य यासाठी मी केसरी सुरू केला। माझ्यासाठी वृत्तपत्र हे व्यवसायाचे साधन नव्हते, ते जनजागृतीचे शस्त्र होते। मी सत्तेला प्रश्न विचारले, अन्यायावर टीका केली, जनतेचा आवाजाला शब्द दिले। आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, प्रत्येक व्यक्ती पत्रकार बनू शकते, प्रत्येक व्यक्ती आपले मत व्यक्त करू शकते। ही लोकशाहीची मोठी शक्ती आहे, परंतु त्यासाठी मोठी जबाबदारीही आहे। मी आजच्या समाज माध्यम वापरणाऱ्यांना सांगतो, तुम्ही जे लिहिता, जे तुमच्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब असते, शब्दाने कोणाला प्रेरणा मिळू शकते, शब्दाने कोणाचे आयुष्य उद्ध्वस्तही होऊ शकते। म्हणून स्वातंत्र्याचा उपयोग करा, पण स्वैराचाराचा नाही। अभिव्यक्तीचा अधिकार वापरा, पण असत्याचा प्रसार करू नका। विचार मांडताना विरोधकांचा अपमान करू नका, कारण राष्ट्र मजबूत होते तेव्हा विचारांची लढाई असते, व्यक्तींची शत्रुता नसते। माझा कर्मयोग माझ्या जीवनात मला तुरुंगवास भोगावा लागला। मंडालेच्या तुरुंगात मी गीता रहस्य लिहिले। गीतेने मला शिकविले, कर्तव्यापासून पळू नका। आज अनेक लोक म्हणतात देशात काही बदलणार नाही, व्यवस्था अशीच आहे, मी एकटा काय करू शकतो। मी त्यांना सांगेन, मी सुद्धा एकटाच होतो, पण एक विचार हजारो लोकांना जागे करू शकतो। एक वृत्तपत्र समाजाला विचार करायला लावू शकते, एक शाळा पिढ्या घडवू शकते, एक उत्सव समाजाला एकत्र आणू शकतो, एक निर्भीड आवाज साम्राज्याला हादरवू शकतो। म्हणूनच तुम्ही एकटे असाल तर निराश होऊ नका। प्रश्न असा नाही की सगळे लोक काय करतात, प्रश्न असा आहे मी माझे कर्तव्य काय करतो। याच विचारातून परिवर्तन सुरू होते। आजच्या तरुणांना माझा संदेश देतो, भारताच्या तरुणांनो, तुमच्याकडे आमच्यापेक्षा अधिक साधने आहेत। आमच्याकडे मर्यादित साधने होती, तुमच्याकडे इंटरनेट आहे, तुमच्याकडे आमच्याकडे पत्रे होती, तुमच्याकडे कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, आमच्याकडे पुस्तके होती, तुमच्याकडे जगाशी संवाद साधण्याची क्षमता आहे। म्हणून तुमची जबाबदारीही अधिक आहे। तुम्ही ज्ञान मिळवा, विज्ञान स्वीकारा, इतिहास समजून घ्या, संविधानाचा आदर करा, आपल्या भाषेचा अभिमान बाळगा, परंतु इतर भाषांचा द्वेष करू नका। आपल्या संस्कृतीवर प्रेम करा, परंतु इतर संस्कृतीचा अपमान करू नका। देशभक्ती बाळगा, परंतु देशभक्तीचा अर्थ द्वेष समजू नका, कारण खरी राष्ट्रभक्ती देशाला अधिक मजबूत, अधिक न्याय्य आणि अधिक मानवीय बनवते। माझ्या देशबांधवांनो, मी ब्रिटिशांविरुद्ध लढलो, तुम्हाला परकीय सत्तेविरुद्ध लढण्याची गरज नाही, पण तुम्हाला अजूनही लढायचे आहे अन्यायाविरुद्ध, अज्ञानाविरुद्ध, गरिबीविरुद्ध, भ्रष्टाचाराविरुद्ध, अंधश्रद्धेविरुद्ध, जातीय विद्वेषाविरुद्ध, खोट्या माहितीविरुद्ध आणि स्वतःच्या उदासीनतेविरुद्ध। आज मी पुन्हा एकदा म्हणतो, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, परंतु आज मी त्यात एक वाक्य जोडतो, स्वराज्य टिकविणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे। भारताची प्रगती केवळ सरकार करणार नाही, भारताची प्रगती केवळ नेते करणार नाहीत, भारताची प्रगती केवळ उद्योगपती करणार नाहीत, भारताची प्रगती केवळ सैनिक करणार नाहीत, भारताची प्रगती आपण सर्व मिळून करणार आहोत। शेतकरी, कामगार, विद्यार्थी, शिक्षक, वैज्ञानिक, उद्योजक, स्त्रिया, तरुण, ज्येष्ठ नागरिक, प्रत्येक भारतीय। म्हणून आज मी तुम्हाला एकच प्रश्न विचारतो, भारत तुमच्यासाठी काय करणार, हा प्रश्न विचारण्यापूर्वी तुम्ही भारतासाठी काय करणार हा प्रश्न स्वतःला विचारा। कारण राष्ट्र निर्मितीची सुरुवात संसदेत होत नाही, ती सुरू होते आपल्या मनात, आपल्या घरात, आपल्या शाळेत, आपल्या गावात आणि आपल्या कृतीत। मी लोकमान्य टिळक बोलतोय, माझा आवाज आजही तुम्हाला सांगतोय, जागे व्हा, संघटित व्हा, विचार करा, कर्तव्य करा आणि भारत घडवा। कारण स्वराज्य मिळविणे ही एका पिढीची कामगिरी असते, पण स्वराज्य टिकवणे आणि राष्ट्र महान बनवणे ही प्रत्येक पिढीची जबाबदारी असते। आणि म्हणूनच मी पुन्हा सांगतो, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, पण आजच्या भारतासाठी माझा नवा संदेश आहे, सशक्त, समृद्ध, स्वाभिमानी आणि न्याय्य भारत घडविणे हा प्रत्येक भारतीयाचा जन्मसिद्ध अधिकार आणि पवित्र कर्तव्य आहे। आजच्या दिवशी सर्व भारतीयांना भारत घडविण्यासाठी आणि तो जगवण्यासाठी आणि जगवलेला भारत पिकविण्यासाठी शुभेच्छा देतो। हा आशावाद बाळगून इथेच थांबतो।
1: वी ब्रिंग यू अ टॉक।
2: लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर शिवराम जाधव यांचं भाषण आताच आपण ऐकलं। मी लोकमान्य टिळक बोलतोय। हे भाषण आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित

0: सामाजिक सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 की धारा 12 के तहत पात्र नागरिक निःशुल्क कानूनी सहायता न्याय बंधु मोबाइल ऐप और www.probono-toj.in से प्राप्त कर सकते हैं।
1: You had been listening to a talk on environmental jurisprudence by Anna A. Priya, Associate Legal, Center for WTO Studies, IIFT. This talk was part of a webinar conducted by the Department of Justice.
2: प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात न्याय विभाग प्रायोजक होते कायदा आणि न्याय मंत्रालय हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला सकाळचे 9:16 आणि 40 सेकंद झालेत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करत आहोत
3: गीतकार हैं इरशाद कामिल और तर्ज यार रहमान की

0: Ye, Mirdir ağa.
1: Aa!

मेरे साथ कोई भी नहीं गा रहा है। अरे सब लोग मेरे साथ गाओ।

एफएम बैंड 101.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल एप्लिकेशनवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतशिल्प. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आई मिलन की रात या चित्रपटासाठी मोहम्मद अजीज आणि अनुराधा पौडवाल यांनी केलेली समीर यांची गीतरचना. संगीतकार आहेत आनंद मिलिंद.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातील. गायक कलाकार आहेत लता मंगेशकर आणि कुमार सानू, गीतकार आनंद बक्षी आणि संगीतकार आहेत जतीन ललित.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात कुमार सानू आणि अलका याग्निक यांच्या स्वरात समीर यांचं गुलाम या चित्रपटातील गीत. संगीतकार आहेत जतीन ललित.

चित्रपट आहे खूबसूरत. गायक कलाकार कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती, संगीतकार जतीन ललित आणि गीतकार आहेत संजय छेल. ऐकूया हे सुंदरसं गीत.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया प्यार झुकता नाही या चित्रपटातील लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांच्या आवाजात एच एच बिहारी यांचं लक्ष्मीकांत पेरेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं गीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीतशिल्प हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळचे 10:30 होत आहेत. अशा बगे लिखित भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन प्रसारित करीत आहोत. अभिवाचक स्वर आहे जयश्री पौराणिक यांचा आणि भाग आहे 42.

0: प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी. ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन.
1: दीड महिन्यांनी शंतनू पुन्हा आला तसं मग दांडेकरांनी मैथिलीला कळवलं. दोघांची भेट ठरवली. शंतनूच्या दारावरची बेल दाबताना मैथिलीच्या मनात देवस्थळी बाईंच्या दाराची बेल हाच विचार होता. किती वाजले? 5. तीच नेहमीची वेळ मैथिलीची बाईंकडे येण्याची. आज हाताला घड्याळ आहे. MA झाल्याचं बीनानं घेऊन दिलं आणि सुभाषनं बांधून दिलं गौरवानं. पण बांधून घेताना हात जरा जास्तच वेळ हातात धरला, थोडा दाबलाही. बस इतकंच. सुभाष इथपर्यंतच थांबतो पण त्याच्या नजरेतली आसक्ती कळतेच. एकटी आत्याकडं आश्रितासारखीच दिसायला बरी आणि लग्न न झालेली. आता हे सारं संपेल. दार उघडायला वेळ का लागतोय? दार उघडलं. या, शंतनू म्हणाला. तो अगदी तयारच होता, अप टू डेट म्हणावा तसा. म्हणूनच त्यानं दार उघडायला वेळ लावला असेल. ती मात्र अगदी साधीच आली होती. मैथिली शंतनूच्या एकूण अप टू डेट तयार होण्याकडे पाहते आहे हे जाणवून शंतनू मग म्हणाला, मला रात्री एका डिनरला जायचं आहे. आमच्या ऑफिसची एक ब्रँच इथं आहे. आमचे डायरेक्टरही येत आहेत. म्हणजे तो तिच्याबरोबर जाण्याकरता इतका तयार झालेला नव्हता तर. ती आत आली, थोड्या वेळ उभीच राहिली, तो बस म्हणण्याची वाट बघत. पण तो तसं काही म्हणाला नाही. आली म्हणजे बसणारच होती. सामान बरंचसं पॅक झालं होतं, काही तसंच होतं. ती तिकडे बघत होती. मैथिली बसली, तोही न बोलता चुळबुळत राहिला. शंतनू बराच अस्वस्थ होता. उठत होता, बसत होता. मध्येच पाणी हवं का विचारलं. त्याची चुळबुळ पाहून ती म्हणाली, मी घेते पाणी. तसं हे माझ्या सरावाचंच घर आहे.

तिनं पाणी घेतलं. तुम्हाला? तिनं प्रथमच विचारलं. नाही. मग त्याला मोकळं करावं म्हणून ती म्हणाली, मी येत होते देवसळीबाईंकडे, त्यांचा आणि माझा एक ऋणानुबंधच होता, तुम्हाला नसेल माहिती. तो बोललाच नाही. काही माणसं आपल्या नकळतच आपल्याकरता असतात नेहमी, तशा देवस्थळी बाई होत्या. मी 6-6 महिने येत नव्हते तरीही, पण आले की त्या आणि हे घर असायचंच माझ्याकरता. तिनं स्वतःकडून बोलायचा प्रयत्न केला. मी आईशी, आय वॉज नेव्हर अटॅच टू हर. तुम्हाला दांडेकरांनी सांगितलं नाही? तो एकदम म्हणाला तेव्हा ती जरा गोंधळली. बोलण्याची सुरुवात होत होता थांबली. त्या दोघांच्या बोलण्यात अजूनही दांडेकर होतेच. ती सामानाकडे पाहायला लागली. काही पॅक झालेलं, काही व्हायचं असलेलं, काही टाकून दिलेलं. हे बरंचसं विकायचंच आहे, तो म्हणाला काहीसा शांत होत. विकायचं? ती म्हणाली. तुम्हाला हवं असेल तर बघा, म्हणजे मद्रासला न्यायला. तो सहज बोलला आणि मग थांबलाच. सॉरी, पण तुम्हाला काही बोलायचं आहे ना आधी? तो सरळ म्हणाला. तिचं काय ते बोलणं व्हायच्या आधी त्यानं तिचं नातं गृहित धरलं हे समजून ती हसली. ती बोलत होती, सांगू पाहत होती. ते सगळं काय होतं मग? याला ते कळत नव्हतं आणि आपल्यालाही हे सगळं त्याला सांगायचं आहे असं नाही. ते कदाचित स्वतःला सांगायचं असेल. कदाचित या शंतनूपर्यंत येण्याची वाटही आपण पुन्हा पुन्हा चाचपडून पाहत आहोत, पण याला ते कळत नाहीये. तसा हा साधा सरळ दिसतो. नाही, मला कशाला लागणार, ती म्हणाली. थोडा वेळ दोघंही बोलली नाहीत. मग तो अस्वस्थ होत म्हणाला, तुम्हाला काही विचारायचं होतं ना? विचारायचं? नाही तर. मग ती एकदमच म्हणाली, पुस्तकं नेता येतील सगळीच? तिच्या काही विचारण्याशीच अडकून राहिलेला तो थोडा सैल झाला. सगळी लागणार नाहीत. आज नाही लागणार, पण उद्या लागू शकतात. देवस्थळीबाईंनी मला सगळीच घेऊन जा म्हणून सांगितलं, पण तेव्हा घरी जागा नव्हती. आता तुमच्या घरात असेल या पुस्तकांना जागा, तिला म्हणावंसं वाटलं. कपाट सुद्धा? कपाट कशाला, तिथं नवं घेता येईल. पण हेच नाही नेता येणार, त्यानं तिच्याकडे आश्चर्यानंच पाहिलं. कपाटासारखं कपाट, एवढं काय? मग तो म्हणाला, नेता येईल. सामान सगळं पॅक करून ठेवलं आहे, तर एवढा मोठा फ्लॅट कसा अगदी रिकामा वाटतो ना, ती म्हणाली. रिअली स्पीकिंग, आय एम एन्जॉईंग सम सॉर्ट ऑफ फ्रीडम. मला खूप सामान, खूप माणसं असं काही जमत नाही, तो म्हणाला. पण माझं इथल्या प्रत्येक सामानाशी नातं आहे. मी ते आवरलं, चांगलं ठेवलं, पुन्हा पुन्हा. इथल्या किचनच्या तर कितीतरी लहानसहान गोष्टी मला अंधारातही सापडतील, तिला वाटलं. माझे या फ्लॅट संबंधीही काही सेंटिमेंट्स नाहीत, मी विकणारच आहे. विकायचा? ती नुसतंच म्हणायचं म्हणून म्हणाली. हो, काका म्हणजे दांडेकर म्हणतात की मुंबईत फ्लॅट हवाच, पण मला मुंबई नाही आवडत. पुन्हा दांडेकर, मैथिलीला खटकलं. मलाही मुंबई नाही आवडत, ती स्वतःशीच म्हणाली. मग पुन्हा शांतता. कुणीही बोललं नाही, जसा नाटकातला दीर्घ पॉजच. आणि त्यानंतर कुणी आपला संवादच विसरून गेल्यामुळं विस्कळीतपणा यावा, तसे काही मिनिट नुसतीच गेली. मग भिंतीवरल्या घड्याळाचा सेकंद काटा किती वेळा फिरतोय ते ती पाहत बसली. चला, शंतनू एकदम उठला. इथंच बसू, तुमची जायची वेळ होई तो. इथंच? पण तुम्हाला काही बोलायचं होतं. अजून याच्या डोक्यातून ते जातच नाहीये का? मैथिलीला गंमतच वाटली. माझं बोलून झालंय असं सांगून टाकावं वाटलं. बोलायचं काय, ती म्हणायला गेली तेव्हा शंतनू म्हणाला, आपण बाहेरच जाऊ, मला इथं कम्फर्टेबल वाटत नाहीये घरात.
तो जरा अस्वस्थ झाला.

त्याच्यावर काहीतरी दडपण असावं असंच तिला वाटलं. चला, ती म्हणाली. दोघं बाहेर पडली, तो पुढं ती माग, थोडं अंतर राखून. या तशा अनोळखीच माणसासोबत आपण काही एका नात्याच्या अपेक्षेनं जात आहोत हे तिला जाणवलं. मिलिंदबरोबर भटकणं हा विलक्षणच अनुभव. जरा माग राहिली की हात धरूनच आपल्याबरोबर घेऊन जाणार आणि सतत नॉन स्टॉप बोलणं. तिनं जराही गप्प राहिलेलं चालायचं नाही त्याला. शंतनू एका दुकानात शिरला. तिला वाटूनच गेलं की तो कदाचित तिच्याकरता काही घेईल. नको म्हणावंसं वाटण्याच्या आतच तो म्हणाला, टाय आणला नाही, रात्री डिनरला जायचे, फॉर्मल ड्रेस असतो. त्यानं मग टाय घेतला, सेंटही घेतला. कुठं जायचं? आता त्यानं विचारलं. कुठंही, मला गर्दी नको वाटते. असं म्हणत तो एका हॉटेलात शिरला. मागोमाग ती फॅमिली रूममध्ये दोघं बसली. थोडं खाऊया, रात्री जेवायला उशीर होईल. ते जेवणही फॉर्मलच असतं, नीट काही खाता येत नाही, तो म्हणाला. हे खाणं त्याच्याकरताच होतं. त्यानं मेनू कार्ड तिच्याकडे सरकवलं. तुम्हीच सांगा, ती म्हणाली. उत्तप्पम, तो म्हणाला. ती हो म्हणाली. एकदा मिलिंदबरोबर एका साध्याशा हॉटेलमध्ये दीड तास नुसता डोसा खाऊन घालवला होता. मैथिलीनं दीर्घ श्वास घेतला. उत्तप्पम आलं, त्यानं तिची वाट न पाहता खायला सुरुवातही केली. मग थांबून तो म्हणाला, तुम्ही घ्या ना, मला एकदम गरम हवं. आय कांट वेट. उत्तप्पम संपल्यावर त्यानं विचारलं, अजून काही? नको. काही थंड? नकोच, हेच खूप झालं. पाऊस येईल असं वाटतंय, ती म्हणाली. तुम्हाला काही बोलायचं होतं, पाऊस आला तर अडकून जाऊ, तो घाईत असल्यासारखंच म्हणाला. अडकून?

0: उत्तप्पम संपल्यावर त्यानं विचारलं, अजून काही? नको. काही थंड? नकोच, हेच खूप झालं. पाऊस येईल असं वाटतंय, ती म्हणाली. तुम्हाला काही बोलायचं होतं. पाऊस आला तर अडकून जाऊ, तो घाईत असल्यासारखंच म्हणाला. अडकून? पावसाचं आता हेही रूप असं अडकून ठेवणार?
1: श्रोते हो, आताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं. अभिवाचन केलं जयश्री.

0: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आलं.

आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 10:45 होत आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीत हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात ऐकूयात विठ्ठल देवटे आणि सहकारी गायलेली लोकगीतं.

विठ्ठल दिवटे आणि सहकारीण गेलेली लोकगीत आताच आपण ऐकलीत. ही लोकगीत लोकसंगीताच्या कार्यक्रमात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आली. सकाळचे 11 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

आपली आवड आवडीनं ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना आनंद पंडितचा सस्नेह नमस्कार. श्रोतहो, कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत आहे आई शपथ या चित्रपटातलं. साधना सरगम यांनी गायलेलं, सौमित्र यांचं हे गीत आहे आणि संगीतकार आहेत अशोक पत्की. या गीताला पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत वरुड जवळका इथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे आणि स्वराज सरकटे, बेर्डी इथून हुकुम करमरकर, सुनीता करमरकर, हार्दिक करमरकर, प्राची करमरकर आणि तनू करमरकर, जांभरुण तालुका अर्धापूर इथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, कुमारी साध्वी जोशी आणि परभणी इथून गणेश हरगावकर, भोलेनाथ कॉलनी इंदोर इथून स्वाती प्रयाग चौधरी, मालती चौधरी, मराठा भाऊ मराठा, गणेशदादा मराठा, कार्तिक भाऊ मराठा, परी संजना मराठा आणि ललिता नारायण खर्चे. याच गीताला पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर इथून उस्मान शेख फौजी, सायराबानो शेख, दस्तगीर शेख, फैजन बी शेख, शाकिर शेख, इस्लाम बी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सिमर शेख, सानिया, शकील पठाण, वळसंगीकर, बिस्मिल्ला बी शेख, गदर शेख आणि निलोफर शेख हिप्परसोगा. तालुका बिलोली नांदेड जिल्हा इथून चांदनी अयूब, सय्यद आणि बाळ राजे अमन, माहिरा सय्यद. या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत ऐकूयात आई शपथ या चित्रपटातलं.

श्रोतेहो कार्यक्रमातील यानंतरच्या गीताला पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत पांगरा शिंदे तालुका वसमत जिल्हा इंगोलीतून पेंटर रामचंद्र इंगोले सिद्धांत इंगोले टिक्कू इंगोले रमाबाई सुरेंद्र इंगोले मयुरी सुरेभी मंजुषा आणि गौतम इंगोले सुनील जबडे टेलर आरडी इंगोले नामदेवराव शिंदे पंडितराव शिंदे चांदू बलखंडे छोटूदादा इंगोले अशोक नगर वसमत जिल्हा हिंगोली इथून पार्वती सखाराम ठोके दीपाली राजू ठोके रोहित सोनू आणि मोनू ठोके नागेश्वर नगर माटेगाव तालुका पूर्णा इथून शेषराव बोबडे सोनाजी सीताराम वैष्णवी सुवर्णा वेणुताई आणि शुभम बोबडे याच गीताला पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट वारंगा फाटा जिल्हा हिंगोली इथून पांडुरंग मोरे अश्विनी मोरे वैष्णवी मोरे कुंडलिक मोरे मुक्काम सोनखेड पोस्ट चुडावा तालुका पूर्ण इथून वामन शेळके शांताबाई शेळके आणि शिल्पा शेळके या सर्व श्रोत्यांच्या आवडीचे गीत आहे दे धक्का या चित्रपटासाठी आरती अंकलीकर यांनी गायलं श्रीनंग गोडबोले यांचं या गीताला संगीत दिलं आहे अजय अतुल यांनी

गीत होतं देवता या चित्रपटातलं. शरद निफाडकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं राम लक्ष्मण यांनी. आणि या गीताला पसंती कळवणारे आमचे श्रोते होते अतुल, गौतमी धम्मदिना, अरुण काळे, ईडी कांबळे हे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट येळगुड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथून, तुषार कुरणे, प्रसिक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे, अरुण येळगुडकर हे सर्व श्रोते आहेत मुक्काम पोस्ट चांदूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथले, गरीब नवाज कॉलनी वंदना नगर इंदोर येथून रेखा संतोष रघुवंशी, शोभा भूपेंद्र रघुवंशी, बबिता सुरेंद्र रघुवंशी, पूजा विकी रघुवंशी, स्वाती प्रयाग चौधरी, मालती चौधरी, गणेश कार्तिक खर्चे, संजना परी खर्चे आणि ललिता नारायण खर्चे. याच गीताला पसंती कळवणारे आमचे श्रोते होते जळबाजी सोनटक्के, शोभाताई सोनटक्के, चिरंजीव कुलदीप सोनटक्के, शिवांश सोनटक्के, गणेश सोनटक्के हे सर्व श्रोते जांभरुण तालुका अर्धापूर इथले, चांडूर बिस्वा तालुका नांदूर इथून नारायणभाऊ खडसे, रक्षाताई खडसे, ललिता संजना खडसे, गणेश आणि कार्तिक खडसे, मुक्काम पोस्ट बोरी खुर्द तालुका जाफराबाद जिल्हा जालना इथून सुधाकर राजे जाधव, डॉक्टर प्रशांत राजे जाधव, सौ जगुताई राजे जाधव, चिरंजीव संचित वायाळ, चिरंजीव प्रथमेश देशमुख, चिरंजीव सोहम देशमुख आणि कुमारी प्रणाली देशमुख तसंच कुमारी सानवी देशमुख आणि समस्त राजे जाधव तसंच देशमुख आणि वायाळ परिवार. श्रोतो आमच्या कार्यक्रमातील यानंतरच्या गीताला पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत मुक्काम मेंढका तालुका मोदखेड इथून भूषण निखाते, विनय निखाते, विशाल निखाते, ओम निखाते, आदित्य निखाते आणि अरुणाताई निखाते, मुक्काम जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथून डॉ नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर जळगाव, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सांगवी औरंगाबाद, वैभव गौरव लोखंडे भावसिंगपुरा औरंगाबाद, मेघराज युवराज कोलते, रिधोरा देवी, रुद्र कुळकर वाळकणी तालुका बदनापूर इथून, मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ आणि गजानन घायाळ, दत्तराव जाधव, रामप्रसाद जाधव, देवांशिष बोखाडे, स्वराज जमदाडे हे श्रोते आहेत म्हातारगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथले. या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं गीत आहे गम्मत जम्मत या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि सचिन पिळगावकर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं. या गीताला संगीत दिलं आहे अरुण पौडवाल यांनी.

श्रोतेहो, कार्यक्रमातलं शेवटचं गीत आहे नवरा माझा नवसाचा. या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि सचिन पिळगावकर यांनी गायलं. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत दिलं आहे जितेंद्र कुलकर्णी यांनी. आणि या गीताला पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत तिरुपतीनगर, लातूर येथून संगीता जैन, सूरज जैन आणि पी आर जैन, बीड येथून रणजित कुमार, रामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना आणि गबरू पैलवान थोरात, सिडको नांदेड इथून विजय मोहन पंडित, श्रेयस पंडित, प्रतिभा पंडित आणि समस्त पंडित परिवार, वाघाळा इथून अशोक खंदारे, गयानंद खंदारे, किशोर आणि किरण खंदारे, सुलोचना पंडित, मरिबा पंडित, आनंदा पंडित, करण पंडित आणि समस्त पंडित परिवार. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत.

या गीताबरोबरच आपली आवड हा कार्यक्रम संपून मी आनंद पंडित आपला निरोप घेतोय. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. आपली आवड हा श्रोत्यांच्या आवडीच्या मराठी गीतांचा कार्यक्रम आताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे 12 वाजत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे वनिता मंडळ हा कार्यक्रम आणि त्यानंतर 1 वाजेपासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: 10 लाखांची लॉटरी मला.
1: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी स्वाती तुपकर तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो आज आहे 23 जुलै, राष्ट्रीय प्रसारण दिन. माहिती, ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना असलेला रेडिओ, खरोखर आपल्या जीवनात त्याचं किती महत्व आहे याचं स्मरण आजचा हा राष्ट्रीय प्रसारण दिन करून देतो. आजच्याच दिवशी भारतातील पहिल्या रेडिओ प्रसारणाची सुरुवात झाली. 1927 साली याच दिवशी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या अंतर्गत मुंबई स्टेशनवरून देशातील पहिलं रेडिओ प्रसारण सुरू झालं. मैत्रिणींनो तेव्हापासून रेडिओ हा भारतीयांच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग बनला. लोकांना माहिती देणं, शिक्षित करणं आणि मनोरंजनाचं कार्य करणारा रेडिओ बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थानं सार्थ ठरवित आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या वाढत्या काळात, डिजिटल युगात, अन सोशल मीडिया, अनेक वेगवेगळ्या रेडिओ वाहिन्या, वेगवेगळ्या टीव्ही वाहिन्या या सगळ्यांच्या गर्दीत सुद्धा रेडिओनं आपलं स्थान अढळ असं ठेवलंय. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्ती, शेतकरी, सीमेवर तैनात सैनिक, व्यावसायिक असो, गृहिणी असो, समाजातील प्रत्येक स्तराचा विचार करून सादर करण्यात येणारे श्रवणीय कार्यक्रम, मालिका, देश विदेशातल्या बातम्या, त्यातून मिळणारी महत्वाची माहिती ही रेडिओची आपल्याला मिळालेली देण आहे. तेव्हा मैत्रिणींनो भारतीय समाजावर मोठा प्रभाव पाडणारं संवादाचं सशक्त माध्यम म्हणून रेडिओची भूमिका खूप महत्वाची आहे. तेव्हा आमच्या सर्व श्रोत्यांना राष्ट्रीय प्रसारण दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

मैत्रिणींनो, या गीतानंतर वळूया आपल्या मालिकेकडे. आपला भारत देश म्हणजे औद्योगिकदृष्ट्या विशाल आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असा आहे. आपल्या देशाचा इतिहास, संस्कृती, नैसर्गिक सौंदर्य हे सगळं अनुभवण्यासाठी भ्रमंती तर आलीच हो ना. प्रत्येक प्रदेशाची बोलीभाषा, वेशभूषा, खाद्य संस्कृती, हवामान, विचारधारा सारं काही वेगळं. याचा अनुभव घेण्यासाठी मात्र मग त्या त्या प्रदेशाला भेटही द्यावीच लागते. ह चला तर आज आपणही भारत भ्रमंती करूया प्रीती भांबूरकर यांच्यासोबत. त्यांच्याशी संवाद साधत आहेत भावना लोखंडे. चला तर ऐकूया मालिका भारत भ्रमंती.

0: मैत्रिणींनो नमस्कार. भारत भ्रमंती कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, विविधतेत एकता हे आपल्या भारताचं वैशिष्ट्य. अगदी हिमालयाच्या उंच शिखरापासून ते कन्याकुमारीच्या सागर किनाऱ्यापर्यंत, राजस्थानच्या वाळवंटापासून ते ईशान्य भारताच्या हिरव्या गार दऱ्यांपर्यंत प्रत्येक प्रदेशाची संस्कृती, भाषा, वेशभूषा, खाद्य संस्कृती, परंपरा, तिथलं निसर्ग सौंदर्य हे थोड्याफार प्रमाणात वेगळं असतं आणि प्रत्येकाच्या नजरेतून वेगळाच भारत आपल्याला बघायला मिळतो. चला तर आजच्या भारत भ्रमंती कार्यक्रमातून आपण एक सुंदर प्रवास अनुभवणार आहोत. त्यासाठी स्टुडिओत उपस्थित आहेत भारत भ्रमण करणाऱ्या प्रीती भांबूरकर. चला तर जाणून घेऊया त्यांच्याच शब्दात भारतातली विविधता. प्रीतीताई, आजच्या भारत भ्रमंती कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद आजच्या या कार्यक्रमात मला तुम्ही बोलवल्याबद्दल. आणि भारत भ्रमंती म्हणाल तर भारत इतका मोठा देश आहे आणि आपल्या इथे इतकं बघण्यासारखं आहे की मी तर म्हणेल की अगदी माझं असं 1% म्हणा किंवा अगदी थोडंफार बघितलेलं आहे. आणि मुळात मला भारतात जास्त फिरायला आवडतं. म्हणजे बरेच लोक म्हणतात की आपण बाहेर जाऊया, तर त्यापेक्षा मला असं वाटतं नाही, आपल्या भारतातच इतकी ठिकाणं आहे की आधी तर आपण ती बघूया आणि बाहेरच्या लोकांना आपण बोलवूया की बघा आमचा भारत
0: किती समृद्ध आणि
1: सुंदर आहे.
0: बरोबर आहे.
1: म्हणजे इतिहासासाठी सुद्धा आपण ती बघायला हवी. मंदिरं बघायला जातात लोक, तर आपण दर्शन घ्यायला जातो. त्या मंदिरांची भव्यता, त्या मंदिरांचं वास्तुशिल्प हे बघायला तुम्ही नक्की साऊथला जा.
0: बरोबर आहे. म्हणजे तुम्ही आपण बघतो की आजचं जीवन खूपच धकाधकीचं आहे, मग त्या धकाधकीच्या जीवनातून आपण चार जे क्षण आहेत ते विरंगुळ्याचे काढायला, तिथे फिरायला नक्कीच जायला पाहिजे. आपला भारत तर अगदी समृद्ध आहे. भारताचा आपण अगदी एक एक टप्पा जरी आपण बघतो म्हटलं तरी आपला जन्म अपुरा पडेल. इतकं सौंदर्य आणि विविधता आपल्याला भारतात आढळते. तर तुम्ही आतापर्यंत कुठले कुठलं आपण म्हणजे राज्य बघितले?
1: माझं हिमाचल झालं, पंजाब झालं, उत्तराखंड झालेलं आहे, साऊथमध्ये आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक.
0: अच्छा.
1: म्हणजे गोवा, कोकण, महाराष्ट्रामध्ये जर आपण घेतलं तर ही सगळीच बरीचशी भाग झालेली
0: आहेत,
1: पण अजूनही काही भाग राहिलेली आहे.
0: म्हणजे पूर्ण भारत,
1: उत्तर प्रदेश जरी म्हटला तर तो इतका मोठा आहे, उत्तराखंड म्हटलं तर उत्तराखंडच इतकं मोठं आहे की आपण एक एक टप्पा करू शकतो आपल्या वयाच्या याच्यामध्ये. पूर्ण तर भारत फार कमी आहे, म्हणजे ज्याला अगदीच आवड आहे की दर महिन्याला तो फिरतोय
0: तो पूर्ण भारत
1: तो पूर्ण करू शकतो. तरी पण मी एक 3-4 महिन्यातनं 4-5 दिवस असतच बाहेर.
0: हा, छान. म्हणजे तुम्हाला ही फिरण्याची आवड अगदी लहानपणापासून आहे की काही कुठून प्रेरणा मिळाली?
1: लहानपणापासून आहे आवड असं एकदम सांगता येणार नाही, कारण एक जरा जो होता 78-80 जो काळ होता ज्याच्यात आमचा जन्म झाला, तेव्हा असं खूप फिरायला जाणं फॅमिली सोबत वगैरे असं नव्हतं. कारण अभ्यास करायचा घरी यायचं किंवा मग शाळेच्या कॅम्प सोबत किंवा आणखीन कुठल्या ट्रेकिंगला वगैरे जे आमच्या वडिलांनी पाठवलं तिथपर्यंत ठीक होतं. पण लग्न झाल्यावर माझ्या नवऱ्याला आणि बाबांना आणि सासऱ्यांना फार फिरायची आवड होती. मग त्यांच्यासोबत जे सुरुवात झाली, आवड कदाचित आधीपासून
0: असेल
1: पण चान्स नंतर मिळाला असं आपल्याला
0: म्हणता येईल. म्हणजे तुम्हाला तिथूनच प्रेरणा मिळाली आणि तुम्ही बराच भारताचा जो प्रांत आहे तो पादाक्रांत.
1: हा, म्हणजे बरेचदा असं व्हायचं की नवरा सांगायचा की हा आता आपल्याला फिरायला जायचंय. मी म्हणायचे की मला कुठलं आवडतं ते विचारलं का? मग नंतर ते म्हणायचे बरं कुठलं? मग तेव्हा डोक्यात येत अरे आपण बघितलंच नाही, मग सांगायचं काही यांना. पण मग त्यांच्यासोबत पाहता पाहता तो एक एक एक एक टप
0: आवडायला लागला आणि तुम्हाला फिरायलाही मिळालं. बरं, तुम्ही इतक्या ठिकाणी फिरले आतापर्यंत, तुम्ही बरेच राज्यांचं म्हणजे निसर्ग घेतला, खाद्य संस्कृती तिथली पाहिली, तर तुम्हाला सगळ्यात जास्त कुठलं राज्य आवडलं आणि कुठला भाग बघायला आवडला?
1: मला हिमाचल. मला हिमाचल केव्हाही आवडतं, उत्तराखंडही आवडतं. म्हणजे एक म्हणता येईल आपल्याला, कारण मला मुळात डोंगर, दऱ्या आणि नद्या.
0: अच्छा, हे जास्त यांच्या
1: मी प्रेमात आहे. म्हणजे मला जर कोणी म्हणलं बीचेसवरच आपण एखादा ग्रुप फिरून येऊया का मैत्रिणींनी वगैरे, तर मी त्यांना म्हणेल की बीचेसपेक्षा चालता का डोंगरावर? म्हणजे जंगल किंवा बीच याच्यापेक्षा मला डोंगर आणि दऱ्या
0: हे जास्त आवडतं. पण तुम्हाला हिमाचल प्रदेश जास्त आवडतो?
1: हिमाचल, उत्तराखंड हा भाग जास्त आवडतो.
0: डोंगर, दऱ्या.
1: डोंगर, दऱ्या.
0: मग इतक्यात तुम्ही कुठल्या ठिकाणी जाऊन आल्यात?
1: मी आत्ताच 15 जूनला गेली आणि 20 परत आली. तर मी आली उत्तराखंडमधनं. तिथून आपल्या उत्तराखंडमध्ये कौसानी आणि भीमताल, म्हणजे नैनितालच्या जवळ ही अनएक्सप्लोअर्ड आहे.
0: अच्छा.
1: कारण लोकांना नैनिताल जास्त माहिती आहे आणि मुळात मी जिथे लोकांना माहिती आहे तिथे मी जात नाही.
0: ही गोष्ट जास्त छान.
1: म्हणजे गर्दीच्या ठिकाणी मला आवडत नाही, कारण मला म्हणायचं की तुम्ही फिरायला जाता. माझं म्हणणं आहे की तुम्ही एका टप्प्यावर

0: बसून फक्त त्या निसर्गाचा आस्वाद घ्या.
1: बरोबर.
0: तुम्ही फिरायला आलेत मग अननेसेसरी काय होतं, ट्रॅव्हल टाइम तुमचा खूप जास्त होतो आणि तुम्हाला कंटाळा येतो, मग थकून जाता तुम्ही. त्यापेक्षा एका ठिकाणी बसा, तो निसर्ग डोळ्याचा आठवा आणि मग परत आपल्या हॉटेलला येऊन रिलॅक्स करा. पण एक गोष्ट आहे आणखीन की मला स्वतःला शॉपिंगची बायकांना आवड असते किंवा मग आम्ही मैत्रिणीसोबत जातोय किंवा कोणासोबत जातोय, त्यांनी असतं की तिथे गेल्यावर तिथलं काहीतरी वस्तू विकत घ्यायची. मग मला जसं हिमाचल किंवा उत्तराखंडला जनरली मॉल रोड हा प्रकार असते.
1: अच्छा.
0: मग रात्रीच्या वेळेस त्या मॉल रोडवर फिरायलाही मला आवडतं, मग त्या कॅफेजमध्येही जायला आवडतं, मग तेव्हा ती गर्दी आवडते.
1: अच्छा. तर तुमच्या प्रवासात तुम्ही अनेक ठिकाणी प्रवास केलाय, तर असा एखादा अनुभव आहे का की जो तुम्हाला खूप काही शिकवून गेला किंवा तो अनुभव तुम्हाला नेहमीसाठी लक्षात राहील?
0: खरं सांगायचं तर प्रवासामुळे तुमच्या स्वतःमध्ये बदल होतो.
1: अच्छा.
0: म्हणजे मुळात मी तर म्हणेल की ज्यांना डिप्रेशनचं आहे किंवा अँझायटी आहे किंवा आणखीन काही घरगुती याच्यामधनं आहे तर तुम्ही बाहेर निघून जा. म्हणजे घरात घर सोडायचं, 5 दिवस फिरून यायचं. होतं काय की ती तयारी करायला तुम्हाला 2 महिने लागतात कुठे बाहेर फिरायला जायचं म्हणजे. मग तुमचं जे डोकं असतं ते त्याच्यात फिरतंय, गुंतून जातं की मला हा ड्रेस घालायचा आहे का, कारण आजकाल जरा रील्समुळे याच्यामुळे जरा आपलं असतं की आपण ही रील करायची, मग त्याप्रमाणे तो ड्रेस घालायचा, मग आपण त्याप्रमाणे आपली शॉपिंग, त्याप्रमाणे आपली बॅग भरणं याच्या मागे लागतो. त्या ग्रुपमध्ये तुम्ही इतकी मस्ती केलेली असते की त्यातनं बाहेर पडायला तुम्हाला 15 दिवस 20 दिवस
1: आठवणींमध्येच आपण रममाण होतो.
0: आठवणीपेक्षा तुम्ही गुंतून जाता त्या लोकांमध्ये, नवीन लोक म्हणा आपली लोक म्हणा, कारण आपण घरातल्या गोष्टी आपल्याला आठवतच नाही. म्हणजे मी जर घरी परत आली तर मला कंटाळा यायला लागतो, मग नंतर परत डोक्यात हा त्या कुठलं एखादं नवीन ठिकाण आपण एक्सप्लोअर करायचं का, मग जायचं का, असं सुरू होतं.
1: अच्छा. तर असा एखादा अनुभव तुम्हाला सांगता येईल का की खूप आठवणीत राहिला?
0: हो, नक्कीच सांगता येईल. म्हणजे मी हिमाचलच्या एका गावात गेली होती आणि त्याचं घर असं होतं की उंचावर, मी त्याच्याशी बोलायची की तू दाखव कारण आमचा ग्रुप येतोय, आम्ही मैत्रिणी येतो आहे, तर वर चढताना कसं आहे वगैरे. परत तो असा डोंगरावर बसायचा, त्याच्या बाजूने मला जरा वृक्ष वातावरण, म्हणजे हिमाचलात वृक्ष दिसतंय मग आपल्याला कंटाळा येईल का. पण मग असं झालं की बिचारा तो आपल्याशी बोलतोय तर आपण चला जाऊया त्याच्याकडे. पण त्याच्या घरी वर चढण्याचा जो रस्ता होता तो इतका अप्रतिम होता. म्हणजे वरती त्यांनी फक्त टेंट लावले होते, चांगले स्विस टेंट होते, पण जायचा जो असा रस्ता आहे तिथून ओढा वाहतोय, झरे वाहतात आहेत, मध्ये धबधबा आहे, मग जाताना सगळं ऍपल प्लम याची जपानी फ्रूट यांची सगळ्यांची झाडं त्याच्या तिथे लागलेली आहेत आणि त्याचं होमस्टे होतं. मग तिथे गेल्यावर आपुलकीनी चहा त्याची बायको आम्हाला आणते आहे. ऑलरेडी त्याच्या आम्ही रेट्स कमी केले कारण अगदी तुझ्या गावात येतो आहे इतकं नाही आहे वगैरे बोलून केलेलं. मग मला आकरलं की म्हणजे हा एवढ्या कमी याच्यात आपल्याला इतकं सगळं देतो आहे. पण ती लोकांनी ना आपुलकीनी आणि निघताना आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं किंवा त्याच्या डोळ्यात पाणी होतं की अरे आता हे आपल्या घरातनं म्हणजे. आणि त्याची आई आणि त्याची बायको मला म्हणते की आपका मैका समजना आपको जब भी लगेगा ना आप यहां पे सिर्फ आराम करने आना.
1: अरे वा, किती मोठं मन असलं पाहिजे.
0: आणि म्हणजे
1: असं
0: केलं त्यांनी, अजूनही बोलत राहतात ते लोक किंवा काही मला तिथे जायचं असेल त्याच्याकडे जरी जायचं नाहीये तरीही तो मला गाईड करत असतो की मॅडम आपण यहां पे ऐसे ऐसे जाना, मॅडम मी आपको नंबर शेअर कर रहा हूं.
1: म्हणजे आजही त्यांनी ती आपुलकी जपून ठेवलेली आहे.
0: म्हणूनच कदाचित मला हिमाचल आणि ती लोक
1: जास्त आवडत असेल,
0: आवडत असतील.
1: आणि मला सांगा की तुम्ही भारतातल्या इतक्या राज्यात गेले तर तिथलं भाषा किंवा तिथल्या परंपरा किंवा खानपान याच्यामुळे तुम्ही काही प्रभावित झाल्या का, की कुठली खाद्य संस्कृती तुम्हाला जास्त आवडली?
0: मी असे खूप वेगवेगळे पदार्थ नाही ट्राय करत, पण एक सांगता येईल तुम्हाला की सगळ्यांनी करावीत, कारण एक सिद्धू म्हणून प्रकार असतो हिमाचलमध्ये. आणि केरळला मी गेली तेव्हा तो लच्छा पोळी जो म्हणतात लच्छा पराठा, तर पहिल्यांदा मी बघितल्यावर अगदी नाही नाही खायचंच नाही या वगैरे असं केलं, पण टेस्ट केल्यावर आवडलं. तर मग असं वाटतं की हा तिथला एखादा पदार्थ आपण ट्राय करावा, वेगळा असतो प्रकार.
1: बरोबर.
0: आता उत्तराखंडला गेलो तर आमच्या एका ग्रुपमधल्या मुलांनी म्हटलं की ताई आपण याला सांगूया का म्हणे की भांगेची चटणी कर. अरे बापरे, भांगमीन चढेल आपल्या लोकांना? नाही नाही असं नसतं म्हणे, ती भांगेचा जो झाड असतो त्या पानांची चटणी कुमाऊ थाली म्हणतात त्याला उत्तराखंडची, आपण कुमाऊ थाली खाऊ. तर खरंच सुंदर रागीचा शिरा केला होता तू बघितल्यावर, पण मला असं पहिल्यांदा अरे बापरे कायचा का. पण सगळे जेव्हा अगदी आवडीने खात होते तेव्हा लक्षात येते की नाही, प्रत्येक ठिकाणीची खाद्य संस्कृती सर्व करून घेऊन एकदा बघावी,
1: बघायला हवी. म्हणजे आपण जिथे जातो तिथल्या वातावरणात तिथल्या खाद्यपदार्थांमध्ये जर आपण रममाण झालो तर आपल्याला तिथला निसर्ग नक्कीच सुसह्य होतो आणि जास्त जास्त तिथे जाणार.
0: आणि काय होतं ना की तुम्हाला तिथे पोल्युशन काहीच मिळत नाही, गाड्या फार कमी. तर मी गावांमध्ये जाते,
1: बरोबर,
0: त्यामुळे गावांमध्ये गाड्या फारच कमी असतात.

0: त्यामुळे जी अगदी 100% ऑक्सिजन आपल्याला मिळत असतं त्यामुळे छान भूक लागली जाते. 3-4 वेळा मस्त तुम्ही खाऊ शकता, तुमचं वजन वाढत नाही कारण तुम्हाला 4 वेळा खालीवर डोंगरांवर करावं लागतं.
1: बरोबर आहे. तर या प्रवासामुळे तुमच्या विचारांमध्ये बदल होतो का?
0: नक्की, मी तेच म्हटलं तुम्हाला, होतो. मुळात मी सोलो कधीच जात नाही.
1: अच्छा.
0: मी जाते सगळ्यांनी, मला असं खूप लोकांमध्ये जायला राहायला आवडतं कारण एकटीने जेव्हा आपण प्रवास करतो तर तो प्रवास असा असतो की ठीक आहे मग काय बोलायचं आता पुढे, मग थोड्या वेळी कंटाळा येतो 2-3 दिवसामध्ये. ग्रुप राहायला की तुमची मस्ती, तुमचं खेळणं, रात्रीच्या गाण्या गप्पा, त्यांच्या आवडी निवडी. तर बरेचदा असं की मैत्रिणीच्या ग्रुपमध्ये जाताना वगैरे काही गोष्टी मलाही आवडायच्या नाही. ऍडजस्टमेंट हा प्रकार माझ्यामध्ये पण फार कमी होता. मला लक्षात येतं बाहेर गेल्यावर तुम्हाला सगळ्यांसोबत ऍडजस्ट करायचं आहे, त्यांच्या वेळेनुसार ऍडजस्ट करावं लागतं. त्याच्यामुळे हा पेशन्स येतात मुळात.
1: बरोबर आहे.
0: खूप महत्वाचं म्हणजे मला लोक म्हणतात तुझ्या तेवढे पेशन्स कसे आहे, मी म्हणते तुम्ही आधीचं माझं रूप बघितलं नाही कदाचित. इथे आल्यावरतीच पेशन्स आपल्यामध्ये तयार होतात.
1: नक्कीच. म्हणजे तुम्ही जेव्हा बाहेर जाता घरी फक्त आपल्याला आपल्या कुटुंबापुरतच ऍडजस्टमेंट करावं लागतं, पण तुम्ही जेव्हा बाहेर फिरायला जाता तर तुम्ही ग्रुपमध्ये असता तेव्हा त्यांच्याशी जुळवून घेणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं.
0: प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, प्रत्येकाचं खाण्याचा वेळा वेगळे असतात, त्याचं राहणीमान वेगळं असतं, इव्हन तुमचं सकाळपासूनचं रात्रीपर्यंतचं रुटीन वेगळं असतं. जेव्हा तुम्ही सगळे एकत्र येतात त्या एका रुटीनला मॅच करणं प्रत्येकाला कठीण जातं, पण करतात.
1: म्हणजे जो जो आपला प्रवास असतो तो सुकर होतो.
0: तुम्हाला तुमचा कम्फर्ट झोन सोडावा लागतो.
1: सोडावाच लागतो. तर असं असतं की एखाद्या ट्रीपला आपण जेव्हा निघतो तेव्हा असं आपलं एक हे असतं की मी माझ्या कुटुंबासोबत जाईल किंवा मैत्रिणींसोबत जाईल किंवा एखादा मोठा ग्रुप जाईल, तर तुम्हाला त्यातल्या त्यात कोणासोबत फिरायला जायला जास्त आवडत?
0: मला मैत्रिणी आणि मोठा ग्रुप.
1: भारतातलं असं एखादं ठिकाण की जिथे प्रत्येकाने एकदा तरी जायला हवं?
0: हे बघा, सगळीच ठिकाणं छान आहे. असं एखादं ठिकाण जरी म्हटलं तर मी आत्ता रिसेंटली उत्तराखंडला गेली होती आणि मला स्वतःला जायची इच्छा होती. कासार देवी म्हणून आहे, अल्मोडा डिस्ट्रिक्ट मध्ये येतं ते. विवेकानंदांनी तिथे स्वतः 6 महिने साधना केलेली आहे. असं म्हणतात की पृथ्वीवर सगळ्यात जास्त जी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते तर त्यातलं भारतातलं एक ठिकाण आहे, म्हणजे अख्ख्या पृथ्वीवरती भारतातलं एक ठिकाण आहे, ते आहे कासार देवी.
1: अच्छा.
0: नासाने सुद्धा तिथे रिसर्च केलाय. आपल्याला ती पॉझिटिव्ह एनर्जी जाणवेल नाही जाणवेल तो दुसरा गोष्ट, पण अशी ठिकाणं आपल्या भारतात आहे ही लोकांना माहितीच नाहीये. आता इन्स्टामुळे किंवा याच्यामुळे जरा लोकांना कळायला लागलेलं आहे, पण मला असं वाटतं की अशी जी ठिकाणं आहेत ती आपण नक्कीच जावी.
1: बरोबर आहे. म्हणजे जिथे आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात, पण अशा नवीन नवीन जागा स्पिरिच्युअल म्हणा किंवा काही, एखादा निसर्ग सुद्धा इतका सुंदर असतो पण इतक्या इंटेरियरला आपल्याला आहे हे सुद्धा माहिती नसतं, तर अशा जागी आपण जायला हवं.
0: जायला हवं. मग तसं म्हटलं तर मला तिरुपतीजवळ एक श्रीकालहस्ती मंदिर आहे, ते फार आवडतं.
1: अच्छा.
0: त्याची वास्तुकला आणि त्याची भव्यता तर बघण्यासारखंच आहे. म्हणजे वायुतत्वाचं ते मंदिर, आपण जी पंचतत्वातली मंदिरं म्हणतो त्यातलं ते एक मंदिर आहे. मग अशी मंदिरं आपण नक्की पाहावीत.
1: एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी किंवा एखादी सहल जर आपण प्लॅन करतो तर त्याच्यासाठी आधीपासून कशी योजना आखायला हवी?
0: हे बघा, सगळ्यात पहिल्यांदा तर आता योजना आखायची म्हणजे तुम्हाला कुठली स्थळं बघायची आहेत, कुठला प्रदेश बघायचा आहे त्या प्रदेशाची माहिती घ्या. आणि तुम्ही जेव्हा डोंगराळ प्रदेशात जाता किंवा आता जसं तुम्ही गोव्याला गेलात किंवा गेलात, तर तुम्हाला अंतर सांगितलेलं आहे 10 किलोमीटर 20 किलोमीटर. मॅप दाखवतं गुगल मॅप तुम्हाला 10 किलोमीटरमध्ये तुम्ही 1/2 तासात पोहोचाल. डोंगराळ भागात 10 किलोमीटर म्हणजे 1 तास लागतो.
1: अच्छा.
0: इथपासून तुम्हाला सुरुवात करावी लागते. म्हणजे जर तुम्ही म्हणाल की मी आता 6 इथून दिल्लीला पोचते आहे, मग दिल्लीवरनं मला मॅपने दाखवलं मी 6 तासात नैनितालला पोचतो, अजिबात नाही. तुम्ही तिथून 6 तासात पोहोचू शकत नाही.
1: ते वेळेचं नियोजन पण आपल्याला करावं लागतं.
0: नियोजन करावं लागतं. तुमचे हॉटेल्स कुठे आहेत ते बघावे लागतात. बरेचदा काय होतं की तुम्ही डोंगराळ भागात जाल, केरळला म्हणा किंवा इकडे असं डोंगराळ भागात जाल, तिथल्या हॉटेलमध्ये तुम्हाला पार्किंगला फार त्रास होतो, जाम लागतो तिथे 2-3 तासाचा, तर बफर टाइम तुम्हाला घ्यावा लागतो. हॉटेल्स अशी निवडा की गावाच्या बाहेर राहतील, की समजा एखादं ठिकाण तुम्ही नाही पाहिलं, गावाच्या बाहेरून तुम्ही पटकन बाहेर निघू शकता. आत गेलात तुम्ही तर तुम्ही जाममध्ये 5-5, 6-7 तास
1: अडकता. तर त्या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग करावं लागतं.
0: वेळेचं प्लॅनिंग, किती दिवसाचं प्लॅनिंग आहे, डे वाईज तुमचं प्लॅनिंग, तुम्हाला खाण्याचा खर्च किती येतो, इथपासून सगळी तयारी तुम्ही करायला हवी. ट्रेन्स तुम्हाला कुठल्या कुठल्या कुठे आहेत. बरेचदा म्हणजे आपल्याला जायचं बरंच लांब असतं, जसं अरुणाचल म्हणा, आसाम म्हणा, इथे ट्रेन इतका प्रवास आहे 36 तासाचा की तेव्हा तुम्ही थकून जाता. तेव्हा तुम्हाला फ्लाईट

0: बसनीच प्रवास करणं जास्त. म्हणजे लोक म्हणतात की नाही कोकणातला आपल्याला निसर्ग बघायचा आहे, पावसात जाऊया. मी म्हणेल की प्रकृतीशी खेळ हा कधीच करू नये.
1: बरोबर.
0: म्हणजे त्या भागामध्ये जो सीझन असतो

0: लेके आते हैं। मतलब लेके आते हैं यानी वो लड़की को नहीं पूछते क्या? नहीं नहीं वो तो पहचान में ही, मतलब किसी ने तो भी बताया रहता है, उसको भी अंदाज होता है। हम लेके आते हैं, उसके बाद ससुराल में सब मुझे क्या लगना अच्छा भी नहीं सगा सासरी होता।
1: अच्छा
0: तो मतलब फिर कपड़े लगते नहीं यहाँ आने के बाद वो खरीदी म्हणजे तीजा कपड्या निशी आहे त्या कपड्या निशी ते लोक तिला घेऊन येतात।
1: वेगळीच परंपरा आहे
0: म्हणजे ही मी अगदी वेगळीच ऐकली। म्हटलं अरे वा हे तर छान आहे। हे हे म्हणून म्हटलं ना हिमाचलच्या प्रेमात काय आहे तर तिथल्या
1: सगळी संस्कृतीच खूप छान आहे।
0: हा आणि लोकप्रेमळ आहे। तर मग ते मी म्हणला ना खूप बदल होतो तुमचा प्रवासामुळे तुमच्यामध्ये।
1: तुम्ही बरेच राज्य फिरलेले आहेत, प्रवास भरपूर झालेला आहे, यानंतर कुठे नवीन ठिकाणी जाण्याची इच्छा आहे तुमची?
0: नवीन ठिकाणी म्हणाल तर मला आर्किओलॉजीच्या दृष्टीने बरीचशी जागा अजून माझ्या राहिलेल्या आहेत। आता मी हंपीला जेव्हा जाऊन आली, हंपे बघितलं पण तो गाईड थोडं थोडं थोडं थोडं सांगत होता, जेव्हा लक्षात येतं की एवढा मोठा तो विजयनगरचा इतिहास आहे, तेव्हा असं वाटतं नाही तिथे तीन चार दिवस थांबून परत एकदा। किंवा तंजोरचं जे मंदिर आहे ते खूप भव्य आहे, ते बघावं। पंचतत्वांची मंदिरं पूर्णच राहिलेली आहेत माझी असं म्हटलं तर, म्हणजे बघितली आहेत पण एक दोनच झालेली आहेत।
1: म्हणजे नवीन नवीन मंदिरं आणि आर्किओलॉजीच्या दृष्टीने पुरातत्व जे भाग आहे तो तुम्हाला बघायची इच्छा आहे।
0: हो
1: अजून कुठलं राज्य आहे की जे तुम्हाला वाटतं की नाही मला आयुष्यात एकदा तरी करायला हवंच?
0: अशी तर भरपूर राज्य
1: म्हणजे पूर्ण भारतच तुम्हाला
0: म्हणजे अजून अरुणाचल आसाम हा भाग
1: राहिलेला आहे तो पण तुम्हाला
0: करायचा आहे।
1: आपल्या अशा मैत्रिणी आहेत बऱ्याचशा की त्यांना प्रवासाची आवड आहे, तर अशा मैत्रिणींना तुम्ही काय संदेश द्याल?
0: माझं म्हणणं की पहिल्यांदा शॉर्ट ट्रिप करून पहा, मॅनेज एका दिवसाच्या दोन दिवसाच्या सहली पहिले तुम्ही ऑर्गनाईज करून पहा जाताना। मग हळूहळू तुम्हाला त्यातनं अनुभव आला किंवा मंदिरांच्या ठिकाणी तुम्ही जाऊन या पहिल्या, कारण तिथे तुम्हाला सेफर साईडला धर्मशाळा मिळतात किंवा लोक तिथली चांगली मिळतात, तर एक दोन ठिकाणं ती करून घ्या आणि मग हळूहळू बाहेर जा। कारण हॉटेल शोधणं, हॉटेल ती चांगली आहेत का बघणं, गाडी शोधणं, गाडीवाला चांगला निघतोय का बघणं, त्यांच्याशी ड्रायव्हर लोकांशी डील करणं, इतक्या सोप्या गोष्टी नाही आहेत। तर हळूहळू एक एक टप्पा गाठा, एकदम मजल हे करू नका। नाही तर मग एखादी ट्रॅव्हल एजन्सी असते त्यांच्या ह्याच्यातनं पण तुम्ही जाऊन या, तिथून अनुभव घ्या आणि मग स्वतः वाटलं तर आपल्या मैत्रिणींसोबत निघा फिरायला।
1: बरोबर आहे। आणि एखादी मोठी ट्रिप करायची असेल तर त्याचं प्लॅनिंग कसं करायला हवं?
0: मी जसं सांगितलं की पहिल्यांदा ट्रेन आणि फ्लाईट्स या दोन गोष्टी, एक तर पहिले भौगोलिक परिस्थिती घेऊन त्याचा अंदाज घ्यायचा की आपण कोणत्या सीझनमध्ये जातो आहे। गुगलवरती त्याचं आजकाल तुम्हाला वेदर कळतं, फोरकास्ट काय आहे तिथला तो तुम्ही पाहून घ्यायचा एक दोन तीन महिन्याआधी। ट्रेन आणि हे कशा आहेत ते बघायचं। तिथून तुमचं डेस्टिनेशन जर कुठलं कुठे पोहोचायचं आहे, समजा आम्ही कोचीनवरनं मला जायचंय, कोचीनच्या जवळ निअरेस्ट स्पॉट कुठला आहे मग तो मी पहिले घ्यायचा का, मग ते सगळं बघायचं, मग तिथले हॉटेल्स त्याचा किती दिवस मला स्टे हवा आहे, मग तिथून मी आणखीन जवळपासची ठिकाणं कुठली बघू शकते आहे, मग अशी ठिकाणं बघत बघत बघत यायचं। सिक्स नाईट सेव्हन डेजचा प्रवास तुम्ही करावा।
1: अच्छा,
0: जितका तुम्ही जास्त करता नंतर नंतर कंटाळा
1: येतो आपल्याला, तर तसं आपण प्लॅनिंग करायला हवं। प्रीती भांबूरकर ताई, आपण आज आलात आणि आमच्या मैत्रिणींना भारत भ्रमंती कार्यक्रमात खूप छान माहिती सांगितली, त्यासाठी मी आपली आभारी आहे, धन्यवाद।
0: आणि असंच सगळेजण छान फिरत रहा आणि आनंदी रहा।
1: नक्कीच मैत्रिणीनं, तुम्ही आनंदी तर घर आनंदी आणि समाजही आनंदी, म्हणून धकाधकीच्या जीवनातून थोडा विरंगुळा म्हणून सहलीला जा, भारत भ्रमंती करा, तिथली संस्कृती, भाषा, खाद्य संस्कृती आणि निसर्गाचा आस्वाद घ्या। त्यासाठी आजची मुलाखत नक्कीच प्रेरणादायी ठरेल। तेव्हा आज इतकंच, पुन्हा भेटू भारत भ्रमंती कार्यक्रमाच्या पुढच्या भागात नवीन मैत्रिणीसह। तोपर्यंत नमस्कार।

मैत्रिणींनो, आताच आपण भारत भ्रमंती या मालिकेअंतर्गत प्रीती भांबूरकर यांची भावना लोखंडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. आणि खरंच मैत्रिणींनो, निसर्गाच्या सान्निध्यात आपण जाऊन आलो, तिथे आपलं मन रमलं आणि खरंच मनाला एक मानसिक शांती आपल्याला मिळाली आहे. आणि आता तर सध्या पावसाचे दिवस, त्यामुळे पावसाचा आनंद सुद्धा आपण घेत आहोतच. चला तर या गीतातूनही आपण पावसाचा आनंद घेऊया.

मैत्रिणींनो, या गीतापूर्वी आपण भारत भ्रमंती करून आलो, निसर्गाच्या अगदी जवळ जाऊन आलो, त्याच्याशी संवाद आपण साधला. बघा ना, परत काही शिकण्यासारखं असताना निसर्गाकडून. शिवाय सृजनशीलतेचं दान त्यानं स्त्रीला दिलंय, तिनंही ते जपलंय. कधी त्यासाठी लेखणीचा उपयोग केला आणि मनातल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. कधी अनुभवांचा खजिना, कधी मनातल्या कल्पना, कधी अवतीभोवती घडणाऱ्या घटना, या साऱ्यांचं चित्रण त्यात असतं. आणि अशीच आहे आपली मालिका तिच्या शब्दातून. चला तर आज याच मालिकेअंतर्गत आपण ऐकणार आहोत प्रीती सप्रे यांचं मनोगत. ऐकूया तर.

0: कभी तो हंसाए, कभी ये रुलाए।
1: रेडिओवर हे गीत ऐकताना मनात आलं किती खरं आहे ना, आयुष्य म्हणजे कधीही पूर्णपणे न उलगडणारं, न सोडवता येणारं एक मोठं कोड आहे. असं असलं तरी ते सोडवण्याचा प्रत्येक जण आपापल्या परी आपापल्या स्तरावर प्रयत्न हा करतच असतो. हे कोड सोडवताना काही प्रश्नांची उकल होते, मनाजोगी उत्तरं मिळतात, मग मन आनंदी होतं, उत्साहाने नव्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा व्यक्ती प्रयत्न करतो. काही प्रश्न मात्र कधीही सुटतच नाहीत, मग निराशा येते, कार्यात मलुलता येते आणि माणूस आयुष्याच्या वाटचालीत काहीसा मागे पडतो. अशा वेळी सकारात्मक दृष्टिकोन असणं हे अत्यंत महत्वाचं ठरतं, कारण त्यामुळे मनावरचा ताण कमी होतो, मानसिक शांती लाभते आणि आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे सोडविण्यासाठी लागणारा आत्मविश्वास पळवतो. आत्मविश्वास एक नवी ऊर्जा प्रदान करतो आणि आयुष्याच्या प्रवाहात पोहण्यासाठी माणूस परत एकदा नव्याने सज्ज होतो. सकारात्मक दृष्टिकोन घडविण्यासाठी नेहमी सकारात्मक लोकांच्या संगतीत राहणं फायदेशीर ठरतं. योग्य संगत ही अत्यंत महत्वाची बाब आहे. आजचं युग हे मीडियाचं युग आहे. माणसांच्या संगतीपेक्षा मीडियाच्या संगतीत मनुष्य अधिकाधिक राहू लागला आहे. म्हणून मीडियावरील निगेटिव्हिटी वाढवणाऱ्या बातम्या वाचणं ऐकणं टाळावं, पुलांना वाचावं ऐकावं, त्यांच्या खुमासदार विनोदी शैलीद्वारे तुमचा ताण नाहीसा होण्यास मदत होईल. ताण हलका झाल्यावर नैराश्य कमी होईल आणि कृतींमध्ये देखील पॉझिटिव्हिटी येईल. आजचं युग हे स्पर्धात्मक युग आहे. स्पर्धेचं प्रमाण प्रत्येक क्षेत्रातच इतकं वाढलं आहे की सामान्य माणूस होरपळला जातोय. परस्परांमध्ये शर्यतीत चुरस असावी पण रस्सीखेच नसावी. चुरस तुम्हाला ते कार्य अधिक चांगल्या रीतीने करण्याकरता उद्युक्त करते, परंतु रस्सीखेच जीवघेणी ठरते. या जीवघेण्या स्पर्धेत भक्कमपणे उभं राहण्याकरता सकारात्मक विचारांची ऊर्जा आवश्यक ठरते. ही सकारात्मकता बाणायची कशी? स्वतःवर विश्वास ठेवणे त्याकरता आवश्यक आहे. स्वतःकडून कार्यसिद्धीसाठी भरघोस प्रयत्न करावा. यश मिळेल अशी आशा नक्की बाळगावी, परंतु अपयश आले तर खचून जाता कामा नये. प्रत्यक्षात ही गोष्ट अंमलात आणणं खरंच कठीण आहे, परंतु उत्तम प्रकारचं वाचन, चांगल्या कलाकृती बघणं हा त्यावर उपाय ठरू शकतो. जे आर डी टाटा यांच्या तोंडी खूप छान वाक्य आलंय. ते म्हणतात, फेल अगेन बट फेल बेटर. अपयशाच्या साखळीतून उद्याचं उज्ज्वल यश जन्माला येतं. आपलं अपयश आपल्याला साजरं करता आलं पाहिजे. ते का मिळालं याची शहानिशा करता आली पाहिजे, म्हणजे सुधारणेला वाव मिळेल आणि यश मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करता.

येईल. म्हणूनच वपू काळे म्हणतात तसं पडावं तर असं. आपत्ती पण अशी यावी की इतरांना हेवा वाटावा. व्यक्तीचा कस लागावा, पडायचंच असेल तर ठेच लागून पडू नये, चांगलं 2000 फुटांवरून पडावं. म्हणजे माणूस किती उंचावर पोहोचला होता हे तरी जगाला कळेल. असे प्रेरणादायी विचार वाचल्यावर ऐकल्यावर मनातली नकारात्मकता निश्चितच नाहीशी होण्यास मदत मिळते व माणूस आकाशात उंच झेप घेण्यासाठी सज्ज होतो. आयुष्य म्हणजे ऊन सावलीचा पाठशिवणीचा खेळ. संकटाच्या वादळांनी कितीही अंधारलेलं असलं तरीही जमिनीवर घट्ट रोवून उभं राहायचं असेल तर संगीत ऐकावं. संगीताच्या सुरांमधून सकारात्मकता ओथमते. मन नैराश्याच्या गर्तेत लोळत असेल तर गाणी ऐकावीत. मन प्रसन्न प्रफुल्ल होतं आणि असं सकारात्मक मन नव्या जोमानं संकटांना सामोरं जायला उभं राहतं. निसर्गाच्या हिरवळीत सामावून जावं. कोमजलेलं मरगळलेलं मन टवटवीत होतं. तुलना कधीच करू नये. मन घायाळ होतं. आयुष्यात कितीही मिळवलं तरी जिथे तुलना आली तिथे काहीतरी मिळवायचं शिल्लकच राहतं. जीवनात समाधान संतुष्टी मिळवायची असेल तर सकारात्मक दृष्टिकोन हा आवश्यकच आणि तो दृष्टिकोन मिळविण्यासाठीच्या काही छोट्या छोट्या टिप्स.

मी देखील माझ्या आयुष्यात यशापयशाच्या सुखदुःखाच्या मानापमानाच्या असंख्य लाटांवर हेलकावे खात खात कुठेतरी किनारा गाठण्यासाठी धडपडते. त्या अशाच काही सकारात्मकतेच्या गोष्टी उराशी बाळगत, त्यांना अंगीकारत. म्हणूनच माझ्या आयुष्यात काही घटना अशा घडल्या ज्यांना मी तोंड देऊ शकले, त्यातून काही धडा घेऊ शकले.

माणसाचा आवारही मोठा, प्रत्येक घराघरांमध्ये बरेच अंतर, त्यामुळे आग लागल्याचा सुगावा लागायला बराच वेळ लागला। बाजूचे काका काही कारणांनी जेव्हा घराबाहेर आले तेव्हा त्यांना हा भयंकर प्रकार आढळला। त्यांनी आणखीन 4-5 लोकांना धरून आग विझवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण हाती काहीच लागलं नाही। मध्यमवर्गीय ऐपतीप्रमाणे थोडं थोडं करून जमवलेला संसार राख राख झाला। जेव्हा प्रत्यक्षात ती स्थिती बघितली तेव्हा डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या। मन विषण्ण झालं होतं, काहीच सुचत नव्हतं, सगळं सामान जळून खाक झालं होतं। गावाला जाताना नेलेलं सामान तेवढंच शिल्लक होतं। आत्ता कुठे संसार फुलायला लागला होता, जो काही वेळातच आगीत होरपळून निघाला। नातेवाईकांची लोकांची सहानुभूती होती सोबतीला, पण आता स्वतःला सावरायची गरज होती, शून्यापासून परत सुरुवात करायची होती। मध्यमवर्गीय माणसासाठी हे सोपं नक्कीच नव्हतं। माझ्या सासऱ्यांनी खऱ्या अर्थाने आम्हाला मानसिक पाठबळ दिलं। ते म्हणाले होते, बेटा तुमच्यावर देवाची केवढी कृपा आहे बघा, आग लागली तेव्हा तुमच्यापैकी कोणीही घरी नव्हतं, कोणालाही तिळभरही इजा झालेली नाही, सामान काय परत घेता येईल। त्यांच्या या शब्दांनी मनाला इतका दिलासा मिळाला, वाटलं खरंच की जीवित हानी झाली असती तर, अंगावर कापरं भरलं, संसार काय पुन्हा नव्यानं उभारता येईल, आणि लागलो आम्ही दोघही नवरा बायको पुन्हा काडी काडी जमवायला।

या घटनेतून लहान वयातच केवढा मोठा धडा मिळाला, माणसांची पारख झाली. पुढे आलेल्या मदतीच्या हातांनी सहानुभूती दर्शक नव्हे तर खऱ्या अर्थाने मनावर फुंकर घालणाऱ्या बोलांनी खरे आपले कोण याची ओळख झाली. दिलेल्या अग्निपरीक्षेमुळे मन ताऊन सुलाखून निघालं आणि अधिक बळकट झालं, नव्यानं सज्ज झालं जीवनाच्या दुसऱ्या परीक्षांना सामोरं जाण्यासाठी. अग्निकांडानंतर आम्ही दुसऱ्या घरात राहायला गेलो. माझी छोटी मुलगी तेव्हा अगदी बाळ होती, रांगण्याच्या अवस्थेतील. त्या घरात असताना एकदा काय झालं, हे ऑफिस ना मोठी मुलगी शाळेत गेल्यावर दुपारी 11-12 सुमारास छोटं बाळ आणि मी असे दोघेच घरी होतो. बाळाला बेडरूम मध्ये झोपवून मी स्वयंपाकघरात काम करत होते. डायनिंग एरियाला लागूनच मोठी गच्ची होती, ओपन एरिया होता. तिथून दार उघडं असेल तर बंदर आत शिरायचे. त्या दिवशी देखील दार उघडं होतं आणि अचानक 7-8 मोठे मोठे बंदर आत शिरले. माझ्या तर तोंडचं पाणीच पळालं. चटकन मी बेडरूमचं दार बाहेरून लावून घेतलं आणि काही सूचेनासं होऊन तशीच उभी राहिले भांबावून. बंदरांनी मी केलेल्या पोळ्यांवर मस्त ताव मारला. स्वयंपाकघरातच कणसं ठेवली होती ती खाल्ली. बिस्किटे शेंगदाणे यांच्या बरण्या उघडून उघडून त्या

ती खाल्ली. बिस्किटे शेंगदाणे यांच्या बरण्या उघडून उघडून त्याचा यथेच्छ आस्वाद घेतला. त्यांची मेजबानी सुरू होती आणि मी मात्र जीव मुठीत घेऊन कोपऱ्यात उभी होते. पोटोबा झाल्यावर त्यांची नजर बेडरूम कडे गेली आणि जे घडू नये असं मनापासून वाटत होतं तेच घडलं. त्यांनी अगदी सहजपणे बेडरूमचं दार उघडलं आणि एका बंदरीने अलगद माझ्या बाळाला उचललं. आपल्या पिल्लांना कमरेभोवती पकडतात तसं पकडलं आणि ती उड्या मारत मारत निघून गेली. माझी काय अवस्था झाली होती सांगवत देखील नाही. माझ्या बाळाला माझ्या देखत उचलून नेलेलं आणि मी काहीच करू शकत नव्हते. मन बधीर झालं, शरीर सुन्न झालं. भीतीपोटी माझी वाचाच बंद झाली होती. मदतीसाठी शेजाऱ्या पाजाऱ्यांना आवाज देण्याचं देखील त्राण उरलं नव्हतं. थोड्या वेळाने उठून कसबसा आजूबाजूच्या लोकांना बोलावलं पण कोणी काहीच करू शकत नव्हतं. सगळेच नुसते आता काय करूयात या विचारात उभे होते. तेवढ्यात त्या बंदरीने माझ्या बाळाला नेलं, तसंच अलगद आणून सोडलं. बापरे, तो क्षण अजूनही अंगावर शहारे उभे राहतात. बाळाला मी लगेच कडेवर घेतलं आणि आनंदाश्रूंनी न्हाऊन घातलं. सगळ्यांच्याच जीवात जीवाला. त्या क्षणापासून दिवसभर बाळाला मी आपल्यापासून क्षणभरही दूर केला नाही, सतत मांडीवर घेऊन होते. चुकून कुठे पुन्हा ती बंदरी बाळाला घेऊन गेली तर? त्यानंतर अनेक दिवस मनात एक दहशत होती. गच्चीचं दार अगदी सतत आठवणीने बंद ठेवायला सुरुवात केली होती. आई मानव जातीतील असो की प्राण्यांमधील, ममत्व वात्सल्य हा एका आईचा वैश्विक गुण असतो हे त्या दिवशी सिद्ध झालं. माझ्यातील आईची त्या दिवशी सत्व परीक्षा होती. पण आधी थोडीफार तरी चांगली कर्मे केले असतील त्यामुळे त्या परीक्षेत मी उत्तीर्ण झाले.

तिच्या शब्दातून या मालिकेअंतर्गत प्रीती सप्रे यांचं मनोगत आताच आपण ऐकलं. मैत्रिणींनो, असं म्हणतात की आनंद हा आपल्या मनात असावा लागतो, पण तरीही आपण तो आपल्या अवतीभोवती शोधत असतो. हा आनंद जेव्हा आपल्याला सापडतो ना, तेव्हाच आपल्याला जगही सुंदर दिसायला लागतं आणि सुखाची आपली कल्पना साकार होते.

मैत्रिणींनो, या गीताबरोबरच आजचा वनिता मंडळ कार्यक्रम इथे संपवायची वेळ झाली आहे. पुन्हा भेटणारच आहोत आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत मी स्वाती तुपकर तुमचा आजच्या पुरता इथेच निरोप घेते. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आइए बढ़ते हैं आगे और सुनते हैं प्यारा सा गीत, जिसे सुनकर हम अक्सर कहते हैं ना कि खुश हो जाया करते थे।
1: आकाशवाणी मुंबई, अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेपर फुटी प्रकरणासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा। नीट पेपर फुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार आहे, परंतु विरोधकांनी त्याकरता अटी घालू नये असं संसदीय कामकाज मंत्र्यांचं आवाहन। तर आधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या अशी विरोधकांची भूमिका। सीजेपीच्या संसद मार्चचा तपास एनटीए मार्फत करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल। 23वा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आजपासून स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथे प्रारंभ। आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा। पेपर फुटी प्रकरणातल्या दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे। युवकांचं भविष्य हा सरकारसाठी सर्वोच्च प्राथमिकता देण्याचा विषय असल्याचं त्यांनी आज समाजमाध्यमावर म्हटलं आहे। यासंदर्भात सर्व आवश्यक पावलं उचलण्याचे निर्देश संबंधित अधिकारी आणि यंत्रणांना दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं। तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांना सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलं आहे। विद्यार्थ्यांचं हित जपण्यासाठी हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे। या देशात अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात, पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषांवर हा उपाय नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस जनता पार्टीनं दिली आहे। पेपर फुटीनंतर न्यायालय काय करतं हा एक पैलू झाला, पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही दोन्ही सभागृहांमध्ये नीट पेपर फुटी प्रकरणी आणि इतर मुद्द्यांवरून गदारोळ कायम राहिल्यानं कामकाजात वारंवार व्यत्यय आला। राज्यसभेत कामकाज सुरू होताच घोषणाबाजीला सुरुवात झाली। गदारोळातच कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली। नीट पेपर फुटी प्रकरणी राजकारण न करता सभागृहात चर्चा व्हावी हीच सरकारची भूमिका आहे, मात्र विरोधी पक्षांनी त्यासाठी अटी घालणं योग्य नाही, त्यांनी बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं। विरोधकांना चर्चा थांबवायची आहे, त्यामुळे ते अटीशर्ती घालत आहेत असंही ते म्हणाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पेपर फुटीतल्या आरोपींविरुद्ध जलदगती न्यायालयात खटले चालवण्याची घोषणा केल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली। त्यावर प्रधानमंत्र्यांचं आजचं वक्तव्य भावना भडकावणारं आहे असं मत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडलं। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आधी घ्यावा, त्यानंतर चर्चा करू अशी भूमिका त्यांनी मांडली। घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर खरगे यांनी आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला, त्यावर विरोधकांचं वागणं बेजबाबदार असल्याची टीका केंद्रीय आरोग्यमंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी केली। तरीही गदारोळ सुरूच राहिला, त्यामुळे कामकाज पुन्हा दुपारी 2 वाजेपर्यंत थांबवण्यात आलं। लोकसभेत कामकाजाला सुरुवात होताच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली। सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला। नीट पेपर फुटी प्रकरणी विरोधकांना ज्या नियमाअंतर्गत चर्चा करायची आहे त्यानुसार चर्चा करायची सरकारची तयारी आहे असं सांगून कामकाज चालू द्यायची विनंती त्यांनी सभासदांना केली, पण विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरूच ठेवली, त्यामुळे सभागृहाचं कामकाज अवघ्या 2 मिनिटात दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। कामकाजाला पुन्हा सुरुवातही घोषणाबाजीनेच झाली। संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेतही विरोधकांना बिनशर्त चर्चा करण्याचं आवाहन केलं। विरोधकांनी अटी घालणं, हातात पत्रकं घेऊन सभागृहाची कारवाई वारंवार थांबवणं योग्य नाही असं सांगत पीठासीन अधिकाऱ्यांनी वारंवार सदस्यांना जागेवर जायची विनंती केली। गदारोळातच काही कागदपत्र पटलावर ठेवण्यात आली, मात्र गोंधळ सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाजही दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। विरोधक नीट पेपर फुटीवरच्या चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी संसद परिसरात वार्ताहर

0: त्यांशी बोलताना केला.
1: सरकारने ये नीट पेपर लीक के बाद जितना कदम उठाया री एग्जाम करा करके और बिना विलंब बिना देरी का रिजल्ट डिक्लेयर करा के और भविष्य में ऐसा ना हो उसको भी विस्तार से सदन में देश के सामने में बताना जरूरी समझा है। तो आज फिर हमने देखा तो अपोजिशन पार्टी तो फिर से हंगामा करके चर्चा से भाग रहे हैं, ये ठीक नहीं है। ये चौथा दिन हो गया है और पार्लियामेंट का बाकी बिजनेस छोड़ के हम पहला नीट पेपर लीक पे चर्चा के लिए पूरा तैयार हो गए, फिर क्यों भाग रहे हैं चर्चा से?
0: देशात अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषावर हा उपाय नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस जनता पार्टीनं दिली आहे. पेपर फुटीनंतर न्यायालय काय करतं हा एक पैलू झाला पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशी मागणीही त्यांनी केली. राष्ट्रीय प्रसारण दिवस आज साजरा होत आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबईतून देशातलं पहिलं नभोवाणी प्रसारण झालं. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. 1956 मध्ये याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आपलं ब्रीदवाक्य खऱ्या अर्थानं सार्थ ठरवत आकाशवाणी आजही ज्ञान माहिती आणि मनोरंजनाचं कार्य अव्याहतपणे करत आहे. आकाशवाणी मुंबईतर्फे शतक महोत्सवानिमित्त आज उत्सव नवचैतन्याचा हा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राजधानी नवी दिल्लीत सीजेपीनं 20 जुलैला संसदेवर काढलेल्या मोर्चाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे करण्याची मागणी करणारी जनहित याचिका आज दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठासमोर दाखल झाली. याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. जंतरमंतर इथं सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे दिल्ली शहरात जनजीवन विस्कळीत झालं आहे. शहरातले अनेक महत्वाचे रस्ते बंद केल्यानं नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं. ही जनहित याचिका अखिल भारतीय हिंदू महासभेचे माजी उपाध्यक्ष सतीश कुमार अग्रवाल यांनी दाखल केली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निषेध केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दोन्ही पक्षांकडून येत्या 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय त्यांनी यावेळी जाहीर केला. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आजपासून स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथं सुरू होत आहे. 10 दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये 74 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. भारतीय संघात 125 खेळाडू आहेत. ऑलिम्पिक पदक विजेते नीरज चोप्रा मीराबाई चानू आणि लवलीना बोरगोहेन हे खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेत अॅथलेटिक्स जलतरण बास्केटबॉल भारोत्तोलन मुष्टीयुद्ध आणि ज्युडो या खेळांसह केवळ 10 खेळांचा समावेश असेल. गेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं 61 पदकं पटकावली होती. चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन यांनी पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आयुष शेट्टीनं इंडोनेशियाच्या अल्वी फरहान याचा पराभव केला. आणखी एका सामन्यात लक्ष्य सेननं जपानचा खेळाडू युशी तनाकाला पराभूत केलं. पी व्ही सिंधू मात्र वाय एफ चेनकडून 16-21, 22-20, 21-18 अशी पराभूत झाली असून स्पर्धेतून बाहेर पडली आहे. भारत आणि झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघांमध्ये 3 सामन्यांच्या T20 मालिकेतला पहिला सामना आज हरारे इथं होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना संध्याकाळी 4:30 वाजता सुरू होईल. श्रेयस अय्यर भारतीय संघाचा कर्णधार आहे. मालिकेतले उर्वरित 2 सामने येत्या शनिवारी आणि रविवारी याच मैदानावर होतील. आतापर्यंत झिम्बाब्वेबरोबर झालेल्या 14 T20 सामन्यांमध्ये भारतानं 11 सामने जिंकले आहेत. हवामान. जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यानं महामार्गावरची वाहतूक बंद पडली आहे. गुजरात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. देशाच्या बहुतांश भागात दिवसभर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणासाठी जलदगती न्यायालय

0: स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. नीट पेपर फुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार आहे, परंतु विरोधकांनी त्याकरता अटी घालू नये असं संसदीय कामकाज मंत्र्यांचं आवाहन. तर आधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी विरोधकांची भूमिका. सीजेपीच्या संसद मार्चचा तपास एनटीए मार्फत करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आजपासून स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथे प्रारंभ. आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र. 7,500 कोटींच्या गुंतवणुकीसह ग्रीन स्टील प्रकल्प उभारण्याची घोषणा. रत्नागिरीच्या विमानतळासाठी सामंजस्य करार. पावसानं जोर घेतल्यानं शेतीच्या कामांना वेग. आणि फळपीक विम्यासाठी आंबा पिकाच्या हप्त्यात 5,000 रुपयांची घट. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरी जिल्ह्याचे वार्ताहर अनिकेत कोनकर.
3: रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 7,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ग्रीन स्टील प्रकल्प उभारण्यात येणार आहे. उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी याबद्दलची घोषणा केली. यातला एक प्रकल्प राजापूरमध्ये तर दुसरा प्रकल्प रत्नागिरीत उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यातल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी येत्या वर्षभरात सी प्लेन सेवा संकल्पनाही प्रत्यक्षात आणली जाणार असून संरक्षण क्षेत्राशी संबंधित एक मोठी यंत्रणा आणि प्रकल्पही जिल्ह्यात उभा राहणार आहे. समुद्र किनाऱ्यालगत वाटत किंवा त्या परिसरात शिपयार्ड सुरू करण्यात येणार आहे. तसंच अत्यंत महत्वपूर्ण असा सीएनजी प्रकल्पही लवकरच सुरू होणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं. या प्रकल्पांमुळे रत्नागिरी जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलणार असून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. रत्नागिरीच्या विमानतळाचं काम 75% पूर्ण झालं असून येत्या 3 महिन्यांमध्ये इथून पहिल्या विमानाचं उड्डाण होईल अशी घोषणाही पालकमंत्र्यांनी केली. सध्याची धावपट्टी भारतीय तटरक्षक दलाकडे असून टर्मिनल बिल्डिंग महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अखत्यारीत आहे. या संस्थांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. जिल्ह्यात यंदा मान्सूनने आगमनानंतर मोठी दडी मारली. नंतर जुलैच्या सुरुवातीच्या आठवड्यात जोरदार पाऊस कोसळला. या पावसामुळे खेड आणि राजापूरसह अनेक ठिकाणी पूर आला. खेड तालुक्यातल्या दहिवलीमध्ये झालेल्या भूस्खलनात पिता पुत्राचा मृत्यू झाला. तर वेगवेगळ्या घाटांमध्ये दरडी कोसळण्याच्या घटना घडल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. त्यानंतर पुन्हा काही दिवस कोरडे गेले आणि गेल्या आठवड्यापासून मान्सून पुन्हा सक्रिय झालाय. त्यामुळे भात शेतीच्या रखडलेल्या कामांना वेग आलाय आणि धरण प्रकल्पांमधल्या पाणी साठ्यातही वाढ झाली आहे. 22 जुलैपर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 46.49% पाऊस झालाय. गेल्या वर्षी याच कालावधीत 50.90% पाऊस झाला होता. 20 जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात भाताची फक्त 28% क्षेत्रावर तर नाचणीची अवघे 18% क्षेत्रावर लागवड झाली आहे. खेड तालुक्यातल्या नातूवाडी मध्यम प्रकल्पात 67% तर संगमेश्वर तालुक्यातल्या गडनदी प्रकल्पात 80% पाणी साठा झालाय. राजापूर तालुक्यातला अर्जुना मध्यम प्रकल्प 82% तर लांजा तालुक्यातला मुचकुंद प्रकल्प 100% भरला आहे. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकरिता 2026-27 हंगामासाठी आंबा पिकाकरिता फळ पीक विम्याचा हप्ता प्रति हेक्टर 13,600 रुपयांऐवजी हेक्टरी 8,500 रुपये इतका करण्यात आलाय. तसंच विमा संरक्षण कालावधी 15 मे वरून 31 मे पर्यंत वाढवण्यात आलाय असं पालकमंत्री सामंत यांनी सांगितलं. फळपीक विमा योजनेमध्ये प्रथमच नारळ आणि सुपारी या पिकांचाही समावेश करण्यात आलाय. भात आणि नाचणीसाठी पीक विमा योजनेची अंतिम मुदत 31 जुलै असून त्या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहनही सामंत यांनी केलं. जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी 2026-27 या आर्थिक वर्षाकरता 9,190 कोटी रुपयांच्या वार्षिक पत आराखड्याचं जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यात 6,260 कोटी रुपये प्राधान्य क्षेत्रासाठी राखीव ठेवण्यात आले असून त्यामुळे शेती आणि उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सध्या सुरू असून चिपळूण तालुक्यातलं मौजे टेरो बुद्रुक हा कार्यक्रम 100% पूर्ण करणारं महाराष्ट्रातलं पहिलं गाव ठरलंय. उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी घरोघरी भेटी देऊन आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून अत्यंत अचूकतेने आणि विहित कालावधीच्या आधीच हे काम पूर्ण केलंय. दरम्यान मुसळधार पावसामुळे आता पुनरीक्षण कार्यक्रमाला 8 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. रत्नागिरी तालुक्यातल्या धामणसे गावातल्या श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षांमध्ये 900 झाडांची लागवड करून ती जपण्यात आली आहे. ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुलकर्णी

0: यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हा उपक्रम राबवला जात असून यंदा एक झाड एक पुस्तक या उपक्रमांतर्गत विद्यार्थी आणि ग्रामस्थांना नारळाची 200 रोपं देण्यात आली. त्यासोबतच विद्यार्थ्यांना वाचनीय पुस्तकही देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार एक झाड आईच्या नावे या संकल्पनेअंतर्गत झाडांना घरातल्या दिवंगत व्यक्तींची नावं देण्यात येतात. झाडांचं केवळ वाटप न करता त्यांचं संगोपन व्यवस्थित होत असल्याची माहिती घेऊन संबंधितांना वृक्षमित्र सन्मानही दिला जातो. ग्रंथालयाच्या या आदर्श उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
1: याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: का रोमांच आज भी मेरे दिमाग में जीवित है. कभी मौका मिला तो मैं मुंबई आऊंगा और विविध भारती देखूंगा और परिवार के प्रत्येक सदस्य से मिलना पसंद करूंगा. जी तो सुरीला सफर में अब हम आ गए हैं इस सोपान पर कि जहां हम दत्ताराम के संगीत निर्देशन में हसरत जयपुरी का लिखा गीत आपको सुनवा रहे हैं. आवाज हमारे प्रिय गायक मुकेश की और फिल्म का नाम है श्रीमान सत्यवादी.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार आहे परंतु विरोधकांनी त्याकरता अटी घालू नयेत असं संसदीय कामकाज मंत्र्यांचं आवाहन. तर आधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी विरोधकांची भूमिका. सीजेपीच्या संसद मार्गचा तपास एनटीए मार्फत करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल. विद्यार्थी आंदोलनाचे राज्यात पडसाद. आणि राज्यात 4 जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट. पेपरफुटी प्रकरणातल्या दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. युवकांचं भविष्य हा सरकारसाठी सर्वोच्च प्राथमिकता देण्याचा विषय असल्याचं त्यांनी आज समाजमाध्यमावर म्हटलं आहे. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांना सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषांवर हा उपाय नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस जनता पार्टीनं दिली आहे. पेपरफुटी रोखण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशीही मागणीही त्यांनी केली. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून गदारोळ कायम राहिल्यानं कामकाजात वारंवार व्यत्यय आला. राज्यसभेत कामकाज सुरू होताच घोषणाबाजीला सुरुवात झाली. गदारोळातच कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. नीट पेपरफुटी प्रकरणी राजकारण न करता सभागृहात चर्चा व्हावी हीच सरकारची भूमिका आहे. मात्र विरोधी पक्षांनी त्यासाठी अटी घालणं योग्य नाही. त्यांनी बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. विरोधकांना चर्चा थांबवायची आहे त्यामुळे

पीठासमोर दाखल झाली. याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. संसदेत आज लोकमान्य टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांना आदरांजली वाहण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही समाजमाध्यमावर संदेश लिहून या दोन्ही स्वातंत्र्यसेनानींना अभिवादन केलं. मुंबईत लोकभवन इथं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या वर्षा निवासस्थानी लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही लोकमान्य टिळक यांना समाजमाध्यमावर संदेश लिहून आदरांजली वाहिली. राष्ट्रीय प्रसारण दिन आज साजरा होत आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबईतून देशातलं पहिलं नभोवाणी प्रसारण झालं. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. 1956 मध्ये याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आपलं ब्रीदवाक्य खऱ्या अर्थाने सार्थ ठरवत आकाशवाणी आजही ज्ञान माहिती आणि मनोरंजनाचं कार्य अव्याहतपणे करत आहे. आकाशवाणी मुंबईतर्फे शतक महोत्सवानिमित्त आज उत्सव नवचैतन्याचा हा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिल्लीतलं कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आणि त्यानंतरच्या घडामोडींचे पडसाद राज्यात उमटत आहेत. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्यांना बळाचा वापर करणाऱ्या पोलीस कारवाईचा तसंच या दरम्यान झालेल्या सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा बॉम्बे बार असोसिएशननं निषेध केला आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी आणि सरकारनंही आक्रमक न होता अर्थपूर्ण चर्चा करावी असं आवाहन संघटनेच्या निवेदनात केलं आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ प्रकरणात अडकवण्याची धमकी देणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करून त्याची चौकशी करायचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी जर यापुढे आंदोलनात भाग घेतला तर त्यांना अंमली पदार्थ बाळगल्याच्या खोट्या प्रकरणात अडकवायची धमकी देतानाचा या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दरम्यान मुंबईत 18 ते 22 जुलै रोजी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान बेकायदा पद्धतीने एकत्र येणं आणि प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्यावरून 13 FIR दाखल केले असून 400 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ येत्या 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय आज मुंबईत वार्ताहर परिषदेत जाहीर केला. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला आहे. लातूर शहरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. पक्षाच्या वतीने शहरातून तिरंगा मार्च काढण्यात आला. तिरंगा मार्च दरम्यान मार्गावरच्या अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. भंडारा जिल्ह्यात पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. भंडारा शहरातल्या मुख्य चौकातली दुकानं बंद ठेवण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून नाही तर समाजातला रोष आणि अपेक्षांचं प्रतीक म्हणून बघावं असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानं सरकार कोसळणार नाही तर सरकारचं काम आणखी जबाबदार आणि परिणामकारक होईल असं मत हजारे यांनी मांडलं. विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ त्यांनी 2 तास मौनव्रत आंदोलनही केलं. नाशिक शहर आणि ग्रामीण भागातल्या 5 ते 6 तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस सुरू होता. तिथं आजही संततधार सुरू आहे. गंगापूर धरण 90% भरल्यानं धरणातून 9,945 क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. त्र्यंबक जव्हार महामार्गावर डोंगरावर माती घसरल्यानं रस्त्याची एक बाजू काही काळ बंद होती. त्र्यंबकेश्वरमध्ये मेन रोड परिसरातून 7 ते 8 भाविक जात असताना वादळी वाऱ्यामुळे घरांवरचे पत्रे उडून पडल्यानं 3 भाविक अडकले. त्यातला एक जण गंभीर जखमी झाला आहे. पालघर जिल्ह्यात काल संध्याकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला असून सखल भाग जलमय झाले आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर या पावसाचा मोठा परिणाम झाला असून अनेक उपनगरी आणि एक्सप्रेस गाड्या रद्द झाल्या आहेत.
राष्ट्रीय आपत्ती निवारण दल अर्थात

एनडीआरएफचं पथक तलासरी इथं दाखल झालं असून स्थानिक प्रशासनाच्या समन्वयानं मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. हवामान. ठाणे, पालघर, नाशिक घाट परिसर, पुणे घाट परिसराला आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे, तर मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, सातारा घाट परिसर आणि कोल्हापूर घाट परिसराला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, पुणे, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबारसह विदर्भात तुरळक ठिकाणी आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार आहे, परंतु विरोधकांनी त्याकरता अटी घालू नयेत असं संसदीय कामकाज मंत्र्यांचं आवाहन. तर आधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी विरोधकांची भूमिका. सीजेपीच्या संसद मार्चचा तपास एनटीएमार्फत करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल. विद्यार्थी आंदोलनाचे राज्यात पडसाद आणि राज्यात 4 जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: जो आहे तो अस्मिता वाहिनीवर प्रत्यक्ष सादर होत आहे, त्याचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. आज आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री आशिषजी शेलार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आशिषजींना विनंती करतो की आपण आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आशिष शेलार,
1: चालेल ना? नाही, मुलं बराच वेळ उभी आहेत आणि त्यामुळे त्यांचा पेशन्स जास्त टेस्ट करणं बरोबर नाही. आणि आजकाल नाहीतरी विद्यार्थ्यांचा पेशन्स टेस्ट करणं बरोबर नाहीच आहे. आपल्या या मुंबई आकाशवाणीच्या 99 वर्ष पूर्ण आणि शताब्दी पदार्पणाच्या कार्यक्रमात उपस्थित सर्वच मान्यवर, एक मोठा इतिहास आकाशवाणीचा या ठिकाणी मांडण्यात आला. 1927 पासून सुरू झालेले आपले मुंबई आणि कोलकाता या आकाशवाणीच्या कार्यक्रमांचा आणि त्याच्यावर सुरू घातलेला सांस्कृतिक यात्रेचा मोठा प्रवास आहे. आणि मग त्या त्या काळातल्या सर्व प्रमुख कलाकारांना हक्काचं व्यासपीठ म्हणजे आकाशवाणी. दुसरं अन्य व्यासपीठ कदाचित त्यावेळेला आजच्यासारखं तर नव्हतंच, पण अन्य मिळणंही कठीण.

0: होतं आणि त्यामुळे आपल्या सृजनशीलतेला व्यासपीठ मिळावं याची वाट पाहताना प्रत्यक्ष रूपानं काम करण्याची संधी आकाशवाणीमुळे मिळाल्याची एक मोठी परंपरा आहे. माझ्या लक्षात आलं आणि माहितीत आलं त्या पद्धतीने काही हजार तासांचं रेकॉर्डिंग सुद्धा आकाशवाणीकडे, त्याचा सुद्धा या निमित्ताने रसिकांसमोर त्याची सोय त्यांना ऐकण्याची होणार आहे. आणि या सगळ्यातून ही यात्रा जी आहे ही महाराष्ट्राला प्रगल्भ समृद्ध करणारी यात्रा आकाशवाणीची आहे आणि त्या कार्यक्रमाला शताब्दी वर्षाच्या पदार्पणाच्या उपस्थित राहता आलं याचं मला समाधान आहे. मी माझ्याकडून सरकारच्या वतीने या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि जास्त वेळ न घेता या विद्यार्थ्यांचं गाणं मला सुद्धा ऐकायचं आहे ते ऐकण्यासाठी खाली बसतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.
1: सुस्वागतम.
2: आणखीन एक माईक लागेल.
1: रसिक हो, आकाशवाणी वेगवेगळ्या श्रोत्यांसाठी वेगवेगळे कार्यक्रम स्वतंत्रपणे सादर करत असते. म्हणजे कामगारांसाठी कामगार सभा, महिलांसाठी वनिता मंडळ, युवकांसाठी युववाणी, पण सगळे कार्यक्रम सगळ्यांसाठी असतात. म्हणजे कुटुंबाने एकत्र बसून ऐकावं हे आकाशवाणीच्या कार्यक्रमांचं वैशिष्ट्य असं म्हटलं पाहिजे आपल्याला.
3: प्रत्येक घरासाठी असं आपण म्हणू शकतो की आकाशवाणी आपली पोहोचलेली आहे आणि त्याप्रमाणे सगळे कार्यक्रम आपल्याकडे खूप कल्पकतेने आपण तयार करतो. आणि जेव्हा सगळ्यांचा आपण विचार करतोय तेव्हा आपले बालदोस्त हे सुद्धा आलेच की नाही का.
1: आणि तुला माहितीये बालदोस्तांसाठी पूर्वी दोन दोन कार्यक्रम सादर केले जायचे, म्हणजे गंमत जम्मत आणि बालदरबार.
3: म्हणजे निरागस बालकांसाठी गंमत जम्मत आणि समंजस बालकांसाठी बालदरबार असं वगैरे काही
1: होतं. कदाचित असा विचार तेव्हा असावा, पण काय झालं की मुलांच्या हातामध्ये मोबाईल नावाचं खेळणं आलं आणि ही निरागस बालक समंजस झाली एकाएकी. आणि मग आपणही त्या दोन कार्यक्रमांचं एकत्रीकरण करून टाकलं आणि फक्त गंमत जम्मत हा कार्यक्रम सध्या मुलांसाठी आपण सादर करतो आहोत.
3: पण या बालदरबारातूनच किंवा गंमत जम्मत मधूनच आजचे अनेक दिग्गज कलाकार पुढे आलेले आहेत. म्हणजे उदाहरणं द्यायची झाली तर लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव येतं किंवा आताचे गुरु ठाकूर असे कितीतरी आहेत. आणि फक्त कलाकारच नाही, उत्तम ऐकण्याचे संस्कार सुद्धा आकाशवाणी बालवयापासूनच सगळ्यांवर करत असते. आणि आठवणी सुद्धा किती आहेत आपल्या, म्हणजे असे कितीतरी श्रोते आपल्यापैकी असतील की ज्यांची शाळेत जायची तयारी किंवा अमुक एक सुरू झाला कार्यक्रम की मी बॅग आवरायला सुरुवात करायचो आणि कामगार सभेची सांकेतिक धून वाजली की शाळेत जायला निघायचं. अशा आठवणी कितीतरी जणांच्या असतील. तिथपासून ते कलाकार घडवण्यापर्यंत आकाशवाणी नेहमीच खूप महत्वाची राहिलेली आहे.
1: तू कामगार सभेची संकेत धून लागल्यानंतर शाळेला जायला निघायचीस, मी मात्र ती ऐकत थांबायचो त्यामुळे मला शाळेला जायला बऱ्याचदा उशीर व्हायचा. याचं कारण ती संकेत धून सुद्धा इतकी गोड आहे, आकाशवाणीच्या सगळ्या संकेत धून इतक्या सुमधूर अशा बांधलेल्या आहेत संगीतकारांनी की त्या संकेत धून हा सुद्धा एक वेगळा संशोधनाचा विषय होऊ शकेल. आणि गंमत जम्मत बालदरबार या कार्यक्रमांच्या माध्यमातून अनेक कलाकार पुढे आले, मगाशी आपण उल्लेख केला. आज हे कलाकार आपल्या पुढे जे उभे आहेत त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास जो दिसतोय की उद्याचे मोठे कलाकार त्यांच्यामध्ये दडलेले आहेत, याचं कारण म्हणजे त्यांच्या मागे त्यांची लाडकी वर्षा मावशी ठामपणे उभी आहे. डॉक्टर वर्षा भावे आपण कृपया पुढे यावं. हा वर्षाताई भावे, प्रसिद्ध संगीतकार, गायिका आणि प्रशिक्षक वर्षा भावे. आणि याचं हे सुरुवातीचं जे सत्र आहे ते संपूर्ण लहान मुलंच सादर करणार आहेत. वर्षाताईंच्या कलांगणातली ही सुंदर फुलं त्यांच्या कलेचा सुगंध उधळण्यासाठी सज्ज झालेली आहेत. तेव्हा पुढची सगळी सूत्र या कार्यक्रमाची निवेदिका आद्या दामले हिच्याकडे मी सुपूर्द करतो. आद्या, ओम नमो जी आद्या. धन्यवाद.

हेलो हेलो हेलो।

Woo!

छान गायलं नाही का? सुरुवातीला सगळ्या कलाकारांची ओळख करून दिलेलीच आहे, त्यामुळे मी पुन्हा करून देत नाहीये. आणि आजच्या ह्या आपल्या कार्यक्रमाचं मुख्यतः आपली सौम्याताई, कुहूताई, रोहनदादा, अथर्वदादा या सगळ्या मंडळींनी जी तुम्हाला मदत केली, तुमच्या पालकांनी मदत केली, त्याबद्दल हा कार्यक्रम एकदम सुंदर झाला त्यामुळे, हो की नाही? येस. हो, हे नवीन काय आता? बर.

0: बोलाचाच भात बोलाचीच कढी.
1: बापरे काहीतरी सुचतंय.
0: हा काहीतरी सुचतंय सुचतंय. बोलाचाच भात बोलाचीच कढी परी नाही अढी श्रोती यांच्या मनी.
1: वा वा.
0: कारण काय खरी तृप्ती जी आहे ना ती उदरभरणानी होत नाही तर ती हृदयभरणानी होते.
1: नेमकं म्हणजे काय चाललंय, म्हणजे काय कविता वगैरे सादर करण्याचा प्लॅन आहे की काय?
0: नाही म्हणजे कसं आहे की कवी हे शब्दब्रह्माचे उपासक असतात, त्यामुळे मनातल्या भावतरंगांना ते शब्दरूप देतात आणि गहिऱ्या भावनांची वलय त्या शब्दांमधूनच निर्माण करतात.
1: क्या बात आहे. आणि त्यातून पाऊस, म्हणजे कालपासून पुन्हा पाऊस बरसायला लागलाय. आषाढातला पाऊस आपण खऱ्या अर्थाने अनुभवतोय. आणि पाऊस आणि प्रेम ही तर कवींची मक्तेदारी आहे, नाही का?
0: खरे.
1: आत्ता तर आहे, पाऊस पडतोय आत्ता, त्यामुळे कल्पनांना बहर आला असणारच. पण तो जेव्हा नसतो तेव्हा सुद्धा ही कवी मंडळी मूर्त पाऊस आपल्या समोर उभा करू शकतात.
0: नक्कीच. आणि याला कविवर्य मंगेश पाडगावकरांनी एक फार सुंदर शब्द योजलेला आहे. पाडगावकर म्हणतात की जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी कवी आसुसलेला असतो किंवा आपलं मन आसुसलेलं असतं त्यावेळेस तो इमोशनल इस्केप असतो. म्हणजे जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले द्वारी, इथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी. प्रसिद्ध पाडगावकरांचं गाणं. हे गाणं त्यांनी टळटळीत उन्हाच्या काहिलीनी जीव हैराण झालेला असताना लिहिलेलं आहे.
1: म्हणूनच पाऊस हे कवींसाठी एक निमित्त असतं, कारण भावनांनी ओथंबलेल्या प्रतिभेतून काव्य धारा या अविरत वर्जत असतात. आणि हा अनुभव आपल्याला प्रत्येक वेळेला येत असतो, नाही का?
0: रसिक हो, आता या काव्यधारांमध्ये भिजण्याचा आनंद आपण घेणार आहोत या नंतरच्या काव्य सत्रामधून. त्यासाठी रेश्मा कारखानीस आणि मंदार चोळकर यांना आमंत्रित करतो. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. गीतकार कवी मंदार चोळकर आणि रेश्मा कारखानीस. या सत्राचं संचालन करणार आहे रश्मी आंबळेकर. आधुनिक मराठी साहित्यामधील एक संवेदनशील आणि सर्जनशील कवयित्री म्हणून रेश्मा कारखानीस आपल्याला सुपरिचित आहेत. सहज बोलकथा आणि भावस्पर्शी शैलीमुळे त्यांच्या कविता आपल्या मनाशी संवाद साधतात. त्यांचा काव्यसंग्रह मी शून्य हा विशेष गाजलेला आहे. लहान मुलांसाठी सुद्धा त्यांनी लेखन केलेलं आहे. खट्याळ पियू आणि जादूचा खाऊ हा बालकथा संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे. मी शून्य आणि रेशीम रंग या स्वरचित कविता आणि गीतांचे 100+ अधिक प्रयोग झालेले आहेत. कृष्णार्थ हे एकपात्री संगीत नाटक याचं लेखन दिग्दर्शन संगीत आणि अभिनय सर्व काही रेश्मा कारखानीस यांचंच आहे. रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्स लंडन या संस्थेची फेलोशिप त्यांना त्यांच्या या योगदानासाठी मिळालेली आहे. त्या कवयित्री म्हणून जशा प्रसिद्ध आहेत तशाच यशस्वी उद्योजिका आणि मोटिवेशनल स्पीकर म्हणूनही प्रसिद्ध आहेत अशा रेश्मा कारखानीस आपल्या समोर उपस्थित आहेत. गीतकार आणि कवी मंदार चोळकर ज्यांनी 170+ अधिक चित्रपटांसाठी 40+ अधिक मालिकांसाठी 15 नाटकांसाठी गीतलेखन केलेलं आहे. याशिवाय अनेक जिंगल्स आणि अनेक अल्बम्स त्यांचे प्रसिद्ध आहेत. अभिनेत्री नृत्यांगना संस्कृती बालगुडे यांच्या संभवामी युगे युगे या नृत्य नाटिकेसाठी त्यांनी लेखन केलेलं आहे. स्वरचित काव्य सादरीकरणाचे कार्यक्रम सुद्धा ते करत असतात. सांस्कृतिक कला दर्पण आणि फिल्मफेअर मराठी यासारख्या अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. तेव्हा या काव्यधारात आपण भेजूया. रश्मीकडे सूत्र देताना एवढंच सांगेन की आपल्यासाठी

0: दाद देण्याचे तुम्हाला भान आहे, योग्य ठिकाणी तुम्ही दाद देत आहे, त्यामुळे दाद देण्याचे तुम्हाला भान आहे. आणि यांना सांगतो की आज शब्दांची कसोटी छान आहे.
1: पाऊस आणि प्रेम अशा आपल्या या काव्य मैफिलीचा आजचा विषय आहे. आणि ही मैफिल सुरू करत असताना प्रत्येकाला पाऊस वेगळा भासतो, जाणवतो, हे तर आपल्याला माहिती आहे. आणि त्यातून सुद्धा जेव्हा पावसाची सर जेव्हा झिम्माडपणे आपल्या अंगावर बरसते, तेव्हा ती सर सुद्धा प्रत्येकाला वेगळी भासते, किंवा त्या सरीमध्ये सुद्धा काहीतरी वेगळेपण जाणवत असतं. कशी असते ही पावसाची सर? पहिल्या कवितेमध्ये रेश्मा आपल्याला सांगतायत पावसाच्या सरीबद्दल.
2: रिम झिम एक सर नितळत्या तनूवर, रिम झिम एक सर नितळत्या तनूवर, ओल्या मातीचा सुगंधी दरवळ मनभर, रिम झिम एक सर. रिम झिम एक सर संगे सोनसळी ऊन, रिम झिम एक सर संगे सोनसळी ऊन, उण्या परिसाचा स्पर्श मन जाहले कंचन. रिम झिम एक सर, रिम झिम एक सर इंद्रधनू तरंगली, हृदयाच्या अंगणात जणू रांगोळी सजली. रिम झिम एक सर मनी पिसारे फुलले, रिम झिम एक सर मनी पिसारे फुलले, लक्ष पाचूंचे वर्षाव पंखा पंखांनी झेलले. रिम झिम एक सर, रिम झिम एक सर उरे गारवा उरात, रिम झिम एक सर उरे गारवा उरात, मन पाखरू निघाल गात पाऊस सुरात, मन पाखरू निघाल गात पाऊस सुरात.
1: क्या बात है, किती वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. प्रत्येकाच्या मनात या सरींबद्दल काही ना काहीतरी वाटत असेल. म्हणजे या चिंब भिजवणाऱ्या सरी जशा, तसा पाऊस आपल्यावर रुसतो, किंवा त्याचा रुसवा सुद्धा थोडासा वेगळा असतो का? म्हणजे तो रुसला आहे त्याचं गहिरेपण आपण अनुभवलं, आणि असं पुन्हा कधी होऊ नये हे सुद्धा आपण अगदी मनात ठरवून टाकलं की असं नको, त्याचा रुसवा नको. तुला काय वाटतं मंदार की हा रुसव्याबद्दल किंवा अशा काय भावना असतात?
3: पाऊस रुसतो नक्कीच रुसतो. आणि रुसवा फुगवा हे सगळं लहानपणात चालतं. आता आपली बच्चे कंपनी जी होती सगळी कलांगणची, त्यांनी आज हा पहिला परफॉर्मन्स केला स्टेजवर, त्यांच्या आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स आहे. एकदा प्लीज टाळ्या होऊन जाऊ देत. आणि ही जशी छोटी मंडळी आहेत ना, त्यांची जी पालक मंडळी आहेत किंवा आपण जी मोठी माणसं आहोत, ती पण कोणाची तरी छोटी मंडळी आहोत. तो आहे निसर्ग. त्यामुळे निसर्ग काय म्हणतोय आपल्याला? तो म्हणतो एकदा बरं का पाऊस रुसला, एकदा बरं का पाऊस रुसला ढगात जाऊन लपून बसला, एकदा बरं का पाऊस रुसला ढगात जाऊन लपून बसला, ढग निघाला भटकायला वाऱ्यावरती लटकायला. सगळे म्हणाले अरे थांब जाऊ नकोस हा जास्त लांब, सगळे म्हणाले अरे थांब जाऊ नकोस हा जास्त लांब, हा आलोच म्हणून गेला, हा आलोच म्हणून जो गायब झाला परत फिरून नाहीच आला. पण माणूस होता फार हुशार, म्हणाला पैसा देतो ना यार, माणूस होता फार हुशार, म्हणाला पैसा देतो ना यार. अहो रुपयाला नाही विचारत कोणी, कोट्या पैशात कसलं पाणी. तरीही बिचारा थांबला बरं, कुठं पडायचं सांगा तरी खरं. शोधून थकलो झाड पर्वत, मनाला इथं नाही हो करमत. शोधून थकलो झाड पर्वत, एवढा मुसळधार पाहिजे का आवाज? शोधून थकलो झाड पर्वत, मनाला इथं नाही हो करमत. खोटा पैसा करा खरा, काळा पैसा गोरा करा. माणूस पळतो स्वार्थासाठी, वेळच नाहीये निसर्गासाठी. पोपटपंची तुमची फार शांत बसून करा विचार, कराल कृती आत्ताच्या क्षणी. हे सगळ्या मुलांना आहे, निसर्गाच्या सगळ्या मुलांना. कराल कृती आत्ताच्या क्षणी, तर पावसात खेळाल म्हातारपणी, तर पावसात खेळाल.
1: पण पावसाचं कसं आहे माहितीये का? तो कितीही रुसला ना तरी मुळातच

0: बरसणं हा त्याचा स्वभाव आहे, तो आपण कसा बदलणार. फक्त आता मंदार यांनी कवितेत सांगितलं तसं की आत्ता कृती करणं गरजेचं आहे, मग त्याचं बरसणं जेव्हा आपण अनुभवू त्यात फक्त चिंब होणं आहे आणि मग वेगवेगळ्या कल्पना सुचणं हेच आपण करू शकतो, नाही का. कितीही रुसला तरी तो परत येणार आहे, अशा प्रकारच्या कविता सुद्धा असतातच ना. म्हणजे जसं त्याचं बरसणं रुसवा आहे हे आपल्याला वाटतं की अरे असं कसं, तसा तो येणार आहे आणि तो येतच राहणार आहे. हा दिलासा सुद्धा किती महत्वाचा आहे.
1: हो, आणि इमोशनल ब्लॅकमेल फक्त आपल्यालाच करता येतं असं नाही.
0: अगदी खरं,
1: तो पण थोडासा काग टाळतेस सखे खुळा पाऊस बोलतो. काग टाळतेस सखे खुळा पाऊस बोलतो, तुझ्या लाघव भेटीला किती दुरून मी येतो. काग टाळतेस सखे खुळा पाऊस बोलतो, तुझ्या लाघव भेटीला किती दुरून मी येतो. झेल उंजळ भरून रेंगाळू दे गालावर, माझ्या गारव्याला जडो तुझ्या स्पर्शातला ज्वर. झेल उंजळ भरून रेंगाळू दे गालावर, माझ्या गारव्याला जडो तुझ्या स्पर्शातला ज्वर. कसा लगट करतो खुळा बावळा पाऊस, कसा लगट करतो खुळा बावळा पाऊस. जणू यमुनेच्या काठी कृष्ण सावळा पाऊस, जणू यमुनेच्या काठी कृष्ण सावळा पाऊस. झुंब झुंबतो हा वारा, झुंब झुंबतो हा वारा शिळक खट्याळ घालतो, झुंब झुंबतो हा वारा शिळक खट्याळ घालतो. तू ही ये ना चिंब होना असे काहीसे बोलतो. झुंब झुंबतो हा वारा नक्षीदार मखमलीचा हिरवा पिवळ्या गालीचा, नक्षीदार मखमलीचा हिरवा पिवळा गालीचा. वर शिंपावे अत्तर तसा दरवळ मातीचा. सारे सारे तुझ्यासाठी, सारे सारे तुझ्यासाठी लाडी गोडी तर सांगतो. तू ही ये ना चिंब हो ना असे काहीसे बोलतो. झुंब झुंबतो हा वारा इंद्रधनुची कमान तुझ्यासाठी सजवली, इंद्रधनुची कमान तुझ्यासाठी सजवली. म्हणे वीज शृंखलांनी रोषणाई सुद्धा केली. कुळा ऐके ना मुळीही, कुळा ऐके ना मुळीही अवती भवती घोटाळतो. तू ही ये ना चिंब होना असे काहीसे बोलतो. झुंब झुंबतो हा वारा ऐक सरींच्या टिपऱ्या, ऐक सरींच्या टिपऱ्या सृष्टी रास रंगी रंग, ऐक सरींच्या टिपऱ्या सृष्टी रास रंगी रंग. उगा कशा आढे वेढे, उगा कशा आढे वेढे उठ चल माझ्या संग. दव बिंदूंचा मोगरा, दव बिंदूंचा मोगरा तुझ्या केसात माळतो. तू ही ये ना चिंब हो ना असे काहीसे बोलतो. झुंब झुंबतो हा वारा नाद घुमड न भात, नाद घुमड न भात साध धडधड उरात. नाद घुमड न भात साध धडधड उरात. डफ वाजत मेघांचे पाय थांबे ना घरात. तोही बेभान बेभान, तोही बेभान बेभान माझ्या सोबत डोलतो. तूही ये ना चिंब हो ना असे काहीसे बोलतो. झुंब झुंबतो हा वारा शिळ खट्याळ घालतो. तूही ये ना चिंब हो ना असे काहीसे बोलतो. झुंब झुंबतो हा वारा, झुंब झुंबतो हा वारा.
0: वा, क्या बात है.
1: धन्यवाद.
0: पाऊस काय कल्पना करत असेल हीच कल्पना मुळात इतकी वेगळी आहे, नाही का. आणि त्याच्या कल्पनांमध्ये हिरवळ आहे, पृथ्वी आहे, तिचं नटणं आहे, सजणं आहे. या सगळ्या बरोबरीने पाऊस प्रेरणा देतो कवी मनातल्या प्रेमाला सुद्धा. आणि जेव्हा आपण प्रेमाबद्दल बोलतोय तेव्हा

0: कोणीतरी एक परी असतेच, तिची आठवण तरी येणारच पावसात. हा मंदार.
1: हा म्हणजे परीची आठवण पावसात पावसाळा नसला तरी येते. एक परी असावी, एक परी असावी गालात खळ्या पाडणारी, मोगर कळ्या सांडणारी, खळखळत हसणारी एक परी असावी. नजरेत तिच्या अथांग सागर, नजरेत तिच्या अथांग सागर आणि ओठात खडी साखर. नजरेत तिच्या अथांग सागर आणि ओठात खडी साखर होऊन अलवार फुलपाखरू वाऱ्यावरती भिरभिरणारी एक परी असावी. गालात खळ्या पाडणारी, मोगर कळ्या सांडणारी, खळखळत हसणारी एक परी असावी. पैंजण विसरून जाईल कधी झुळझुळणारी.

0: विसरून जाईल कधी झुळझुळणारी अलड नदी, पैंजण विसरून जाईल कधी झुळझुळणारी अल्लड नदी, पहाट वेळी विरल्या धुक्यात प्राजक्त श्वासात भिजणारी एक परी असावी, गालात खळ्या पाडणारी मोगर कळ्या सांडणारी खळखळत हसणारी एक परी असावी. पऱ्या बिऱ्या कधीच अशा स्वप्नात बिपनात नसतात येत. पऱ्या बिऱ्या कधीच अशा स्वप्नात बिपनात नसतात येत आणि कवी बिवी लोकांना तर अजिबात जवळ नाही. हा म्हणजे कवी लोकांना बिवी घेत नाही असं समज आहे, गीतकारांना घेतात. तर पऱ्या बिऱ्या कधीच अशा स्वप्नात बिपनात नसतात येत आणि कवी वगैरे लोकांना तर अजिबात जवळ नाही घेत. खोटी खोटी कशाला जीती जागती खरी खुरी एक परी असावी, गालात खळ्या पाडणारी मोगर कळ्या सांडणारी खळखळत हसणारी एक परी असावी. आता ओळखी पाळखीतल्या सगळ्या मुली तिच्यात स्वतःला शोधणार कविता वाचल्यानंतर ऐकल्यानंतर. ओळखी पाळखीतल्या सगळ्या मुली तिच्यात स्वतःला शोधणार, ए माझ्यासाठी आहे ना ही कविता असं आडून आडून विचारत राहणार. तुझ्यासाठी नाही ग बाई, किंवा तुला कसं कळलं हे असतं ना, ते बटन असलं पाहिजे कीबोर्डवर विंडोज सारखं, किती वेळा ते टाइप करणार, एकच बटन दाबलं की तुझ्यासाठी नाही ग बाई, किंवा तुला कसं कळलं हे ज्याचं त्याने ठरवायचं अगदीच नाही जमलं ना तर कन्फ्युजनचं सोंग मिरवायचं ना सोबत रुसणारी आणि हो सोबत खुळणारी एक परी असावी, किमान एक तरी परी असावी, गालात कळ्या पाडणारी मोगर कळ्या सांडणारी खळखळत हसणारी एक परी असावी.
1: क्या बात, पण जोपर्यंत ती प्रेयसी असते तोपर्यंत ती परी असते,
0: नंतर तिला पर येतात.
1: किंवा तिची परीक्षा होते.
2: परीक्षा.
1: एकदा का तिची बायको झाली परीची परीक्षा. हा रेश्मा.
2: अगदी अगदी अगं, कुणीतरी फेसबुकवर पोस्ट केलं परवा. कुणीतरी फेसबुकवर पोस्ट केलं परवा, सर्व गुण संपन्न बायको म्हणे असते केवळ अफवा. कुणीतरी फेसबुकवर पोस्ट केलं परवा, सर्व गुण संपन्न बायको म्हणे असते केवळ अफवा. एकतर फक्त सुंदर असेल नाहीतर फक्त हुशार. एकतर फक्त सुंदर असेल नाहीतर फक्त हुशार, चुकून माकून दोन्ही असली तर मग भांडखोर असेल फार. देखणी हुशार शांतीप्रिय असली जर कदाचित, देखणी हुशार शांतीप्रिय असली जर कदाचित, स्वयंपाकाची बोंब बसणार 100% निश्चित. काहीच नाही तर उधळपट्टी, काहीच नाही तर उधळपट्टी, किंवा असेल मुलखाची हट्टी, सासूबाईशी वारंवार घेत राहील कट्टी. यावर बहुतेक नवरोजींचे लाईक्स आणि वावा. आता खरं आमचं काळोख असल्यामुळे ना दिसत नाहीये.
0: हा पण मला
2: आहे ना सांगतोय ना, शेजारी बायको नसेल तर अरे आणायला हवं होतं तिला. भले शाबाश पुरुष प्रधान, आपल्याला गुणांचं फारच ज्ञान. भले शाबाश पुरुष प्रधान, आपल्याला गुणांचं फारच ज्ञान, वेळ काढून आरशात जरा निरखावं स्वतःच ध्यान. बायको हवी सुंदर, बायको हवी सुंदर, बरं सौंदर्याची व्याख्या काय? कटरीना प्रियांका दीपिका किमान दिसावी ऐश्वर्या राय, किमान बरं का रश्मी? समजवाल का थोडं आपल्या अपेक्षांचं सूत्र, समजवाल का थोडं आपल्या अपेक्षांचं सूत्र? अहो ऐश्वर्या मिळायला आपण कोणते बच्चन पुत्र. बुद्धिमत्ते बाबतीत अवघ्या स्त्री जातीला गृहीत धरताय, बुद्धिमत्ते बाबतीत अवघ्या स्त्री जातीला गृहीत धरता आणि स्वतःची अक्कल वाढावी म्हणून सरस्वतीचीच पूजा करता. कबूल आहे चिडते भांडते थोडं भान नाही उरत, कबूल आहे चिडते भांडते थोडं भान नाही उरत, म्हणून काही टेन्शनचं निमित्त सांगून ती मद्यपान नाही करत, उधळपट्टी करते. उधळपट्टी करते पण घरासाठीच, तरी पई पई साठवते ना, आणि स्वतःकडले संपल्यावर मग तुम्हाला तीच आठवते ना. नंबर वन. सासरी तुम्हा रावसाहेबांची शाही उडवत असते, सासरी तुम्हा रावसाहेबांची शाही उडवत असते, तरी दुसऱ्याच दिवशी काटे टोचतात, घरची ओढ लागते. मग लाडा कोडाची ती राजकुमारी.

0: कशी घरदार सोडून येते तुमच्यासाठी, असेल त्या परिस्थितीत जन्मभर जुळवून घेते. आयुष्याच्या तिन्ही सांजेला दमून थकून बसाल जेव्हा, आयुष्याच्या तिन्ही सांजेला दमून थकून बसाल जेव्हा, केवळ तीच असेल सोबतीला एवढे लक्षात ठेवा. सुख दुःखाच्या त्या संगिणीचा मग तुम्हालाच वाटेल हेवा, सुख दुःखाच्या त्या संगिणीचा मग तुम्हालाच वाटेल हेवा. आणि तिला बघून स्वतःच म्हणाल, सर्व गुण संपन्न बायको नसते केवळ अफवा, सर्व गुण संपन्न बायको नसते केवळ अफवा.
1: क्या बात आहे, क्या बात आहे, वा. पण ही फेज असते ना, मध्ये मध्ये येणारी, असं आपण धरून चालू हे कायमच नाही. आणि प्रेमाबद्दल बोलायचं झालं तर कवितांमधून जे प्रेम आपल्यापर्यंत येतं, आणि पावसाचा जेव्हा उल्लेख निघालाय तेव्हा रेश्मा यांच्या कवितामध्ये सुद्धा मगाशी आपल्याला कृष्ण भेटला, राधा भेटली, आणि जेव्हा पावसाचा उल्लेख आपण करतो तेव्हा ही अजरामर प्रेम कहाणी कायम कुठे ना कुठेतरी डोकावतच असते. राधेच्या मनाची काय अवस्था असेल मंदार कवितेतून?
2: रंगात भिजवणी अंग, रंगात भिजवणी अंग उभा श्रीरंग गोकुळी आज.
0: वा.
2: रंगात भिजवणी अंग उभा श्रीरंग गोकुळी आज, राधेच्या गालावरती अलगद उतरून आली लाज. मिठीत सावळ्या उमलत असता अल्लडती मधुबाला, मिठीत सावळ्या उमलत असता अल्लडती मधुबाला, तो भवर दिवाना रास खेळण्या फुला फुलांवर गेला. ओठांवर ठेवून ओठ, ओठांवर ठेवून ओठ माळला थेट सुरांचा गजरा.
0: क्या बात आहे.
2: ओठांवर ठेवून ओठ माळला थेट सुरांचा गजरा, बासरीस तेव्हा अंकुर फुटला झरर्या अमृतधार. ओठांवर ठेवून ओठ माळला थेट फुलांचा गजरा, बासरीस तेव्हा अंकुर फुटला झरल्या अमृतधारा. हे मना मनाचे खूळ, हे मना मनाचे खूळ जीवाला भूल कशाने पडली, हे मना मनाचे खूळ जीवाला भूल कशाने पडली. तो इथेही होता तिथेही होता, तो इथेही होता तिथेही होता, त्या फसव्या सायंकाळी. अस्तित्व स्वतःचे पांघरतो तो, प्रेमाची होते बाधा. अस्तित्व स्वतःचे पांघरतो तो, प्रेमाची होते बाधा. सावलीत त्याच्या जी जी आली ती ती झाली राधा, ती ती होती राधा, ती ती आहे राधा, ती ती असेल
0: राधा.
1: पावसाचं कसं आहे ना, म्हणजे आपण त्याच्याबरोबर किती सहज आपलं नातं जोडून टाकतो, त्याच्यासाठी वेळ.
3: मध्य प्रदेश के मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नीट पेपर लीक मामले पर फास्ट ट्रैक अदालतें बनाने के निर्णय की सराहना की है. मुख्यमंत्री ने एक सोशल मीडिया पोस्ट में लिखा कि ये निर्णय युवाओं के भविष्य की सुरक्षा के प्रति सरकार की अटूट प्रतिबद्धता का सशक्त प्रमाण है. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल ने कहा है कि प्रधानमंत्री ने यह स्पष्ट कर दिया है कि नीट पेपर लीक मामले के आरोपियों को त्वरित अदालतों के माध्यम से कड़ी सजा दी जाएगी. श्री गोयल ने विपक्षी दलों से चर्चा के माध्यम से इस मामले को हल करने का आग्रह किया है.
4: हमारा कांग्रेस पार्टी और विपक्ष से अनुरोध है कि विषय का राजनीतिकरण ना करें. विपक्ष जो राजनीतिकरण कर रहे हैं इसकी घोर निंदा करते हैं. सबसे अनुरोध है शांति बनाए रखें और साथ ही साथ चर्चा के माध्यम से विषय के समाधान में हम सब मिलकर अपनी जिम्मेदारी निभाएं. मुझे उम्मीद है कि राहुल गांधी और उनके विपक्ष के मित्र युवा युवतियों की चिंता करेंगे.
3: वहीं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह ने नीट परीक्षा के पेपर लीक मामले में प्रदर्शन कर रहे छात्रों से बातचीत के लिए आगे आने की अपील की. उन्होंने कहा है कि सरकार सभी मुद्दों पर चर्चा के लिए तैयार है. श्री सिंह ने कहा कि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा और वे खुद बातचीत के दौरान उपस्थित रहेंगे. संसद के दोनों सदनों की कार्रवाई नीट पेपर लीक मामले और छात्र विरोध प्रदर्शनों सहित विभिन्न मुद्दों पर विपक्ष के विरोध के बाद दिन भर के लिए स्थगित कर दी गई. दोपहर 2 बजे दूसरी बार स्थगन के बाद लोकसभा की कार्रवाई फिर से शुरू होने पर विपक्षी सदस्यों ने दोबारा नारेबाजी शुरू कर दी. हंगामा जारी रहने पर श्री सैकिया ने सदन को कल सुबह 11 बजे

0: Come on, but come on.
1: Yankana, Yankana.
2: What come on?

0: Come on.
1: But come on.
2: Yang ganna. Yang ganna.
0: What come?

0: घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा.

0: काय ग उलटी गिनती का सुरू आहे तुझी?
1: अंक पाढे कुठलंही पाठांतर हे सगळे व्यायाम आहेत.
0: हे हॅलो, व्यायामासाठी जॉगिंग, वॉकिंग, जिम किती तरी पर्याय आहेत.
1: हो पण मेंदूचं काय, त्याचेही व्यायाम करायला हवेत.
0: अच्छा, म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटीज, बरं त्या कशा करायच्या?
1: रेडिओ ऐक ना, स्मृतीवर्धन.
0: अलकनंदा पाध्ये यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही. स्मृतीवर्धन.
2: श्रोतेहो, ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार. विद्यार्थ्यांना चर्चेसाठी येण्याचं आवाहन. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाचे राज्यात पडसाद. नीट पेपर फुटी प्रकरणी संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आणि राज्याच्या काही भागात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. चार जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. पेपर फुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. युवकांचं भविष्य हा सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्याचा विषय असल्याचं त्यांनी आज समाज माध्यमावर म्हटलं आहे. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांना सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलं. अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषांवर हा उपाय नाही अशी प्रतिक्रिया काँक्रोच जनता पार्टीनं दिली आहे. पेपर फुटीचे प्रकार रोखण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशी मागणीही त्यांनी केली. नीट परीक्षेचे पेपर फुटल्याप्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार असून विद्यार्थ्यांनी चर्चेला यावं असं आवाहन प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी केलं आहे.
1: It is my humble appeal to the students on education that the government is ready for talks whenever you want, at whichever hour of the day, and for as much length of time that you wish to. We are ready to discuss the issue on which the agitation has happened and all the other related issues as well, with an open mind, and the talks can be held at the residence of Shri Nadda.
0: गेल्या 24 तासात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना चार वेळा चर्चेसाठी प्रस्ताव देण्यात आले मात्र अद्याप त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही अशी माहिती त्यांनी दिली. कोणत्याही समस्येवर संवादाविना तोडगा काढणं शक्य नाही त्यामुळे विद्यार्थी प्रतिनिधींनी खुल्या मनानं चर्चेसाठी यावं. केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांच्या घरी किंवा कार्यालयात चर्चा होऊ शकते असं ते म्हणाले. दिल्लीतलं काँक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आणि त्यानंतरच्या घडामोडींचे पडसाद राज्यात उमटत आहेत. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्यांवर बळाचा वापर करणाऱ्या पोलीस कारवाईचा तसंच यादरम्यान झालेल्या सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा बॉम्बे बार असोसिएशननं निषेध केला आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी आणि सरकारनंही आक्रमक न होता अर्थपूर्ण चर्चा करावी असं आवाहन संघटनेच्या निवेदनात केलं आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ प्रकरणात अडकवण्याची धमकी देणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करून त्याची चौकशी करायचे आदेश

देण्यात आले आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याला पदावरून हटवण्यात आलं आहे. दरम्यान मुंबईत 18 ते 22 जुलै रोजी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान बेकायदा पद्धतीनं एकत्र येणं आणि प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्यावरून 13 FIR दाखल केले असून 400 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा निषेध केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दोन्ही पक्षांकडून येत्या 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. पेपर फुटी विरोधात आंदोलन करणाऱ्या तरुणाईवर पोलीस बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. त्यांनी आज काँग्रेसच्या शिष्टमंडळासह पोलीस महासंचालक आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांवरच्या पोलीसी दडपशाहीच्या घटना थांबवण्याची मागणी केली. नीट पेपर फुटी तसंच जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीनं आज महाराष्ट्र बंद पुकारला होता. मुंबईत सायन पनवेल आणि सायन मुलुंड महामार्गावर वंचितच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. भायखळा, घाटकोपर, भांडूप, चेंबूर, गोवंडी, कांदिवली, सायन आदी भागात कडकडीत बंद तर इतर भागात संमिश्र प्रतिसाद मिळाला. पोलिसांनी वंचितच्या सुमारे 3,500 कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. उपनगरांमध्ये बंदला पाठिंबा दर्शवत दुकानं बंद ठेवण्यात आली तर मुंबईच्या मुख्य बाजारपेठा आणि कार्यालयं नेहमीप्रमाणे सुरू होती. नागपूरच्या संविधान चौकात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सरकारविरोधात निदर्शनं केली. चंद्रपूर जिल्ह्यातही बंदला पाठिंबा म्हणून जिल्ह्यातल्या विविध भागातली दुकानं बंद ठेवण्यात आली. गडचिरोलीतही बाजारपेठा, शाळा, महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली. भंडारा जिल्ह्यात पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. भंडारा शहरातल्या मुख्य चौकातली दुकानं बंद होती. हिंगोली जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत बाजारपेठ बंद ठेवली. वाशिम जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. परभणीतही बाजारपेठा दुकानं बंद करण्यात आली तर काही शाळांना सुट्टी जाहीर झाली होती. जालना शहरातली दुकानं आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या. लातूर शहरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. पक्षाच्या वतीनं शहरातून तिरंगा मार्च काढण्यात आला. तिरंगा मार्च दरम्यान मार्गावरच्या अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही दोन्ही सभागृहांमध्ये नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवरून गदारोळ कायम राहिल्यानं दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत कामकाज सुरू होताच घोषणाबाजीला सुरुवात झाली. नीट पेपर फुटी प्रकरणी राजकारण न करता सभागृहात चर्चा व्हावी हीच सरकारची भूमिका आहे. मात्र विरोधी पक्षांनी त्यासाठी अटी घालणं योग्य नाही, बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. विरोधकांना चर्चा थांबवायची आहे त्यामुळे ते अटी शर्ती घालत आहेत असंही ते म्हणाले. त्यावर आम्ही चर्चेपासून पळ काढत नाही, पण शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आधी घ्यावा, त्याशिवाय चर्चा होऊ शकत नाही अशी भूमिका विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडली. गदारोळ सुरूच राहिल्यानं आधी तीनदा आणि शेवटी दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. लोकसभेत नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करायची सरकारची तयारी आहे असं सांगून कामकाज चालू द्यायची विनंती सभापती ओम बिर्ला यांनी केली, पण घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं दुपारी 12 वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांना बिनशर्त चर्चा करायचं आवाहन केलं. मात्र गोंधळ सुरूच राहिल्यानं कामकाजही पुन्हा दुपारी 2 वाजेपर्यंत आणि शेवटी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून नाही तर समाजातला रोष आणि अपेक्षांचं प्रतीक म्हणून बघावं असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रधानमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
नाशिक शहर आणि ग्रामीण भागातल्या 5 ते 6 तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस पडला. तिथं आजही संततधार सुरू आहे. गंगापूर धरण 90%

भरल्यानं धरणातून 9,945 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. पालघर जिल्ह्यात काल संध्याकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला असून सखल भाग जलमय झाले आहेत. वर्धा जिल्ह्यात कानगाव गाडेगाव परिसरात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अमरावती जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून बरसत असलेल्या हलक्या स्वरूपातल्या आषाढ सरींनी बळीराजा सुखावला आहे. यवतमाळ जिल्ह्यात पाऊस बरसत आहे. धुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आज सलग तिसऱ्या दिवशीही पावसाची रिपरिप सुरू होती. गेल्या 2-3 दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. राष्ट्रीय प्रसारण दिवस आज साजरा होत आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबईतून देशातलं पहिलं नभोवाणी प्रसारण झालं. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. आकाशवाणी मुंबईतर्फे शतक महोत्सवानिमित्त आज उत्सव नवचैतन्याचा हा संगीताचा कार्यक्रम झाला. हवामान. ठाणे पालघर नाशिक घाट परिसर पुणे घाट परिसराला आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. तर मुंबई रायगड रत्नागिरी नाशिक सातारा घाट परिसर आणि कोल्हापूर घाट परिसराला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग पुणे अहिल्यानगर धुळे जळगाव नंदुरबारसह विदर्भात तुरळक ठिकाणी आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार. विद्यार्थ्यांना चर्चेसाठी येण्याचं आवाहन. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाचे राज्यात पडसाद. नीट पेपर फुटी प्रकरणी संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आणि राज्याच्या काही भागात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. 4 जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: काय ग उलटी गिनती का सुरू आहे तुझी?
1: अंक पाढे कुठलंही पाठांतर हे सगळे व्यायाम आहेत.
0: हे हॅलो, व्यायामासाठी जॉगिंग, वॉकिंग, जिम किती तरी पर्याय आहेत.
1: हो पण मेंदूचं काय, त्याचेही व्यायाम करायला हवेत.
0: अच्छा, म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटीज, बरं त्या कशा करायच्या?
1: रेडिओ ऐक ना, स्मृतीवर्धन.
0: अलकनंदा पाध्ये यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही. स्मृतीवर्धन.
2: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरोईनच. एक होती माया, ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
3: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
2: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर.

0: गुरु आहे काशी सारी तीर्थे पायापाशी, गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा। या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला।
1: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा। सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले। माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रुद्रनाथ मंगेशकर आहेत, जब्बार पटेल माझ्या नाटकातले गुरु। शिकवणारे गुरु होते म्हणून प्रवास इथपर्यंत आला।

0: गजराजी।
1: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका। बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम।
2: आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर।
3: भारतात येण्यासाठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्त्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया अशी ओळख मिळाली।
4: 2 डिसेंबर 1911 रोजी राजाराणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी राजाराणीचं भव्य स्वागत केलं।
3: गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली, कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली।
5: अज्ञात मुंबई, नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या या गोष्टीचं अभिवाचन केलंय नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार यांनी। ही गोष्ट अवश्य ऐका। 29 जुलै पर्यंत दररोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता वेव्ज या OTT प्लॅटफॉर्म सह अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला।
6: श्रोते हो, प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 7:15 होत आहेत। सादर करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष।

0: श्रोत्याहो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्याहो, आज राष्ट्रीय प्रसारण दिवस. 99 वर्षांपूर्वी म्हणजे 1927 मध्ये आजच्याच दिवशी मुंबई केंद्रावरून रेडिओ प्रसारणाची सुरुवात झाली. आकाशवाणीनं देशाच्या इतिहासाचे अनेक चढउतार पाहिले आहेत. स्वातंत्र्याची पहाट असो, युद्धाचे प्रसंग असोत किंवा मनोरंजनाची आणि माहितीची गरज, आकाशवाणीनं प्रत्येक भारतीयाच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. आणि आता बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाच्या युगात AIमुळे आकाशवाणी टेलिव्हिजनच्या प्रसारणाचं स्वरूप देखील बदलू लागलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI प्रसारण क्षेत्रात वेगानं क्रांती करत आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमाच्या प्रसारणाचं बदलतं स्वरूप आणि AIचा प्रभाव, या विषयावर आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपण तज्ज्ञांकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्यानुसार आकाशवाणी देशाच्या कानाकोपऱ्यात ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचा प्रसार करत आहे. काळ बदलला, माध्यम बदलली, पण आकाशवाणीच्या आवाजातील ती आपुलकी आणि विश्वासार्हता आजही तशीच टिकून आहे. आज राष्ट्रीय प्रसारण दिनानिमित्त आकाशवाणीच्या आठवणी ताज्या करत आहेत आकाशवाणीचे निवृत्त सहाय्यक संचालक सचिन प्रभुणे.
1: आज राष्ट्रीय प्रसारण दिन अर्थात आपल्या आकाशवाणीचा 99वा वर्धापन दिन. भारत हा खेड्यांचा देश आहे असं भारताच्या स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात आपण म्हणत होतो. मात्र भारतानं विज्ञान आणि तंत्रज्ञान यात प्रगती करत आपण आता आधुनिक बनतोय. सर्वसामान्य लोकांच्या एस्पिरेशन वाढत आहेत, त्याचबरोबर सुधारणा तंत्रज्ञान हे खेड्यापर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे विज्ञान, शिक्षण, मनोरंजन, शेती, महिला सक्षमीकरण, उद्योग या सर्व क्षेत्रात या बदलत्या भारताची खूप महत्वाची अशी भूमिका आहे. ग्रामीण निमशहरी भारताच्या साथीला आकाशवाणी अर्थात रेडिओ कायमच राहिलेला आहे. घराघरात पोहोचलेल्या रेडिओनं देशाच्या विकासात भरीव योगदान दिलं. आपल्या भारतात स्थानिक प्रसारण केंद्र सुरू होण्याचा काळ हा 1990 ते 1995 काळ. आपल्या देशाची अर्थव्यवस्था खुली होण्याचा हा काळ होता. नागरिकांच्या, युवकांच्या अपेक्षांनी भरारी घेतली होती आणि यातच आकाशवाणीच्या भारतभरात असलेल्या सर्व केंद्रांनी, की जी नव्यानं उदयाला आलेली स्थानिक प्रसारण केंद्र होती, त्यांनी खूप महत्वाची भूमिका बजावली. आपलं

0: आपण जनसामान्यांना ऐकू शकतो हा विश्वास आकाशवाणीनं सर्वसामान्यांना दिला. मग या आकाशवाणींवर छोटे शेतकरी असतील, उद्योजक असतील, गावोगावी असलेले साहित्यिक असतील, लोककलावंत असतील, सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून आपलं जीवनमान उंचावलेले नागरिक असतील, यांना उत्तम व्यासपीठ आकाशवाणीनंच दिलं. आकाशवाणीनं भारताच्या विकासांमध्ये विविध क्षेत्रात बहुमोल असं योगदान दिलेलं आहे. शेती असेल, स्थानिक प्रयोग करणारे शेतकरी असतील, लोकसंगीत असेल, उद्योग असेल, शिक्षण असेल, आपत्ती व्यवस्थापन असेल, यातलं आकाशवाणीचं योगदान हे खूप महत्वाचं आहे. शेतीमध्ये स्थानिक प्रयोग, व्यावसायिक शेती करणारे, प्रक्रिया उद्योग, गटशेती, सेंद्रिय शेती यांना एक मोठं व्यासपीठ आकाशवाणीनं दिलं. लोकसंगीताचा बहुमोल ठेवा पण जपलाय, आकाशवाणीनं जपलाय, वृद्धंगत केलाय. महिला सक्षमीकरणाचं विविध क्षेत्रातील जे काम आहे त्यात आकाशवाणीचं योगदान हे वाखाणण्याजोगं आहे. गावोगावच्या स्वयंसहायता गटांना इतकं मोठं व्यासपीठ आकाशवाणीच्या माध्यमातून निर्माण झालं की त्यातून त्या उद्योग निर्मितीत आल्या, व्यवस्थापन करायला लागल्या, नवे प्रयोग करायला लागल्या, नव्या बाजारपेठा शोधायला लागल्या. आकाशवाणीनं स्थानिक नाट्यकृतींना मोठं व्यासपीठ मिळवून दिलं, अनेक लेखक घडवले. मी आपत्ती व्यवस्थापन म्हटलं की या स्थानिक प्रसारण केंद्रांचा किंवा एकूणच आकाशवाणीचा जो आपत्ती व्यवस्थापनातलं योगदान आहे ते खूप महत्वाचं आहे. त्या त्या भागातला हवामानाचा अंदाज आकाशवाणीवरूनच आजही शेतकरी मिळवतो, त्याचा उपयोग करतो. पावसाचा अंदाज आहे, पावसाची आकडेवारी आहे, विविध धरणांची पाणी पातळी किती आहे, धरणातून पाणी सोडल्यानंतर धरण क्षेत्रातल्या लोकांना घ्यायची खबरदारी आहे. यासाठी खूप मोठं योगदान आकाशवाणी देतं. एकूणच भारताच्या ज्या एस्पिरेशन असलेल्या क्लासला त्याचं व्यासपीठ मिळवून देण्याचं मोठं काम आकाशवाणीनं केलेलं आहे, स्थानिक प्रसारण केंद्रांनी केलेलं आहे. आकाशवाणीच्या या राष्ट्रीय प्रसारण दिनाला आकाशवाणीतलं हे योगदान, आकाशवाणीचं महत्व लोकांना सांगताना खूप आनंद तर होतोच, परंतु देशाच्या विकासात एक माध्यम किती मोठी भूमिका बजावू शकतं याचं अत्यंत महत्वाचं उदाहरण म्हणून आकाशवाणीकडे बघावं लागेल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना राष्ट्रीय प्रसारण दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा.
1: श्रोते हो, आजच्या डिजिटल युगात माहिती तंत्रज्ञानाचा वेगानं विस्तार होत असताना आकाशवाणी टेलिव्हिजन सारख्या प्रसारण क्षेत्रात गेल्या काही वर्षात अनेक बदल होताना आपण पाहत आहोत. आणि आता एका नव्या क्रांतीची सुरुवात झाली आहे आणि ती क्रांती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI. प्रसारण क्षेत्रात AI खूप मोठे बदल घडवून आणत आहे. रेडिओ आणि टेलिव्हिजन पासून ते डिजिटल पॉडकास्ट पर्यंत AI तंत्रज्ञानानं कामाची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. AI मुळे प्रसारण क्षेत्राचा वेग वाढला आहे. AI मुळे प्रसारण क्षेत्रात होत असलेले बदल आणि या क्षेत्राची भविष्यातील वाटचाल याविषयी अधिक माहिती देत आहेत AI क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ भूषण केळकर.
2: आकाशवाणीने गेल्या 9 दशकांपासून भारताच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि लोकशाही प्रवासामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. स्वातंत्र्य चळवळीपासून ते डिजिटल युगापर्यंत, ग्रामीण भारतापासून ते महानगरापर्यंत विविध भाषा, विविध संस्कृती आणि परंपरा जोडण्याचं कार्य आकाशवाणीनं सातत्याने केलं आहे. आज या परंपरेच्या बरोबर नवं तंत्रज्ञान उभं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचं. साधारण 2014 चौथी औद्योगिक क्रांती जी झाली, इंडस्ट्री 4.0, त्याच्यापासनं म्हणजे गेले 12-13 वर्ष आमूलाग्र बदल विशेषतः प्रसारण आणि माध्यम यांच्यामध्ये झालेत. आणि अर्थातच त्याला आकाशवाणी किंवा रेडिओ हा अपवाद असणार नाही. मुळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे मानवी बुद्धिमत्तेची नक्कल करणारी संगणकीय प्रणाली. परंतु आर्टिफिशियल इंटेलिजन्स पूर्णपणे माणसाची जागा घेणारी यंत्रणा नाही, हे आपण लक्षात ठेवू. ते माणसांच्या क्षमतांना अधिक प्रभावी बनवणारं साधन आहे. प्रसारण क्षेत्रामध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सहाय्यक म्हणून मोठ्या वेगानं प्रवेश करतोय. सर्वप्रथम कॉन्टेंट क्रिएशन, याच्यामध्ये विचार केला तर आजच्या AIच्या मदतीनं बातम्यांचा प्राथमिक मसुदा काही सेकंदामध्ये तयार होऊ शकतो. हवामान, शेअर बाजार, क्रीडा निकाल, सरकारी अहवाल सारख्या माहितीचे संक्षिप्त आणि सुसंगत स्वरूपामध्ये रुपांतर कृत्रिम बुद्धिमत्ता सहज करू शकतो. विविध भाषांमधील भाषांतर, शीर्षक तयार करणं, कार्यक्रमांसाठी संशोधन करणं किंवा सोशल मीडियावरील चर्चेचा आढावा घेणं यासारखी कामं AI करू शकतं. मात्र आकाशवाणीची खरी ताकद ही केवळ माहिती देण्यामध्ये नाहीये तर विश्वसनीय, संवेदनशीलता आणि सार्वजनिक हित जपण्यामध्ये आहे. एखाद्या बातमीमागील सामाजिक संदर्भ, एखाद्या मुलाखतीतील भावनिक छटा, एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमातील मानवी

निस्पर्श आर्टिफिशियल इंटेलिजन्स पूर्णपणे समजू शकणार नाही. एडिटिंग हा जो भाग आहे, संपादन, याच्यामध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा ऑडिओमधील अनावश्यक शांतता किंवा पार्श्वभूमीचा आवाज किंवा तांत्रिक त्रुटी या काही क्षणात दूर करू शकते. लांब मुलाखतीचे महत्वाचे मुद्दे वेगळे करणे, भाषणात अचूक लिप्यंतरण करणे, उपशीर्षके ठरवणे तयार करणे आणि संग्रहातील हजारो ध्वनी मुद्रिका शोधून काढणे यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अत्यंत उपयुक्त आहे. आकाशवाणी सारख्या विशाल संस्थेकडे दशकानुदशक जतन केलेला ध्वनी वारसा आहेच. स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलाखती, दुर्मिळ संगीत मैफली, साहित्यिकांची भाषणं, ऐतिहासिक प्रसारण यांचे डिजिटल वर्गीकरण आणि शोध सुलभ करण्यासाठी एआयची भूमिका फार मोठी आहे. यामुळे आपला सांस्कृतिक वारसा अधिक सुरक्षित आणि सुलभ होईल. याचबरोबर ज्याला आपण डिलिव्हरी किंवा प्रसारण आणि वितरण म्हणू, तर त्याच्यामध्ये सुद्धा पूर्वी रेडिओ अर्थातच निश्चित वेळेत प्रसारित होत असत, पण आत्ता ते कार्यक्रम मोबाईल किंवा स्मार्ट स्पीकर किंवा इंटरनेट रेडिओ पॉडकास्ट अशा विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सोयीनुसार कार्यक्रम ऐकता येतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स या बदलत्या सवयी समजून घेत आहे आणि योग्य श्रोत्यांपर्यंत योग्य कार्यक्रम योग्य वेळी पोहोचवण्यामध्ये मदत करत आहे. विविध भारतीय भाषांमधील सामग्रीचे स्वयंचलित भाषांतर आणि आवाजाच्या माध्यमातून सादरीकरण करण्याची क्षमता एआय मध्ये आहे. सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे भारतातील भाषिक विविधतेला नवीन ताकद त्याच्यामुळे मिळते आहे. श्रोत्यांशी संवाद हा अधिक परिणामकारक होणं हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने होतं आहे. आजचा श्रोता हा फक्त ऐकणारा नाही, तो प्रतिसाद देणारा, प्रश्न विचारणारा आणि चर्चेत सहभागी होणारा आहे. एआयच्या सहाय्यानं श्रोत्यांच्या प्रतिक्रिया, संदेश आणि अभिप्राय याचं विश्लेषण करून त्यांची आवड, अपेक्षा, गरजा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतात आणि ते एआय उत्तम करत आहे. आकाशवाणी एकदाच होते असं आपण म्हणायचो, पण परिणामकारकता न बदलता आकाशवाणी आपण म्हणू तेव्हा होऊ शकते असं तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे येऊ शकतंय. यापुढच्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी काय काय होऊ शकेल ह्याला खरोखर जी कल्पना शक्ती आहे त्याचीच मर्यादा असू शकते. त्याचे फायदे तोटे दोन्ही आहेत. अत्यंत वेगाने माहितीचं संकलन करून त्याचं प्रसारण करणं हे जगभर आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये घडतंय ते अधिक वेगाने होईल. दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये विश्वासार्हता वाढणे आणि संपादनाचं किंवा एडिटिंगचं काम कमी करणे आणि त्यामुळे अधिक मानवी सहभाग वाढवायला जो कल्पकतेवर आधारित असेल असं करायला मदत करणे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स नक्की करणार आहे. आजच्या जमान्यामध्ये की जिथे लोक एकमेकांशी अतिशय सहज जोडली गेलेली आहेत, ज्याला आपण समाज माध्यम म्हणतो, तर या काळामध्ये आकाशवाणीची जबाबदारी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळामध्ये अधिक आहे. कारण आपण ऐकलं असेल की एका उद्योजकाचा आवाज वापरून मोठी रक्कम कोणीतरी परस्पर लांबवली होती. याचा अर्थ असा की आवाजाचं नक्कल करणे आणि त्याच्यातनं काही चुकीची बातमी पसरवणे किंवा चुकीचा संदेश दिला जाणे आणि तोही मोठ्या प्रमाणावर, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक आपला धोका आकाशवाणी किंवा या माध्यमामध्ये समजायला हवा. आणि त्याचमुळे जे कॉन्टेंट क्रिएशन आहे, साहित्य किंवा सामग्री निर्मिती आहे, याच्यामध्ये अधिक आपल्याला कठोर नियंत्रण असणं आवश्यक राहील. भारत हा विविध भाषा, संस्कृती, धर्म यांचा देश आहे आणि त्यामुळे चुकीची माहिती, बनावट ध्वनिमुद्रिका, डीप फेक तंत्रज्ञान या सगळ्याच्या मध्ये आपल्याला कठोर संपादकीय नियंत्रण आवश्यक राहील. हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक मोठा तोटा आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून सत्यता, निष्पक्षता आणि सार्वजनिक हित याच्यामध्ये कुठेही आपल्याला तडजोड करता येणार नाही. प्रसारण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या भूमिका याच्यामध्ये पत्रकार, निर्माता, तंत्रज्ञ आणि उद्घोषक यांना पण एआयच्या साधनांचा प्रभावी वापर करता यायला हवा आणि तो करता येण्यासाठी एआयचे जे टूल्स आहेत त्याच्याबद्दल माहिती असायला हवी. शेवटी एआय आणि मानवी बुद्धिमत्ता यांचा समतोल साधणं अत्यंत आवश्यक राहील. एआय वेग देईल, विश्लेषण करेल आणि पुनरावृत्तीची कामं टाळेल, पण कल्पकता, मूल्याधिष्ठित पत्रकारिता, संवेदनशील संवाद आणि लोकांसाठी विश्वासाचं नातं निर्माण करण्याचं कार्य मात्र आकाशवाणी मधील माणूसच करू शकेल. आकाशवाणी ही केवळ प्रसारण संस्था नाही, ती भारताच्या लोकशाहीची, संस्कृतीची आणि जनविश्वासाची वाहक आहे. आणि त्यामुळे एआय स्वीकारताना आपण तंत्रज्ञानाचा वापर मनुष्याला केंद्रस्थानी करून ठेवायला हवा. अर्थातच एआय हे साधन आहे, ध्येय नाही. आपलं ध्येय जे राहील ते विश्वसनीय, सर्वसमावेशक, लोकाभिमुख
आणि दर्जेदार प्रसारण आणि त्यामुळे रेडिओनं ट्रान्झिस्टर पासून FM पर्यंत उपग्रह प्रसारणापासून डिजिटल स्ट्रीमिंग पर्यंत अनेक बदल यशस्वीपणे स्वीकारलेत. AI ही त्या प्रवासातली पुढची पायरी आहे. या बदलाला आपण

0: नव्हे तर विवेकानं आणि तयारीनं आणि आत्मविश्वासाने समारोप गेलो तर आकाशवाणीचं भविष्य एआयच्या काळामध्ये अधिक प्रभावी लोकाभिमुख होईल आणि मला वाटतं बहुजन हिताय बहुजन सुखाय अशी असणारी आकाशवाणी बहुजन सहभागाय अशी पण व्हावी हे एआय करू शकेल असा माझा विश्वास आहे.
1: श्रोते हो, प्रसारण क्षेत्रानं नेहमीच नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. एआयमुळे प्रसारण क्षेत्र अधिक वेगानं अचूक आणि वैविध्यपूर्ण होत आहे. भविष्यात मानवी कौशल्य आणि एआय तंत्रज्ञान या दोघांच्या संगमानं प्रसारण क्षेत्र अधिक समृद्ध होईल. आधुनिकतेची कास धरताना या माध्यमात काम करणाऱ्यांच्या आवाजातील आणि चेहऱ्यावरील भावाची आपुलकीची ऊब कायम राहील यात शंका नाही. तंत्रज्ञानाची ही नवी पावलं प्रसारण क्षेत्राला अधिक समृद्ध करतील एवढं मात्र नक्की. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुशीला वेंगुर्लेकर, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन अमिता बडे.
2: FM 101.1 MHz आणि न्यूज ऑन EIR या ऍपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोते, आता सायंकाळचे 7:30 होत आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.

0: मंडळी नमस्कार. मंडळी, आज आहे गुरुवार. भारतीय सौर एक श्रावण शके 1948 अर्थात 23 जुलै 2026. मंडळी, आता ऐकूया कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड यांच्याकडून प्राप्त झालेले आजचे बाजारभाव. शेतमालाचा प्रकार: गहू कमाल दर 2410 रुपये, किमान दर 2390 रुपये आणि सरासरी दर 2410 रुपये प्रति क्विंटल. ज्वारी कमाल दर 2270 रुपये, किमान दर 2100 रुपये आणि सरासरी दर 2270 रुपये प्रति क्विंटल. चना कमाल दर 5000 रुपये, किमान आणि सरासरी दर 5000 रुपये प्रति क्विंटल. तूर कमाल दर 7495 रुपये, किमान आणि सरासरी दर 7495 रुपये प्रति क्विंटल. सोयाबीन कमाल दर 7165 रुपये, किमान दर 5500 रुपये आणि सरासरी दर 7095 रुपये प्रति क्विंटल. हळद काळी कमाल दर 18350 रुपये, किमान दर 14550 रुपये आणि सरासरी दर 16200 रुपये प्रति क्विंटल. आणि हळद गोळा कमाल दर 16295 रुपये, किमान दर 14000 रुपये आणि सरासरी दर 15700 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड यांच्याकडून प्राप्त झालेले आजचे बाजारभाव. किसानवाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार. या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत.
1: अरे अरे अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का.
2: पुतला बोल रहे?
1: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
2: मतलब?
1: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. माटी भी तंदुरुस्त.

0: मंडळी, शेती व्यवसायामध्ये उत्पादन घेणं जितकं महत्वाचं आहे तितकंच त्या उत्पादनाचं योग्य पद्धतीनं विपणन करणंही महत्वाचं आहे. बाजारपेठेचा अभ्यास, ग्राहकांची गरज आणि योग्य विक्री नियोजन याचं ज्ञान असल्यास शेतकरी आपल्या शेतमालाला अधिक चांगला दर मिळून आर्थिक उत्पन्न वाढवू शकतात. या विषयावर अधिक मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे महेश माधव यमलवाड या ठिकाणी आहेत आणि यांची मुलाखत घेतली आहे राहुल आत्राम यांनी. तर ऐकूया शेतीविषयक आणि मार्केटिंग कौशल्य याविषयीची मुलाखत.
1: शेतकरी बांधवांनो नमस्कार. शेतकरी बांधवांनो, आपण आपल्या किसान वाणी या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना अधिकाऱ्यांना तर बोलतच असतो, पण शेतीच्या माध्यमातून आता मोठ्या प्रमाणात युवक शेती या क्षेत्रामध्ये येत आहे. शेतीमधून देखील प्रगती साधता येते. शेतीच्या माध्यमातून सामूहिक गट निर्माण करतो, सामूहिक शेती करता येते, मार्केटिंग करता येते. आपणच मालक, आपणच चालक, ही जी आता नवीन ट्रेडलाईन म्हणायचा हरकत नाही की शेतकरी बंधू भगिनींना आता मीच मालक मीच चालक हेच म्हणायची वेळ आलेली आहे. तेव्हा शेतीच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसाय, जोड व्यवसाय देखील आपण आज गरज झालेली आहे की आपण जोड व्यवसाय केला पाहिजे. पण जोड व्यवसाय करत असताना आपली जी भारतीय संस्कृती आहे ती आहे पारंपरिक शेती करण्याची. शेतीच्या माध्यमातून देखीलच आपण एक चांगली उन्नती साधू शकतो. शेतीच्या माध्यमातून एक वेगळं क्षेत्र म्हणून आज शेतीला आपण दुसऱ्या पद्धतीने जर हाताळली, नवीन नवीन गोष्टींचा उपयोग करून, तर शेतीची भूमिका बदलू शकते असं म्हणायला हरकत नाही. आणि आज मी असं ठरवलं होतं की आपल्या किसानवाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून जेवढे युवा शेतकरी आहेत त्यांच्याशी संवाद साधलं पाहिजे, युवकांना देखील संधी भेटली पाहिजे. तर संधी मिळाली आणि योग्य मार्गदर्शन मिळालं, नक्कीच युवक शेतीच्या माध्यमातून देखील एक आपलं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करू शकतात. आणि विशेष म्हणजे आज आपल्या या किसानवाणी कार्यक्रमात महेश माधवराव यमलवाड हा आपला एक युवा मित्र, शेतकरी मित्र आपल्यासोबत आहे. मोळेगाव तालुका उंबरी जिल्हा नांदेड इथले ते रहिवासी आहे. बीएससी अॅग्री कल्चरमध्ये त्यांनी त्यांची पदवी पूर्ण प्राप्त केलेली आहे आणि 2021 त्यांनी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर इथून ही पदवी घेतलेली आहे. आणि जवळपास आज 12 वर्षापासून शेतीमध्ये ते या क्षेत्रात काम करत आहेत. जवळपास 7 एकर शेती त्यांच्याजवळ आहे. कुटुंब पण खूप छान आहे, आई वडील भाऊ बहीण सगळे आहेत, सगळे मिळून शेती करतात. विशेष म्हणजे 2 एकरमध्ये हळद आणि आता 2 एकरमध्ये कापूस आणि सोयाबीन यांची या हंगामामध्ये त्यांनी लागवड केलेली आहे. त्या माध्यमातून देखील आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. एकंदरीत

0: नोकरी करत शेती करणं आता सोपं राहिलं नाही. दोघांमध्ये समन्वय साधता येत नाही. नोकरी एक तर पूर्ण वेळ जातो, नाही तर मग शेती कामामध्ये जातो. पण आपला हा जो युवा मित्र आहे महेश माधव यमुलवाड, म्हणतोय आपण मराठीमध्ये खूप छान म्हण आहे की मूर्ती लहान पण कीर्तिमान. वय वर्ष 27च आहे, पण शेतीच्या माध्यमातून देखील कशी प्रगती करता येते या विषयाच्या अनुषंगाने आपण त्याच्याशी बोलणार आहोत. महेश, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुझं स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार सर. नमस्कार.
0: महेश, एक सेल्स मॅनेजर म्हणून तुम्ही एका कंपनीत काम करता.
1: हो.
0: मला त्या कंपनीचं नाव सांगता येणार नाही, पण तुम्ही नोकरी करताय मॅनेजर म्हणून, इकडे तुम्ही शेतकरी म्हणून काम करताय शेतीमध्ये तुमच्या. तर नोकरी पहिले लागली शेतीकडे वळलात की शेतीमध्ये काम करत असताना नंतर नोकरीकडे वळला?
1: आधीपासून वडिलोपार्जित शेती आहे. आधी आजोबा बघायचे, आजोबाच्या नंतर वडील बघायचे,
0: पारंपरिक शेती चालू.
1: त्याच्यानंतर मी अॅग्रिकल्चरचं शिक्षण घेतल्यामुळे शेतीबद्दल थोडीशी क्युरिओसिटी म्हणजे आवड निर्माण झाली आणि वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात आलो या क्षेत्रात शिक्षण घेत असताना. मग शेतीबद्दल मग थोडस एक उत्साह आला, निर्माण झाला, बाबा शेतीमध्ये एक व्यवसाय म्हणून पाहू शकतो आपण, शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करू शकतो. त्या हिशोबानं मग माझं एक आधीपासून ठरलं होतं की बाबा आपल्याला शेतीमध्ये काहीतरी वेगळं पण
0: करायचं,
1: आधुनिक प्रयोग करायचं. या हिशोबानं मग शेतीकडे वळलो. त्यातल्या त्यात त्या हिशोबाने मग मी शेती करत करत असताना नंतर लॉकडाऊनचा फेज आला.
0: बरोबर.
1: माझं बीएससी अॅग्रीचं शेवटचं जे वर्ष होतं ते लॉकडाऊन मध्ये एक वर्ष पूर्ण केलं. तर तेव्हा घरी होतो, तेव्हा मग शेतामध्ये जे कामं पडत असतील ती सर्व करायची. मग पेरणी केली, त्याच्यानंतर आपण कोळपे पकडले, सगळंच
0: काम केलं.
1: लहानपणापासून हे करत आलो, तेव्हापासून थोडस जास्त काम करायला भेटलं शेतामध्ये. मग तेव्हापासून मग नंतर मी शेती करत करत माझा जॉब चालू केला. शेतीच्या निगडीतच माझा जॉब आहे. कृषी क्षेत्रात, मार्केटिंग क्षेत्रात आहे मी. खताच्या कंपनीमध्ये आहे.
0: अच्छा.
1: आणि तिथून मग माझे टेक्निकल सेशन झालेले आहेत अगोदर कंपनीचे. जसं की आता आपल्याकडे जे पिकं आहेत, सोयाबीन असू द्या, कापूस असू द्या की हळद, टोटल पिकाचं मला तांत्रिक ज्ञान आहे.
0: अच्छा.
1: मी ते कंपनीच्या माध्यमातून असो, मोरिस्टाच्या माध्यमातून ते शिकलेलं आहे. माझे टेक्निकल सेशन झालेले आहेत.
0: बरं. आपल्याकडे शेती आहे.
1: हो.
0: आपण शेतकरी आहोत. शेतीत आपण आपलं पिकांचं नियोजन करतो, पीक लागवडपासून तर काढणीपर्यंत, नंतर त्याला मार्केटमध्ये आणण्यापासून सगळं काम आपण शेतकरीच करतो.
1: बरोबर.
0: बरोबर. मग माझ्या मार्केटचा माल लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीनं मार्केटिंग केलं पाहिजे, तरच त्या मालाला भाव भेटेल किंवा तेव्हाच त्याची ओळख वेगळी होईल, तरच लोकांना ते आवडेल. तर लोकांना आपल्या मालाच्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी, त्याची क्वालिटी सांगण्यासाठी, पटवून देण्यासाठी, त्याची चव पटवून देण्यासाठी, त्याचा स्वाद पटवून देण्यासाठी मार्केटिंग कशी महत्वाची भूमिका पार पाडू शकते, आणि युवकांनी शेतीविषयक, ज्या शेतकरी युवक आहेत, त्यांनी देखील मार्केटिंगच्या माध्यमातून कसं याकडे बघावं, काय बोलणार?
1: सर, सध्या हे तंत्रज्ञानाचं युग आहे.
0: बरोबर.
1: सध्या प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे.
0: बरोबर.
1: आज तुम्ही एखादी गोष्ट कोणत्या प्रोडक्ट बद्दल असेल किंवा शेतीबद्दल असेल किंवा शेतीवर एखादं रसायन फवारायचं असेल तुम्हाला, जसं की सोयाबीन, तर सपोज तुम्हाला तुमच्या शेतावर तुमच्या सोयाबीनवर आळी आली, चक्री भुंगा आला, तर तुम्ही सध्या आता एआयचा जमाना आहे,
0: चॅटजीपीटी,
1: जेमिनी असे भरपूर एप्लिकेशन आलेलं आहे, त्याचा तुम्ही वापर करू शकता. तुम्ही जस्ट तुम्हाला कळत जरी नसेल, तुम्ही एखाद्या आळीचं फोटो काढला आणि चॅटजीपीटीवर टाकला, ही आळी काय डॅमेज करते तुमच्या पिकाला, असं जरी तुम्ही बोललात, व्हॉइस नोट जरी पाठवली किंवा मेसेज जरी पाठवला, तर तुम्हाला त्याच्यावर प्रिकॉशन काय घ्यावा, कोणता फवारा घ्यावा, त्याचं प्रमाण किती घ्यावं, ते सर्व.
0: बरोबर.
1: ते तर आहे. त्याच्यानंतर बऱ्याच कंपनीचे ऍड येतात, बऱ्याच कंपनीचे पोस्टर्स असतात मार्केटमध्ये, वेगवेगळ्या कंपनीचे एम्प्लॉय असतात, त्यांच्या संपर्कात राहू शकतात,
0: मित्रमंडळी असतात,
1: विद्यापीठाचे तंत्र लोक आहेत, त्यांच्या संपर्कात राहू शकतात, तालुका अॅग्रिकल्चर कृषी सहाय्यक यांचा पण तुम्ही तांत्रिक मार्गदर्शन घेऊ शकता.
0: शेतकऱ्यांना मार्केटिंग स्किल अवगत करणं सध्या आता गरज आहे, कारण आपलं प्रॉडक्ट असते, आपले माहिती, आपले पीक पाणी असते, सगळं आपण.
1: बरोबर.
0: इव्हन आपण जेव्हा प्रॉडक्ट घेऊन जातो, शेतमाल आपला घेऊन जातो, तर मग आपण समोर बघतो आता मोठमोठ्या जाहिराती होतात,
1: है
0: ना, मोठ्या मोठ्या प्रॉडक्टचं लॉन्चिंग होतं, हे होतं, ते होतं. आपल्याला आपल्या प्रॉडक्टचं लोकांपर्यंतची त्या संदर्भातली माहिती पोहोचवायची आहे, तर मार्केटिंग स्किल काय असावं असं वाटतं शेतकऱ्यांच्या?
1: सर, मार्केटिंग स्किल एक असं हे आहे, आता सपोज एखाद्या कंपनीचं प्रॉडक्ट तुम्ही मार्केटमधून आणता, तर फर्स्ट ऑफ ऑल एखादं जर प्रोडक्ट मार्केटमध्ये कंपनी आणत असेल तर त्याचे भरपूर ट्रायल होतात.
0: बरोबर. चेक केले जाते,
1: प्रोसेस वाईज जातो, फायनल मार्क भेटल्यानंतर तो मार्केटमध्ये.
0: बरोबर.
1: आणि मार्केटमध्ये आल्यानंतर तो प्रोडक्ट त्या पिकावर कसं काम करतो हे पाहण्यासाठी कंपन्या, बऱ्याच कंपन्या मार्केटमध्ये असतात.
0: बरोबर.
1: त्या डेमो देत असतात, एका पंपाचा असू द्या, अर्धा एकरचा असू द्या, मग ते तुम्ही वापरून पहा, मग त्याच्यावर तुमचा फीडबॅक द्या, त्याच्यावर तुम्ही कंपनीचं टेस्टिमोनियल घ्या किंवा

0: एखादं लिहून फीडबॅक घेतात.
1: बरोबर,
0: तुम्हाला कसं वाटलं बाबा, मग ते शेतकऱ्याला जर आलं ते 100% वापरणार, नाही तर नाही वापरणार. मग ते सांगणार नेमकं प्रोडक्ट मध्ये आहे काय, कसा रिझल्ट आला, बस एवढं.
1: नाही पण आपण असं म्हणतोय की सध्या माझ्यासोबत 10 लोक आहेत, 10 शेतकरी आहेत, ग्रुपमध्ये आपण शेती करतो.
0: बरोबर,
1: आणि चांगलं मालाचं उत्पादन होत आहे.
0: बरोबर बरोबर,
1: आणि माझ्या मालाला लोकांपर्यंत मला पोहोचवायचं. सोशल मीडिया आपल्याकडे खूप आहे, सगळ्या गोष्टी आहे, आपण त्याचा उपयोग करून तिथपर्यंत जाऊ शकतो लोकांपर्यंत. मालाच्या संदर्भात माझ्याकडे माल असा आहे तसा आहे, तुम्हाला हवं असल्यास आमच्याशी संपर्क साधा, हे सगळ्या गोष्टी असतात. तरी काही गोष्टी अशा असतात की जे फक्त जो माल पिकवतो तो काढतो त्यालाच माहीत असतं.
0: बरोबर,
1: तो थर्ड पर्सनला नाही माहित राहत. आणि थर्ड पर्सनला जर माझ्या मालाची क्वालिटी, माझ्या मालाचं स्वाद जर पटवून द्यायचं असेल, तर आता मोठ्या मोठ्या प्रमाणात कृषी मेळावे होतात, बचत गटाचे स्टॉल लागले जातात, आपले शेतकरी बांधवांचे स्टॉल लागतात की त्या माध्यमातून त्यांनी स्वतः निर्माण केलेले प्रॉडक्ट तिथे विकले जाते आणि लोक घेतात, हे आपण सत्य मानलं पाहिजे. तर मार्केटिंगच्या माध्यमातून जर शेतकऱ्यांना अधिक प्रगती साधायची असेल, उन्नती साधायची असेल, आर्थिक जी उन्नती साधायची असेल, तर आता या मंचाचा उपयोग करता येईल. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती साधण्यासाठी किंवा प्रॉडक्टच्या संदर्भात लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल?
0: सोशल मीडियाचा तर आहेच सर, जे वेगवेगळे कृषी प्रदर्शन असतात तिथे भरपूर स्टॉल लागतात, तिथे तुम्ही स्टॉल लावा.
1: बरोबर,
0: त्याच्यानंतर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातर्फे पण प्रदर्शन भरतात जिल्हा लेवलला, तिथे तुम्ही सहभाग नोंदवा. तुमचं बचत गटाच्या माध्यमातून पण कार्यशाळा होतात, तिथे स्टॉल लावा. असे विद्यापीठामध्ये पण भरतं कृषी प्रदर्शन, तिथं तुम्ही आणि तुम्ही जेवढं कृषी प्रदर्शन कार्यशाळेमध्ये तुम्ही सहभाग घेसान तेवढं तुम्ही त्या गोष्टीबद्दल अवेअर होसान. आणि तुमचं जे कोणी तुम्ही बनवत असाल प्रोडक्ट असो, तुमचा माल असो, तिथे विकेल तुमचा
1: आणि
0: विकल्या जाईल.
1: आपण मॅनेजर म्हणून काम करत असताना आता सध्याच्या युगासाठी आपण शेतकऱ्यांसाठी देखील एक शेती युवक मॅनेजर आपण म्हणायला की प्रत्येकानंच मिस करता मिस चालक मिस मालक बनणं.
0: बरोबर,
1: मग चालक मालक म्हटल्यानंतर सर्वस्व जबाबदारी आपली असते.
0: बरोबर,
1: म्हणजे तुम्ही माती परीक्षण करण्यापासून
0: हार्वेस्टिंग फायनल
1: पूर्ण फवारणी करण्यापासून सगळ्या सगळं.
0: बरोबर,
1: आणि सध्या स्पर्धेच्या युगामध्ये टिकायचं असेल तर मी त्याच्यापेक्षा किती चांगलं उत्पादन घेऊ शकतो किंवा चांगला माल मी लोकांपर्यंत देऊ शकतो हे आपल्याला बघितलं पाहिजे. एकंदरीत शेती आता ही स्पर्धेची न राहता उन्नतीची व्हायला गरजेचं आहे.
0: बरोबर,
1: कारण आता सध्या आपल्याकडे मॅनपॉवर कमी,
0: बरोबर,
1: लोकांचा अभाव आहे, निसर्ग साथ देत नाही.
0: बरोबर,
1: तर अशा काही गोष्टी असतात की जे आपल्याला आपल्या शेतीला तारू शकते. तसं जोड व्यवसायाचा आपण विचार केला तर शेती आणि जोड व्यवसाय या माध्यमातून देखील काय करता येईल आपल्या शेतकऱ्यांना असं वाटतं?
0: एकतर सध्या या स्पर्धेच्या युगामध्ये कॉम्पिटिशन भरपूर.
1: बरोबर आहे,
0: एकतर आज ग्रामीण भागामध्ये थोडस शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन ग्रामीण भागातल्या युवकांचा थोडासा बदललाय. आता लोकांना काम नकोय, जे काही शेती करायची आता बैल कुठे राहिले नाहीत.
1: बरोबर, पशुधन
0: राहिले नाहीत आणि जे काही शेती आहे ते ट्रॅक्टरवर
1: म्हणजे यंत्रांचा वापर,
0: यंत्राचा वापर जास्त वाढलेला आहे. तर आता शेती करण्यासाठी एक यांत्रिकीकरणामुळे आता थोडस शेती करू वाटत नाही, कष्टाचे काम वाटतात लोकांना, चिखलामध्ये पाय ठेवू वाटत नाही. त्याच्यामुळे थोडस आधुनिक पद्धतीने शेती केली तर थोडस फायदा होईल.
1: म्हणजे आपली जी भूमिका होती पहिले की पारंपरिक शेतीचा आता कुठेतरी बदल व्हायला पाहिजे, आणि तांत्रिक आधुनिक शेतीकडे वळलं पाहिजे असं म्हणायला. म्हणजे एकंदरीत आपल्या शेतीमध्ये पिकवण्यापासून फलफूल तयार करण्यापासून लोकांपर्यंतच नाही तर मार्केटपर्यंत जायचं असेल तर काही गोष्टी अशा आहे की ज्या महत्वाच्या आहेत आणि त्याचा अभ्यास शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त ठरू शकतो.
0: बरोबर,
1: जेणेकरून आपण त्या क्षेत्रामध्ये मार्केटिंग क्षेत्रामध्ये वेगळं नाव तयार करू शकतो, एक ब्रँड तयार करू शकतो असं म्हणायला हरकत नाही. शेतीमध्ये काम करत असताना आणि आपली नोकरी सांभाळून कसं नियोजन करतात?
0: आता माझं फील्डवर काम जरी असलं तरी माझं डेली असते घरी संपर्क असतो, काय चालू आहे काय नाही. दर शनिवार तरी मी शेतीकडे लक्ष देत असतो, स्वतः ग्राउंड फिल्डवर उतरून काम करत असतो. बाकीचे भाऊ आणि वडील आहेतच तसं. माझं एक टेक्निकल मार्गदर्शन असतं बाबा, जेवढा वेळ जरी नाही भेटला एखाद्या वेळेस मला शेतामध्ये काम करायचं, तुम्ही हे वापरा, हे खत औषधं वापरा,
1: मार्गदर्शन.
0: हा,
1: म्हणजे आपण त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्याला माहित
0: आहे, माहित आहे पुढे बाबा काय नियोजन करायचं,
1: कोणत्या गोष्टी वापरल्या पाहिजे,
0: हळदीला असू द्या, कोणते खतं टाकले पाहिजे, कोणत्या फवारण्या केल्या पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही काय सोडलं पाहिजे खत वगैरे, ते सगळं मी सांगत असतो. त्या हिशोबानं मी पण काम करतो, मला जसा वेळ भेटला सुट्टीच्या दिवशी वगैरे, आणि घरचे तर नेहमीच असतात.
1: म्हणजे एकंदर असं म्हणता येईल की शेतीच्या माध्यमातून शेतीला लागणारं जे योग्य अभ्यास पाहिजे ते तुम्ही करता, त्या माध्यमातून तुम्ही घरच्यांना सांगतात, आणि शेतीचा जो मोठा भार आहे ते घरचे लोक.
0: बरोबर आहे, म्हणजे कष्टाचे काम आहे.

0: ते
1: तुमचं सहकार्य आणि त्यांची मेहनत असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे ते दोन्ही एकाच नाण्याने दोन बाजू झालेत असं म्हणायला हरकत. छान. एकंदरीत युवकांनी शेतीच्या माध्यमातून जर अभ्यासयुक्त शेती केली आणि आज शेतकरी स्वतः एक चांगला मोठा बिझनेस तयार करू शकतात, मार्केटिंग करू शकतात. मार्केटिंग स्किल्स शिकणं हे देखील आता शेतकऱ्यांना आवश्यक झालेलं आहे. माझा प्रॉडक्टची क्वालिटी कशी आहे, माझा प्रॉडक्ट किती छान आहे हे इतरांना

0: माझा प्रॉडक्ट किती छान आहे हे इतरांना पटवून देण्यासाठी जर मार्केटिंग स्किल शेतकऱ्यांनी हस्तगत केली, त्याचं शिक्षण घेतलं, तर आपणच आपल्या स्वतःच्या मालाचं उत्पादन करू शकतो, माल लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि एक चांगलं वेगळं ओळख मार्केटिंग माध्यमातून प्रॉडक्टच्या नावानं आपण आपल्या करू शकतो असं म्हणायला हरकत नाही. 21व्या शतकामध्ये तंत्र बदलताय, यंत्र बदलताय, माणूस बदलताय, गाव बदलताय, खेडं बदलताय, भाषा बदलताय, सगळ्या गोष्टी बदलताय, पण शेती कधीच बदलणार नाही, शेती करणारे बदलणार नाही, पण त्याला योग्य जोड मिळाली ते म्हणजे मेहनतची, प्रशिक्षणची, अभ्यासाची आणि व्यवस्थित तांत्रिक शिक्षण घ्यायची आणि योग्य वेळेत योग्य मार्गदर्शन तज्ज्ञ व्यक्तींचं मिळालं तर नक्कीच शेतकरी देखील एक मोठा व्यापारी बनू शकतात आणि स्वतःला वेगळं इतरांपासून वेगळं दाखवू शकतात असं म्हणायला हरकत नाही. आपल्यासारखे जे युवक ज्यांची इच्छा आहे मार्केटिंगमध्ये यायची, शेतीच्या माध्यमातून आपलं वेगळी ओळख करायची आणि आपल्याच मालाला योग्य लोकांपर्यंत पोहोचवण्याची, अशा सर्व युवकांसाठी मार्केटिंग स्किल किती महत्वाची आहे याबद्दल काय बोलणार?
1: सध्या मार्केटमध्ये सर युवक भरपूर आहेत. आता सगळ्यांना शासकीय नोकरीच्या मागे सध्याचं जे वातावरण आहे, प्रत्येकाला वाटते बाबा निवांत नोकरी
0: असं,
1: कोणी ग्राउंड लेवलला उतरायला तयार नाही. सर्व सोप्या गावरान भाषेत म्हणायचं राहिलं तर चिखलात पाय कोणाला ठेवायची
0: इच्छा नाही.
1: शेतकरी शेतकऱ्याचं सुद्धा म्हणणं आहे की बाबा माझा मुलगा नोकरीच केला
0: पाहिजे,
1: शेती ही कोणी नाही केली पाहिजे, शेतीच हे तुमचं अस्तित्व आहे, त्याच्यामुळे शेतीशिवाय पर्याय नाही, तुम्हाला खायला दोन टाइम अन्नच लागतं,
0: बरोबर आहे,
1: त्याच्यामुळे तुम्ही शेतीशिवाय पर्याय
0: नाही,
1: हे आपलं अस्तित्व आहे,
0: बरोबर,
1: शेती ही वे ऑफ लाईफ आहे,
0: बरोबर आहे,
1: तुमचा जीवनाचा मार्ग आहे.
0: वा,
1: त्याच्यामुळे तुम्ही जेवढं शेतीमध्ये टाकाल त्याच्यापेक्षा दुपटीनच बाहेर येणार
0: नक्कीच.
1: त्याला अधून एक तिची जोड तुम्ही ड्रीप असू द्या, तुमचं तुषार सिंचन, ठिबक सिंचन, त्याच्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या खतांचा वापर करून वेगवेगळ्या सिस्टीम जसं की म्हणजे सिंचनाच्या पद्धती आणि आधुनिकतेची जोड घेऊन सांगड घालून याची जर चाललं तर शेती निश्चित तुम्हाला परवडते
0: आणि चांगला बिझनेस देखील
1: आणि
0: जर आपण केली व्यवस्थित
1: 100%
0: आपल्या आपल्याच मालाची
1: 100%
0: वेगळी ओळख निर्माण होऊ शकते.
1: 100%
0: एकंदरीत महेश वय वर्ष 27 शेतीच्या मालासाठी मार्केटिंग किती महत्वाची असते आणि आपण जर आपल्या मालाचा योग्य पद्धतीने मार्केटिंग केली, सेल्स केली, तर नक्कीच एक वेगळं शेतकरीची ओळख निर्माण होऊ शकते.
1: 100%
0: व्यापारी म्हणून बिझनेसमॅन
1: 100%
0: छान महेश तिथे आलात, इतकी छान आमच्याशी गप्पा केला, संवाद साधला आणि युवकांनी देखील आपल्या शेतीच्या माध्यमातून जे प्रॉडक्ट निर्माण केले किंवा जे प्रॉडक्ट आपण बनवतो स्वतः, आपला माल आपण चालक आपण मालक,
1: बरोबर,
0: तर ही ट्रेडलाइन घेऊन जर आपण आपल्या मालाला मार्केटिंगमध्ये आपण स्किल डेव्हलप करून जर शिकून आलो तर नक्कीच एक चांगला शेतकरी बिझनेसमॅन होऊ शकतो असं म्हणायला हरकत नाही. फक्त थोडीशी मेहनत, प्रशिक्षण आणि योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन,
1: बरोबर,
0: हे जर जोड मिळाली तर कोणतंही ध्येय आपण गाठू
1: शकतो.
0: छान महेश, तू इथे आलास, आमच्याशी मनमोकळ्या गप्पा केल्या, संवाद साधला, तुझे खूप खूप आभार. नक्कीच युवकांना मार्केटिंग स्किल शिकली पाहिजे, शेतीच्या माध्यमातून देखील आपण आपल्या या स्किलचा उपयोग करू शकतो, आपल्या प्रॉडक्ट्सच्या पिकांचा जो आपण पीक घेतलाय त्याला मार्केटमध्ये आणून चांगल्या पद्धतीनं इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मार्केटिंग स्किलच्या माध्यमातून होऊ शकते आणि शेती आणि मार्केटिंग स्किलचा जोड लागला तर नक्कीच वेगळी एक ओळख निर्माण होऊ शकते. महेश इथे आला, आमच्याशी गप्पा केल्या, त्यासाठी खूप खूप आभार, धन्यवाद, नमस्कार,
1: धन्यवाद सर.
2: आताच आपण महेश माधव एमलवाड यांची राहुल आत्राम यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. विषय होता शेती व्यवसाय आणि मार्केटिंग कौशल्य. बरादर मंडळी, याबरोबरच आजचा आपला हा कार्यक्रम इथेच थांबूया. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं मिलिंद व्यवहारे यांचं, निर्मित सहाय्य राहुल आत्राम आणि सादर करते विश्वास वाघमारे. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि उपयुक्त कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.

बोलत आहोत। यानंतर ठीक 8 वाजल्यापासून महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत। हे कार्यक्रम आपण रात्री 11:10 पर्यंत ऐकू शकाल प्रत्यक्ष वाद्य संगीतात।

आताच आपण शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम ऐकलात, किसान वाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।

0: उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध संधी आजच्या तरुणींना खुणावत आहेत. स्मार्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीची सहसंस्थापक स्वप्ना कर्णिक संखे आपल्या भेटीला येणार आहे.
1: एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ऍडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम एकत्र येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीम सोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतात.
0: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात. अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
2: भारतात येण्यासाठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया अशी ओळख मिळाली.
3: 2 डिसेंबर 1911 रोजी राजाराणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्स आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी राजाराणीचं भव्य स्वागत केलं.
2: गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली, कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर नोव्हेंबर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली.
4: अज्ञात मुंबई. नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या या गोष्टीचं अभिवाचन केलंय नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार यांनी. ही गोष्ट अवश्य ऐका 29 जुलै पर्यंत दररोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता वेव्ज या OTT प्लॅटफॉर्म सह अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला.

0: गुरु आहे काशी सारी तीर्थे पायापाशी, गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा। या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला।
1: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा। सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले। माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रुद्रनाथ मंगेशकर आहेत, जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु। शिकवणारे गुरु होते म्हणून प्रवास इथपर्यंत आला।

0: गजराजी।
1: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका। बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम।
2: आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर।
3: श्रोते हो, ठीक 8:05 आपण ऐकणार आहात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र।

0: आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेपरफुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार। विद्यार्थ्यांना चर्चेसाठी येण्याचं आवाहन। जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्रात पडसाद। नीट पेपरफुटी प्रकरणी संसदेत आजही गदारोळ। दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा 7 गडी राखून विजय। पेपरफुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे। युवकांचं भविष्य हा सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्याचा विषय असल्याचं त्यांनी आज समाज माध्यमावर म्हटलं आहे। तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांना सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलं। अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात, पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषांवर हा उपाय नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस जनता पार्टीनं दिली आहे। पेपरफुटीचे प्रकार रोखण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशी मागणीही त्यांनी केली। नीट परीक्षेचे पेपर फुटल्याप्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार असून विद्यार्थ्यांनी चर्चेला यावं असं आवाहन प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी केलं आहे।
1: इट इज माय हंबल अपील टू द स्टुडंट्स ऑन एज्युकेशन दॅट द गव्हर्नमेंट इज रेडी फॉर टॉक्स व्हेनेव्हर यू वॉन्ट एट व्हिचएव्हर आवर ऑफ द डे एंड फॉर एज मच लेंथ ऑफ टाइम दैट यू विश टू। वी आर रेडी टू डिस्कस द इश्यू on which the agitation has happened and all the other related issues as well with an open mind and the talks can be held at the residence of Shri Danta।
0: गेल्या 24 तासात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना 4 वेळा चर्चेसाठी प्रस्ताव देण्यात आले, मात्र अद्याप त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं। कोणत्याही समस्येवर संवादाविना तोडगा काढणं शक्य नाही, त्यामुळे विद्यार्थी प्रतिनिधींनी खुल्या मनानं चर्चेसाठी यावं। केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांच्या घरी किंवा कार्यालयात चर्चा होऊ शकते असं आवाहन त्यांनी केलं। दिल्लीतलं काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन आणि त्यानंतरच्या घडामोडींचे पडसाद राज्यात उमटत आहेत। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून नाही, तर समाजातला रोष आणि अपेक्षांचं प्रतीक म्हणून बघावं असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रधानमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे। विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ त्यांनी 2 तास मौनव्रत आंदोलन केलं। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानं सरकार कोसळणार नाही, तर सरकारचं काम आणखी जबाबदार आणि परिणामकारक होईल असं ते म्हणाले। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा निषेध केला आहे। ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते। विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दोन्ही पक्षांतर्फे येत्या 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला। पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या तरुणाईवर पोलीस बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। त्यांनी आज काँग्रेसच्या शिष्टमंडळासह पोलीस महासंचालक आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांवरच्या पोलिसी दडपशाहीच्या घटना थांबवण्याची मागणी केली। नीट पेपरफुटी तसंच जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ

0: वंचित बहुजन आघाडीनं आज महाराष्ट्र बंद पुकारला होता. मुंबईत सायन पनवेल आणि सायन मुलुंड महामार्गावर वंचितच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. भायखळा, घाटकोपर, भांडूप, चेंबूर, गोवंडी, कांदिवली, सायन आदी भागात कडकडीत बंद तर इतर भागात संमिश्र प्रतिसाद मिळाला. पोलिसांनी वंचितच्या सुमारे 3,500 कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. नागपूरच्या संविधान चौकात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सरकारविरोधात निदर्शनं केली. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, हिंगोली, वाशिम, परभणी, जालना, लातूर इत्यादी ठिकाणी बंदला प्रतिसाद मिळाला. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्यांवर बळाचा वापर करणाऱ्या पोलीस कारवाईचा तसंच यादरम्यान झालेल्या सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा बॉम्बे बार असोसिएशननं निषेध केला आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ प्रकरणात अडकवण्याची धमकी देणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करून त्याची चौकशी करायचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याला पदावरून हटवण्यात आलं आहे. दरम्यान मुंबईत 18 ते 22 जुलै रोजी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान बेकायदा पद्धतीनं एकत्र येणं आणि प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्यावरून 13 FIR दाखल केले असून 400 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही दोन्ही सभागृहांमध्ये नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून गदारोळ कायम राहिल्यानं दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत कामकाज सुरू होताच घोषणाबाजीला सुरुवात झाली. नीट पेपर फुटी प्रकरणी राजकारण न करता सभागृहात चर्चा व्हावी हीच सरकारची भूमिका आहे. मात्र विरोधी पक्षांनी त्यासाठी अटी घालणं योग्य नाही, बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. विरोधकांना चर्चा थांबवायची आहे त्यामुळे ते अटीशर्ती घालत आहेत असंही ते म्हणाले. त्यावर आम्ही चर्चेपासून पळ काढत नाही, पण शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आधी घ्यावा, त्याशिवाय चर्चा होऊ शकत नाही अशी भूमिका विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडली. गदारोळ सुरूच राहिल्यानं आधी तीनदा आणि शेवटी दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. लोकसभेत नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करायची सरकारची तयारी आहे असं सांगून कामकाज चालू द्यायची विनंती सभापती ओम बिर्ला यांनी केली.
1: सदन हर मुद्दे पर चर्चा करने को तैयार है. आप प्रश्नकाल के बाद आइए, जिस नियमों के तहत भी आप चर्चा करना चाहते हैं सब दलों के साथ बैठकर हम चर्चा करने के लिए सरकार से भी बात करेंगे, सरकार भी चर्चा करने को तैयार है.
0: पण घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं दुपारी 12 वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. त्यानंतरही गोंधळ सुरू राहिल्यानं कामकाज पुन्हा दुपारी 2 वाजेपर्यंत आणि शेवटी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राष्ट्रीय प्रसारण दिवस आज साजरा होत आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबईहून पहिलं रेडिओ प्रसारण झालं होतं. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. 1956 याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थाने सार्थ ठरवत आकाशवाणी आजही ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचं कार्य अव्याहतपणे करत आहे. गेल्या 99 वर्षात रेडिओ ते दूरचित्रवाणी आणि आता डिजिटल स्ट्रीमिंग असा प्रसारण सेवेचा प्रवास झाला असून यापुढेही प्रसारभारती मनोरंजन, माहिती आणि लोकशिक्षणात्मक कार्यक्रम सादर करत राहील असं प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी सांगितलं. आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी प्रसारभारतीच्या वेव्ज प्लॅटफॉर्मविषयी माहिती दिली. आकाशवाणी मुंबईतर्फे शताब्दी महोत्सवाच्या प्रारंभानिमित्त उत्सव नवचैतन्याचा हा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात बालगीतं, कविता, गायन तसंच संतूर आणि बासरी वादनाचा आनंद श्रोत्यांनी लुटला. भारतीय क्रिकेट संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्यात आज हरारे इथं सुरू झालेल्या पहिल्या T20 सामन्यात भारतानं झिम्बाब्वेवर 7 गडी आणि 40 चेंडू राखून विजय मिळवला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेनं निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 125 धावा केल्या. भारतातर्फे मयंक यादव आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी 2 तर शिवम दुबे आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. भारतानं अवघ्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 13 षटकं आणि 2 चेंडूत 126 धावा करत सामना जिंकला. भारताकडून सलामीला उतरलेल्या वैभव सूर्यवंशीनं सर्वाधिक 50 धावा केल्या. कॅनडातल्या ऑन्टारियो इथं विश्व कनिष्ठ गट वैयक्तिक स्क्वॉश स्पर्धेत भारताची अव्वल मानांकित स्क्वॉशपटू अनाहत सिंगनं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. तिनं मलेशियाची प्रतिस्पर्धी डॉईस ये सान ली हिचा उपउपांत्यपूर्व सामन्यात 11-4, 11-18, 11-3 असा 3 सरळ गेम्समध्ये पराभव केला. तिचा उपांत्यपूर्व सामना

0: संयुक्तच्या हबीबा रिस्क हिच्याशी होईल. सिक्कीममध्ये नामची जिल्ह्यात समरडुंग इथं एनएचपीसीच्या प्रकल्पाचा निर्माणाधीन बोगदा कोसळल्यामुळे अडकलेल्या सर्व 25 कामगारांचे मृतदेह आज बाहेर काढण्यात आले. गेल्या 4 दिवसांपासून अविरतपणे केंद्र आणि सिक्कीम सरकारच्या विविध आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी एकत्र येत युद्धपातळीवर काम करून ही मोहीम राबवली. या दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी सिक्कीम सरकारनं 4 सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. संपूर्ण घटनेचा सखोल तपास करून पुढच्या 15 दिवसात आपला अहवाल सादर करण्याचे आदेश सरकारनं या समितीला दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार. विद्यार्थ्यांना चर्चेसाठी येण्याचं आवाहन. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्रात पडसाद. नीट पेपरफुटी प्रकरणी संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा 7 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हर लम्हा हर पल आपके साथ कार्यक्रम चित्रलोक बस थोड़ी ही देर में.

ஏன் விடுதுடா?

ಚತುರ ನಾರ ನಮ್ಮ ಜೋಡಗನೇ.

मेरे साथ कोई भी नहीं गा रहा है। अरे सब लोग मेरे साथ गा

کہ ہم بے قدر بے وفا ہی سہی، بڑے شوق سے جائیے چھوڑ کر مگر سہنے گلشن۔